0: राम कृष्ण हरी, वेळ, नाती आणि आरोग्य या तिघांवर किंमत लिहिलेली नसते, पण आपण त्यांना गमावतो तेव्हा त्याची खरी किंमत कळते. म्हणून म्हणतात की मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम, या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणूस लोकप्रिय व्हायला वेळ लागत नाही. रामकृष्ण.
1: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत. आज 26 जून हा दिवस संपूर्ण भारतासाठी, विशेषतः महाराष्ट्रासाठी आणि जागतिक पातळीवर अत्यंत महत्वाचा आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती. 26 जून 1874 रोजी कोल्हापूर संस्थानचे छत्रपती आणि थोर समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म झाला होता. त्यांनी बहुजन समाजाला शिक्षण आणि हक्क मिळवून देण्यासाठी क्रांती घडवून आणली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन म्हणून उत्साहानं साजरा केला जातो. अंमली पदार्थ सेवन आणि अवैध तस्कर विरोधी जागतिक दिन. तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि व्यसनाधीनतेविरुद्ध जगभरात जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. आजच्या दिवशी जन्मलेल्या, इतिहास घडवणाऱ्या आणि मनोरंजन क्षेत्रातील काही प्रमुख व्यक्तींचा आज जन्मदिन. राजर्षी शाहू महाराज आरक्षणाचे जनक, समतेचे पुरस्कर्ते आणि बहुजनांचे उद्धारकर्ते. अर्जुन कपूर बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, ज्यांनी आपल्या अभिनयानं हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. आरियाना ग्रांडे जगप्रसिद्ध अमेरिकन पॉप गायिका आणि अभिनेत्री, जिच्या आवाजाचे जगभरात करोडो चाहते आहेत. जातीभेद आणि विषमता नष्ट करून समाजातील शेवटच्या माणसाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणं हेच खऱ्या प्रगतीचं लक्षण आहे. हा विचार आपल्याला शिकवतो की शिक्षण हेच समाज परिवर्तनाचं सर्वात मोठं शस्त्र आहे. आणि आजची बोधकथा. एकदा एक अत्यंत प्रतिभावान चित्रकार एका वाईट संगतीमुळे एका अंमली पदार्थाच्या आहारी गेला. सुरुवातीला त्याला वाटलं की यामुळे त्याला नवीन कल्पना सुचतील, पण हळूहळू त्याच्या हातावर आणि मनावरचं नियंत्रण सुटू लागलं. त्याची कला नष्ट झाली, मित्र दूर गेले आणि तो कर्जबाजारी झाला. एक दिवस तो एका संतांकडे गेला आणि म्हणाला, महाराज, मला या व्यसनाने घट्ट पकडलंय, मी यातून सुटू शकत नाही आहे. संतांनी काहीच उत्तर दिलं नाही. ते उठले आणि त्यांनी जवळच असलेल्या एका खांबाला घट्ट मिठी मारली आणि ओरडू लागले, वाचवा, या खांबाने मला पकडलंय, मला सोडत नाहीये, वाचवा वाचवा. तो चित्रकार आश्चर्यचकित होऊन म्हणाला, महाराज, तुम्ही काय वेडेपणा करताय? खांबाने तुम्हाला नाही तर तुम्ही खांबाला पकडलंय. तुम्ही हात सोडला की सुटका होईल हो. संत हसले आणि शांतपणे म्हणाले, बेटा, हेच उत्तर तुझ्या प्रश्नाचं आहे. कोणत्याही व्यसनाने तुला पकडलेलं नाही आहे, तूच त्या व्यसनाला घट्ट पकडून ठेवलंयस. ज्या दिवशी तू मनातून ठरवशील आणि तो हात सोडशील, त्या दिवशी तू मुक्त होशील. चित्रकाराला त्याची चूक लक्षात आली आणि त्याने त्याच क्षणी व्यसनाचा त्याग करण्याचा निश्चय केला. तात्पर्य हेच, वाईट सवयी किंवा व्यसनं आपल्याला पकडत नाहीत, तर आपण त्यांना आपल्या जीवनात जागा देतो. स्वतःची इच्छाशक्ती मजबूत असेल तर कोणत्याही वाईट सवयीतून मुक्त होणं अशक्य नाही. तेव्हा श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो. आपण अनेकदा नवीन कामाची सुरुवात करताना पंचांग पाहतो, पण लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचे विचार शुद्ध आहेत आणि हेतू प्रामाणिक आहे, तोपर्यंत निसर्गानं दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. आज 26 जूनचा हा दिवस आपल्याला राजर्षी शाहू महाराजांच्या विचारातून समतेची आणि जागतिक दिनातून चांगल्या आरोग्याची प्रेरणा देतो. जर आपण आजच्या दिवशी कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणू शकलो किंवा स्वतःची एखादी वाईट सवय सोडण्याचा संकल्प केला, तर या पेक्षा शुभ मुहूर्त दुसरा कोणताच असू शकत नाही. वेळेची किंमत ओळखा, कारण प्रत्येक दिवस हा ईश्वराची सुंदर भेट असतो. आज इथंच थांबूया, पुन्हा भेट

0: श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, शेतकरी आणि शेती असा विषय जेव्हा निघतो तेव्हा अनेक समस्याला त्यांना सामोरं जावं लागतं. आणि ह्या समस्येची उकल करत असताना आपल्याला अनेक मदतीचे हात समोर येतात. त्याच्यामध्ये तांत्रिक संस्था आहेत, कृषी विभाग जो की आर्थिक उत्थानासाठी शेतकऱ्यांना मदत करतो तो आहे, स्वयंसेवी संस्था आहेत, पण त्याचबरोबर स्वतःचं एक व्यासपीठ ज्याला आपण शेती तंत्र प्रसार मंडळ असं म्हणतो किंवा शेतकरी मंडळ म्हणतो, ते जर शेतकऱ्यांनी गावोगाव जर विकसित केलं किंवा निर्माण केलं तर या शेतकरी मंडळाच्या मार्फत त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांना तांत्रिक आणि आर्थिक बाबतीमध्ये जी मदत पाहिजे ती नेमकी कोणती पाहिजे आहे, या मंडळ जे आहे हे मंडळ ठरवू शकतं. म्हणून आज आपण शेतकरी मंडळ स्थापन कसं करायचं या संदर्भामध्ये जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांमध्ये नवीन तंत्रज्ञानाची जागरूकता निर्माण करण्यासाठी शेतकरी मंडळाचा चांगला फायदा होतो. शेतकरी मंडळाची रचना करताना त्यात कमीत कमी 10 प्रगतिशील शेतकऱ्यांचा समावेश असावा लागतो. 10 वर मंडळाच्या सदस्य संख्येवर मर्यादा नाही आहे, परंतु कमीत कमी 10 सदस्य मात्र त्यात हे आवश्यक असतात. हे मंडळ जे आहे कृषी विज्ञान केंद्र, बँका, शासन यांच्यामार्फत स्थापन केलं जाऊ शकतं, आणि विशेषतः नाबार्ड बँक जी आहे यांची एक धोरण राहिलेलं आहे की बा गावोगाव शेतकरी मंडळ स्थापन झाले पाहिजे. आणि याच्याकरता त्यांनी बँकांना आणि कृषी विज्ञान केंद्रांना सूचना दिलेल्या आहेत की जिथं स्वतःहून लोकांचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो, जे इच्छुक आहेत, ज्यांना स्वतःचं मंडळ स्थापन करायचं आहे, अशांनी जर बँकाशी संपर्क केला, राष्ट्रीयकृत बँकाशी आणि कृषी विज्ञान केंद्राशी, तर त्यांचा प्रस्ताव नाबार्डकडे जाऊ शकतो आणि नाबार्ड त्यांना या अशा मंडळाला मंजुरात देऊ शकते. आणि या बाबतीमध्ये कृषी विज्ञान केंद्र करडा जे आहे याचे विशेषज्ञ जे विस्तार शिक्षणाचे आहेत यांच्याशी संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे या स्थापनेविषयी माहितीसुद्धा चांगल्या प्रकारे मिळू शकतं. हे जे मंडळ आहे जे आपण शेतकरी मंडळ म्हणतो हे गावातील शेतकरी आणि विविध जे कार्यालय आहेत किंवा संस्था आहेत शेतकऱ्यांच्या विकासासाठी जे काम करतात याच्यामधील एक चांगल्या प्रकारचा दुवा म्हणूनसुद्धा चांगल्या पद्धतीने काम करू शकतं. शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान, सवलती याच्याविषयी माहिती या मंडळामार्फत गावापर्यंत पोचवली जाते आणि निर्णयात संस्थाशी हे मंडळ समन्वय घालून देण्याचं काम करतं. या मंडळामार्फत वार्षिक कृती आराखडा जो असतो तो तयार केला जातो शेतकरी गरजेवर आधारित. मंडळच ठरवतं की बा माझ्या वार्षिक गरजा कोणत्या आहेत आणि महिन्यावार त्या गरजाचं विभाजन करून एक कृती आराखडा तयार होतो. त्याच्यानुसार त्यांना तांत्रिक मदत जी आहे ती कुणाकडून लागते तेसुद्धा ठरल्या जातं आणि त्यांच्यामार्फत त्यांचे प्रतिनिधी बोलावून गावातच माहिती दिली जाऊ शकते. उच्च प्रतीचं बियाणं, खतं, कीटकनाशक यांची जी आवश्यकता आहे तर ती कोणापासून मिळू शकते. भलेही आपल्याला आर्थिक सरळ लाभ नाही होणार, परंतु आपल्याला ज्या बाबी लागतात त्या कुठे मिळू शकतात आणि कशा कोणत्या कमी किमतीत कुठे मिळतील या संदर्भात या मंडळामार्फत संबंधितामार्फत माहिती त्यांना मिळू शकते. तज्ज्ञांना बोलवून आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवलं जाऊ शकतं. शेतीच्या विविध पद्धती, मत्स्य उत्पादन, मधमाशी पालन, शेळी मेंढी पालन, निरनिराळ्या पिकाच्या लागवडीचे तंत्रज्ञान इत्यादी विषयावरसुद्धा शेतकऱ्यांचे मार्गदर्शन तर मिळेलच, परंतु इच्छा जर असेल त्यांना तर मंडळ या संदर्भामध्ये अभ्यास दौऱ्याचं नियोजन करून नाबार्ड बँकेला प्रस्तावसुद्धा सादर करू शकतं आणि अभ्यास दौरेसुद्धा या विषयासंदर्भामध्ये शेतकरी मंडळामार्फत आयोजित केल्या जाऊ शकतात. गांडूळ खत, कृषी यांत्रिकीकरण, उच्च प्रतीचं बियाणं या विषयावरसुद्धा कार्यशाळा ज्या आहेत मंडळ घेऊ शकतं. फळपिकं, फुलशेती, नवनवीन तंत्रज्ञानाच्या विषयी माहितीसुद्धा या मंडळामार्फत मंडळ आयोजित करू शकतं आणि संबंधित तज्ज्ञांना बोलावू शकतं. नवीन तंत्रज्ञान, कृषी यंत्रे, ऊर्जाचे नूतनीकरण इत्यादी विषयावर प्रात्यक्षिकसुद्धा या मंडळाच्या मार्फत आयोजित केल्या जाऊ शकतात. गाव पातळीवर माती परीक्षण आहे, पाण्याचे आणि खताचं नियोजन करायचं आहे या संदर्भामध्ये कृषी विज्ञान केंद्र करडा जे आहे यांच्याशी जर त्यांनी संपर्क केला मंडळाने तर त्याच्यामार्फत त्यांचे नमुने आहेत ते निमित्त मात्र 100 रुपये प्रति नमुना फी घेऊन तपासून दिल्या जाऊ शकतात, विशेषतः माती आणि पाणी नमुने. याच्या संदर्भात कृषी विज्ञान केंद्रसुद्धा या मंडळाला मदत करू शकते. तर महिला बचत गट असतात, तर महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठीसुद्धा हे मंडळं काम करू शकतात. तर ही झाली एक पायाभूत माहिती. याच्या संदर्भामध्ये जर आपल्याला अधिक शेतकरी मंडळाविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विस्तार शाखेचे जे विशेषज्ञ आहेत त्यांच्याशी, किंवा नाबार्ड बँकेचे जे AGM आहेत ज्याला सहायक महाप्रबंधक म्हणतो वाशिम, यांच्याशी जर आपण संपर्क केला तर याच्याविषयी विस्तृत माहिती आपल्याला मिळू शकते. आणि त्या संदर्भामधील मंडळ कसं स्थापन करावं आणि त्याचा आपल्या गावाला कसा लाभ मिळू शकतो या संदर्भामध्ये अधिक माहिती घ्या. आपल्याला ती जी माहिती आहे ती आपल्याला खरोखर आवश्यक आहे का, आणि त्या पद्धतीने आपण पुढाकार घेऊ शकतो का, आणि आपण त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित बसतो का, या सगळ्या बाबीचा विचार करून मंडळ स्थापन करा, नक्कीच आपल्याला फायदा होईल. नमस्कार.
3: रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे एक सुरेल सफर स्वर साधना. तुमच्या हृदयाला स्पर्श करणारे राग, त्यावर आधारित गाणी आणि सुरांची जादू, हे सगळं अनुभवायला तयार आहात ना? तर मग ऐका स्वर साधना. भारतीय शास्त्रीय संगीताच्या मनमोहक रागांवर आधारित हा खास कार्यक्रम घेऊन येत आहेत प्राध्यापक संजय बडगुजर, संचालक स्वर साधना संगीत विद्यालय जळगाव. दर मंगळवारी सकाळी 10:30 आणि सायंकाळी 6:30 आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
4: श्यामची आई परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव

0: बंधू प्रेमाची शिकवण. दादास झोप लागली, माझा राग मावळला. तुळस थंड राहते, तुळशीजवळ पणती लावली होती, पण अंगणात निर्मळ चांदणं पडलेलं होतं. मी अंगणात बसलो होतो. भिजत घातलेल्या वालाच्या डाळिंब्या काढायच्या होत्या. आम्ही भराभर उपड्या पाटावर डाळिंब्या दोन्ही हाताने काढत होतो. मी आईला म्हटलं, आई तू ते अभिमन्यूचं गाणं म्हण ना. पडला अभिमन्यू वीररणी चक्रव्यूहर तोंडांनी, पडला अभिमन्यू. कृष्ण आणि अर्जुन रात्री रणांगणात अभिमन्यू ते शोधावयास जातात. आई म्हणाली, म्हणा ना हो. मला वाटलं काहीतरी पऱ्यातली पातेरी कोण हक्करी अशा सारखंच ते असेल. मी उतावळ होऊन ते नको चिंदीचं भिकार गाणं, चांगलं पितांबराचं तरी आजी म्हण असं म्हटलं. आजी म्हणाली, श्याम ऐक तर खरं, चिंदीच्या गाण्यात पितांबर पैठणे आहेत. आजी गाणं म्हणू लागली. आजीचा आवाज गोड होता. ती हात हालून गाणं म्हणे, भावनामय होऊन गाणं म्हणे, विषयाशी एकरूप होऊन त्या गाण्याचे आकड कडवे ध्रुवपद असे होते. द्रौपदीशी बंधू शोभे नारायण, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. हे चिंदीचं गाणं ज्यानं रचलं तो थोर कवी असला पाहिजे. मोठी सहृदयता आणि रम्य कल्पना या गाण्यात आहे. कृष्णाचं द्रौपदीवर फार प्रेम आणि द्रौपदीचंही कृष्णावर. अर्जुन आणि कृष्ण हे जसे एकरूप, म्हणून अर्जुनालाही कृष्ण असं नाव आहे, त्याचप्रमाणे कृष्ण आणि द्रौपदी यांच्यातही जणू अभिन्नत्व अद्वैत आहे असं दाखवण्यासाठी द्रौपदीसही कृष्ण नाव मिळालेलं आहे. या गाण्यात फार सुंदर प्रसंग कवीनं कल्पिला आहे. कृष्णाचं पाठल्या बहिणीवर सुभद्रेवर प्रेम कमी, पण द्रौपदी ही मानलेली बहीण तिच्यावर जास्त असं का? कवीलाही शंका आली आणि ती त्यानं या गाण्यात मांडून तिचं निरसन केलंय. प्रसंग असा आहे, एके दिवशी तिन्ही लोकी फेरी करणारे नारद कृष्णाकडे आले. नारद हे तिन्ही लोकात म्हणजे सूर नर, त्यामुळं त्यांना नाना अनुभव येत. कोणाचा महिमा वाढव, कोणाचा गर्व दूर कर. कुठं कोपऱ्यात सुगंधी फूल फुललेलं असेल तर त्याचा वास सर्वत्र ने, अशी कामं नारद करीत असायचे. त्यांना सर्वांच्याकडे स्थान असे, कारण ते निस्पृह होते आणि सर्वांच्या कल्याणासाठी ते झटत असत. यावेळेस पांडवाकडे कृष्ण पाहुणा आलेला होता. नारदाला पाहताच कृष्णदेव उठले आणि त्यांनी त्यास क्षमालिंगन दिले आणि कुशल प्रश्न केले. नारद म्हणाले, देवा आज तुझ्यावर दावा करण्यासाठी मी आलो. कृष्ण म्हणजे समदृष्टी निपक्षपाती असं मी सर्वत्र सांगतो, पण एके ठिकाणी मला कुणी म्हटलं, नारदा पुरे तुझ्या कृष्ण होती बहिणीपेक्षा त्याचं त्या मानलेल्या द्रौपदीवर जाते कसलीले समान दृष्टीने काय, सांग आता सार. कृष्ण म्हणे, ज्यांनी दार सताड उघडी ठेवली त्यांच्या घरात वारा शिरला, त्यांच्या घरात प्रकाश शिरला. जितके दार उघडाल तितका प्रकाश आणि हवा आत जाणार. तसंच माझं द्रौपदीचा दोर बळकट असेल, तिनं खेचून घेतलं. सुभद्रेचा तुटका असेल, मजबूत नसेल, त्याला मी काय करणार. मी स्वतः निष्क्रिय आहे, लोकी निस्पृह मी, सदा अजित मी, चित्ती उदासीन मी, हेच माझं योग्य वर्णन आहे. पण तुला परीक्षा पहावायची आहे का? हे बघ, मी सांगतो तसं कर. सुभद्रेकडे जा, धावत पळत जा आणि तिला सांग कृष्णाचं बोट कापलंय, एक चिंधी दे बांधायला. तिनं दिली तर घेऊन ये, तिनं न दिली तर द्रौपदीकडे जा आणि तिच्या जवळ माग. नारद सुभद्रेकडे आले. सुभद्रा म्हणाली, ये रे नारदा, काही कुठली वार्ता सांग. कैलासावर, ब्रह्मलोकी, पाताळात कुठे काय पाहिलंस सांग, तुझं आपलं बरं. सारीकडे हिंटतोस, तुला नारदा कंटाळा कधी येतच नसेल. रोज उठल्या नवीन लोक नवीन देश, आज नंदनवन उद्या मधुवन. बैस, अरे एवढी घाई काय आहे. नारद म्हणाले, सुभद्राताई बसायला वेळ नाही, कृष्णाचं बोट कापलंय, भळभळ रक्त येत आहे, चिंदी दे. नारदा, आता चिंदी कुठं शोधू? हा पितांबर, हा त्यांनी उत्तर दिग्विजयाच्या वेळी आणला, आणि हा शालू, हा कुंती भोजराजानं भेट म्हणून पाठविला होता. नारदा, घरात एक चिंदी सापडेल तर शपथ, ही मौल्यवान पैठणी. नारद, चिंदी नाही रे, असं सुभद्रा म्हणाली.
1: बरे, तर मी द्रौपदी ताईंकडे जातो,
0: असं म्हणून नारद निघाले. द्रौपदी कृष्ण कृष्ण म्हणत फुलांचा हार गुंफित होती. नारदाला पाहताच द्रौपदी उठली. ये नारदा, हा हार तुझ्याच गळ्यात घालते, बैस या चौरंगावर, हल्ली माझा कृष्ण इथे आहे. म्हणून आलास नाही रे, पण माझा कृष्ण सारा लुटू नका हो, मलाही ठेवा थोडा.
1: द्रौपदी, बसायला वेळ नाही, कृष्णाचं बोट कापलंय, भळभळ रक्त येत आहे, चिंदी दे.
0: खरे का नारदा, तिचे कापले? पितांबरच फाडून तिनं चिंदी दिली.
1: भरझरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदी सबंधू शोभे नारायण.
0: माझ्या आजीनं गाणं भावपूर्ण म्हटलं की मी तल्लीन होऊन गेलो होतो, डाळिंब्या काढावयाचं विसरून गेलो होतो. गाणं झालं, मला आई म्हणाली, श्याम आवडलं की नाही, ऐकलंस की नाही नीट? आईचा हेतू ओळखला. मी आईला म्हटलं,
1: आई आजीला तू हेच गाणं आज म्हणावयास का लावलंस ते ओळखू?
0: ओळख बरे, तू का मनकावडायस? आईनं म्हटलं. मी म्हणालो,
1: आज दुपारी दादांच्या पायावर मी पाय देत नव्हतो, सकाळी त्याला कांदेपाक खाऊ देत नव्हतो. सुभद्रा सख्खी बहीण असून कृष्णाला चिंदी देईना, तसा मी सख्खा भाऊ असूनही प्रेम करीत नाही. मला हे तुला दाखवून द्यायचं होतं ना, मला लाजविण्यासाठी हे गाणं तू आजीला म्हणावयास लावलंस, खरं की नाही सांग?
0: आई म्हणाली, होय, तुला लाजविण्यासाठी नाही तर तुला प्रेम शिकवण्यासाठी. मी एकदम उठलो आणि दादाजवळ गेलो. दादाचा हात हातात धरून मी गदगद स्वरात म्हटलं,
1: दादा आजपासून मी तुला नाही नाही म्हणणार नाही, मी तुला प्रेम देईल, भक्ती देईल, माझ्या दुपारच्या वर्तनाबद्दल तू मला क्षमा कर. हा
0: दादा म्हणाला, श्याम हे काय रे, क्षमानी भीमा कसली मागतोस? मी दुपारचं विसरूनही गेलो होतो. आकाशातील ढग क्षणभर असतात, तसा तुझा राग, तुझा लहरी स्वभाव मला माहीत आहे, आणि तुझं मन स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे हेही मला माहीत आहे. आई, आम्ही क्षणभर भांडलो तरी फिरून एकमेकास मिठी मारू. आई म्हणाली, तुम्ही परस्पर प्रेम करा, त्यातच आमचा आनंद आहे, देवाचा आनंद आहे.
2: श्रोते हो, रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची, आणि तेही थेट रेडिओवर. मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
3: नमस्कार दोस्तों, मेरा नाम है मनोज और आप सुन रहे हैं 90.8 FM रेडियो मन भावन पर कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, जब एक कुम्हार मिट्टी से कोई सुंदर घड़ा बनाता है तो वह मिट्टी ऐसे ही सुंदर आकार नहीं ले लेती. कुम्हार पहले से उस मिट्टी को पैरों से कुचलता है, उस पर थाप मारता है, उसे चाक पर चढ़ाकर घुमाता है और फिर आग की भट्टी में तपाता है. मिट्टी न जाने कितने कष्टों से गुजरती हैं, तब जाकर वह किसी के घर का शीतल जल रखने के काम आती है. हमारा यह जीवन भी उस मिट्टी की तरह ही है. विधाता हमें इस संसार के चाक पर चढ़ाकर लगातार गढ़ रहा है. हमें कई तरह के अनुभव, सुख दुख और ठोकरें मिलती हैं ताकि हम पक सकें, समझदार बन सकें, लेकिन अफसोस कि हम इन सब ठोकरों के बाद भी सोए रहते हैं। कबीर साहब आज हमें इसी ठोकर और अवसर की पहचान करा रहे हैं। आइए सुनते हैं कबीर साहब का यह गहरा दार्शनिक सूत्र। माटी मालनी कुम्हार की घनी सहे सिरी लात, इही अवसर चेत्या नहीं चूका अब की खात। माटी मालनी कुम्हार की घनी सहे सिरी लात, माटी मालनी कुम्हार की

0: श्रोताओं, कबीर साहब कहते हैं, माटी मालनी कुम्हार की, वह जो कुम्हार की मिट्टी है, जब उसे साना जाता है, गूंथा जाता है, तो वह घनी सहे सिरिलात, अपने सिर पर न जाने कितनी लातें और चोटें सहती हैं, वह कुचली जाती हैं ताकि उसके भीतर का कड़ापन खत्म हो जाए और वह कोमल बन सके। अगली पंक्ति में कबीर मनुष्य के जीवन की तरफ इशारा करते हैं, यही अवसर चेत्या नहीं, इस मानव जीवन रूपी सर्वश्रेष्ठ अवसर यानी अवसर में भी अगर तुम नहीं चेते, नहीं जागृत हुए, तो तुम्हारी चेतना नहीं जागी तो क्या होगा। चूका अब की खात, तुम इस बार का यह दांव, यह मौका पूरी तरह चूक जाओगे। घात का अर्थ यहाँ सही समय या सही चाल से है। कबीर कह रहे हैं कि अगर इतनी ठोकरें खाकर भी तुम नहीं सुधरे तो जीवन की यह बाजी हाथ से निकल जाएगी। अगर इसे उच्च दार्शनिक दृष्टि से समझें तो यहाँ कुम्हार अस्तित्व या समय का प्रतीक है और मिट्टी हमारी जीवात्मा है। संसार में हमें जो दुख, बीमारियां, बिछोह और चुनौतियां मिलती हैं, वे असल में हमारे अहंकार को तोड़ने के लिए कुम्हार की थाप जैसी होती हैं। विधाता चाहता है कि इन ठोकरों से मनुष्य का अहंकार घुले और वह कोमल होकर परमात्मा के रंग में ढल सके, लेकिन मतिहीन मनुष्य इन दुखों से केवल परेशान होता है, इनमें कोई आध्यात्मिक सीख नहीं लेता। जब तक वह जागने का विचार करता है तब तक समय का चाक घूम चुका होता है और वह इस अनमोल जन्म का लाभ उठाने से चूक जाता है। आज का चिंतन, मेरे दोस्तों, आज जरा अपनी जिंदगी की ठोकरों को एक अलग नज़रे से देखिए। जब भी जीवन में कोई दुख आए, कोई संकट आए, तो निराश होने के बजाय खुद से पूछिए कि यह परिस्थिति मुझे क्या सिखाने आई है, यह मेरे भीतर के किस अहंकार को तोड़ने आई है। आज कोशिश कीजिए इस अवसर यानी इस वर्तमान पल को पकड़ने की। जागने के लिए किसी कल का इंतजार मत कीजिए। समय तेजी से फिसल रहा है। आज अगर आप इन ठोकरों से सीख लेकर अपने भीतर के राम से जुड़ गए तो यह मिट्टी एक सुंदर और अमर पात्र बन जाएगी। अपनी चेतना को जगाइए और इस बार के दांव को खाली मत जाने दीजिए। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर होगी मुलाकात कबीर के एक नए सूत्र के साथ। सुनते रहिए मनोज के साथ, सुनो भाई साथ हो 90.8 FM रेडियो मन भावन पर। तब तक के लिए राम राम।
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
2: राम गीता चिंतन भाग 23। भक्तीच्या क्षेत्रामध्ये संतांनी कर्माला जे महत्व दिलं त्या संबंधीचं आपण चिंतन करत होतो, त्याचाच उर्वरित भाग या भागाच्या चिंतनामध्ये घ्यायचा आहे। केवटाचा प्रसंग आपण पाहत आहोत। प्रभू रामचंद्र नावेत बसून गंगा पार करणार होते। सर्वत्र वार्ता पसरली की दुसऱ्या दिवशी ते या ठिकाणी येणार आहेत आणि गंगेच्या किनाऱ्यावर त्यावेळेस नावा होत्या सगळ्या 500, अगदी 499 नावाडी आपापली नाव सजवायला लागले। प्रभू रामचंद्र नेमके कोणाच्या नावेत बसतील याचं कोणालाही ठरवता यायचं नाही। केवट मनात चिंतन करायला लागला की आपण गरीब आहोत, दरिद्री आहोत, आपली नावही फुटकी आहे, चिकन माती लावून लावून आपण चालवतो आहे, आपले कपडे कसे तरी आहेत। प्रभू रामचंद्र निश्चितच आपल्या नावेत बसणार नाहीतच। दुसरं मन त्याला सांगत होतं की केवटा, नावेत नाही बसले तरी चालतील, त्यांचे पावलं पडणं आवश्यक आहे, ही संधी कुठल्याही जन्मात तुला प्राप्त होणार नाही। असं अंतर्मन बाह्यमन त्याला सारखं सांगत होतं। शेवटी दिवस पूर्ण निघून गेला। अस्ताला सूर्य गेल्यानंतर तो घरी पोहोचला। त्या दिवशी त्याच्या चेहऱ्यावर रोजच्यापेक्षा जास्त दुःख जाणवलं। त्याच्या पत्नीने विचारलं, अहो, आपल्यापेक्षा जगात दुःखी असतील, आपल्या गरिबीचं दारिद्र्याचं दुःख नेहमी नेहमी मनात आणत जाऊ नका, आज तुम्ही रोजच्यापेक्षा दुःखी दिसता। तेव्हा केवट बोलायला लागलं, नाही ग, मला आता या परिस्थितीचं दुःख नाही। म्हणे मग प्रभू रामचंद्र आले आहेत म्हणे आनंदाची गोष्ट आहे. अशाही दुःखात आपल्याला देवाचं दर्शन होणं केवढे भाग्यवान आहोत आपण. म्हणे तसं नाही ग, म्हणे मग ते नावेतून गंगा पार करणार आहेत, आपल्या नावेत त्यांचे पावलं तरी पळावे असं मला वाटत, त्यामुळेच मी चिंतित आहो. त्या शेवटाची पत्नी म्हणाली की महाराज तुम्ही थोडंसं लक्ष केंद्रित करा, तुमची नाव जर निष्काम भक्तीच्या काठावर असेल तर रामचंद्र प्रभूचे पावलं नव्हे तुमच्याच नावेतून ते गंगा पार करतील, पण स्वार्थी भक्तीच्या काठावर असेल तर पावलं देखील तुमच्या नावेत पडणार नाहीत असं माझं मन सांगते. तेव्हा केवटांनी थोडं सूक्ष्म चिंतन केलं, रात्रीचा वेळ आहे की आपण कधीही स्वार्थापोटी देवभक्ती केली नाही, कुठल्याही देवावर संतावर आपण आपला भार कधीही टाकलेला नाही, निश्चित किती प्रमाण आहे हे सांगता जरी येत नसलं तरी आपली नाव मात्र निष्काम भक्तीच्या काठावर निश्चितच आहे. त्याला आनंद वाटला आणि सतसंगाचं चिंतन करत आणि दोही रंगून गेले. जो सुख पावो राम भजन मे, ओ सुख नाही अमीरी मे, मन लागा मेरा यार कीरी मे, भला बुरा सबका सुन लीजो कर गुजरान गरीबी मे, मन लागा मेरा यार फकीरी मे. या चिंतनात अख्खी रात्र पती पत्नीची निघून गेली. दुसरा दिवस उजाडला, सूर्य वर येतो आहे, सूर्योदयाचा वेळ आहे आणि केवळ त्या ठिकाणी जाऊन पोचला, आपली नाव सावरायला लागला. 499 नावाडी त्याला हसायला लागले की पहारे आता हा आता नाव सावरून राहिला, खरंच रामेच्या नावेत बसतील, तो मात्र सगळं ऐकून राहिला. परंतु नम्र आहे, शांत आहे, त्याला त्याचा काही वाटत नाही, जणू फुलं पडतात असं आणि त्याच्या मनात यायला लागलं. राष्ट्रन तुकडोजी महाराज लिहितात, संघर्षाचे ग्रहण पसरले त्यातून जे जे विजयी झाले तेच लावतील दिवा, उठावो दिवस निघाला नवा. असा नवीन दिवस केवटाच्या जीवनात उजाडून राहिलाय. यांनी आपले नाव स्वच्छ केली, साफ केली, चिकन माती लावली, अशोकाची पानं कर्दळीची पानं यांनीच साधी सजवली आणि प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आले बसले आहेत. सर्व नावडी आपापल्या नावेजवळ उभे आहेत आणि थोडा वेळ थांबल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी केवटालाच आवाज दिला, केवटा तुझ्या नावेतून मला गंगा पार करायची आहे. ज्यांनी एवढा खर्च करून करून नावा सजवल्या त्यांचे चेहरे पार उतरून गेले आणि गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतात, मांगी नावन केवट आना तुम्हारे मर्म कहो मये जाना. मनातलं मर्म त्याच्या ओळखून प्रभू रामचंद्रांनी त्याची नाव मागितली केवटाची. पण निष्काम भक्तीच्या काठावर असल्यामुळं आपले सगळे जे मनोदय होता, आपले सगळे संकल्प होते ते सिद्ध करूनच घेतले त्याने. निष्काम भक्तीमध्ये ही ताकद आहे. तेव्हा सेवाकर्माची श्रेष्ठता वर्णन करताना वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज लिहितात, सर्व कर्मे रते करोनी तीर्थाटनी वनी भ्योनी, करावी लागते सेवाच जनी सत्कीर्तीसाठी, तीर्थी दान सत्पात्र भोजन यज्ञादिकी खर्चावे अन्न धन, त्यात सेवा दृष्टीनेच सांगितले पुण्य ऐरवी मिथ्या, ज्यासी जरुरी त्यासी न द्यावे पवित्र स्थान म्हणून उधळावे, तरी तेने पुण्य कधी न पावे जनसेवेचे, तीर्थी समजती पुण्याची खाणी आणि पापमय गावीचे प्राणी, त्याशी तीर्थीही धुंडा पाणी सांगितले संती, काशीच्या गंगेची कावळी ओतावी तहानेल्या जीवाचे तोंडी, यातची तीर्थ स्नानावी पुण्य कोडी सांगती नाथ, आपण झिजोनी अंगे स्वाहा जीव जंतुशी द्यावी प्रसन्नता, सुखी करावी गावीची जनता हीच सेवा पुण्य कर, ऐशी सेवा जयाघडे तुटे संसाराचे बिरडे, सखा भगवंत हृदयी जोडे अंतर पडेना याशी, सेवा हीच धन संपत्ती खरी न सरे जन्म जन्मांतरी, वाढवी विश्वाभिमान अंतरी ग्राम पूजन सेवामय, म्हणून म्हणतो सेवा करा उत्तम हाची मार्ग बरा, आपल्या जन्माशी उधरा गावासहित, जरी कराल सेवा ऐशी तरीच उद्धराल जीवाशी, उन्नत कराल गावाशी सर्वतोपरी. निष्काम सेवा रोताचा प्रभाव जीवनात इतिहास घडवितो, राष्ट्रसेवेशी असलेलं नातं इतिहासातील छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा घोडा देखील आजही विसरू शकत नाही एका कवीने सुंदर लिहिलंय. त्या कवितेचे नाव आहे वरातीचा घोडा. एकदा एक वरातीचा घोडा भर चौकात मला बघून थांबला, पायात घुंगरू गळ्यात साज पाठीवर मखमली खोगीर दिसला मोठा डौदार, मुसमुसत रडला घोडा, म्हणे बघितला माझा हाल, अरे त्या शिवाजी राजाच्या संगतीत मी रणांगण गाजवलं, त्या शूर मर्द तानाजी मालुसऱ्याला गर्वानं पाठीवर वागवलं, ती खैबरची पावन खिंड साक्षीला आहे, त्या बाजीप्रभू देशपांड्याच्या सोबतीला मी हो। रणवाद्यांची गर्जना होई, तलवारीचा खनखनाट, शत्रूच्या रक्तानं माझ्या टापा धुल्या जात होत्या। शूरांच्या संगतीत मर्दानकीचा अभिमान होता, मायभूमीच्या सेवेत मरतानाही आनंद होता। पण आता आज या 20व्या शतकातल्या स्वतंत्र भारतातल्या सुज्ञ आणि सुशिक्षित माणसानं माझ्या पायाला घोंगरू बांधलेत, बँड आणि ढोल ताशाच्या तालावर मला नाचायला लावलं, मला मजबूर लाचार केलं। मायभूमीच्या रक्षणासाठी शत्रूवर तुटून पडणारा मी आज वरातीचा घोडा झालो, त्यासाठी गुलाम अन्नाचा दास झालो। अरे त्या झाशीवाल्या लक्ष्मीबाईनं मला तटावरून झेप घ्यायला लावली तेव्हा अभिमानानं ऊर भरून आला, जीवन सार्थकी लागल्याचा आनंद झाला। माझी ताकद फुली असती तर दिमाखानं तिला स्वर्गापर्यंत घेऊन गेलो असतो, धन्य ती मर्द झाशीची राणी। पण आज या शोभिवंत जगात मी नवरी नवरदेवाच्या बग्गीला झोंपलो गेलो, समोर बँड बाजा सिनेमाची गाणी गातो, नवरी तिच्या डझनभर आप्तेष्टासह तिचा नवरा घेऊन माझ्या बग्गीत बसते, मी रडकुंडीला ओढतो, लाचार मजबूर चाबकाचे फुके खाताना माझी मला लाज वाट। अरे रणांगणावर मी शत्रूच्या तालवारीचे वार सोसले, बाणाचे घाव माझी शक्ती शक्तीने वाढवित होते, कारण तेही शूर मर्दाच्या हातचे वार होते। पण हे चाबुकाचे फुटके पोटार्थी लाचार माणसाचे मला असह्य वाट, माझे हे अपमानाचे जिने बघून मृत्यूलाही लाज वाटे, आणि तोही माझ्या जवळ कत नाही। तेवढ्यात एका टांग्याचा घोडा आपला टांगा घेऊन थांबला, म्हणे अरे मर्दानकीच्या गप्पा मारतोस आणि भागूबाई सारखा मुसू मुसू रडतोस, हा मात्र अनुभवी बुजुर्ग होता। म्हणे अरे महाभारताच्या युद्धात अर्जुनासारखा रथी होता, प्रत्यक्ष परमात्मा योगेश्वर श्रीकृष्ण सारथी होता, रथावर स्वतः हनुमंत ध्वजावर आरूढ होता, तो दिव्य रथ ओढणाऱ्या चार भाग्यवंतात मी पण एक होतो। त्या जगत चालकाचे हात अनेकदा माझ्या फाटीवरून फिरले, त्या अनंत नाताची कृपा दृष्टी अनुभवली, धन्य धन्य झालो। यानंतरचं चिंतन आपण पुढील भागात।
3: आपल्या उद्योगाची दुकानाची जाहिरात एका क्षणात 150 पेक्षा जास्त देशातील लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्यास सज्ज आहे। रेडिओ मनभावन 90.8 FM जाहिरातीसाठी संपर्क करा 8600700099 किंवा 9922233731, नंबर पुन्हा एकदा 8600700099 किंवा 9922233731 या नंबर वर नक्की संपर्क करा। नववर्षाच्या विशेष सवलतीसह आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग।

इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.

0: दिल से सुनाओ रेडियो 91.8 FM ऑलवेज हैड टची।
1: काव्य नक्षत्र या कार्यक्रमात मराठी साहित्याला लाभलेल्या प्रतिभावंत कवी कवयित्रींचा थोडक्यात परिचय आणि त्यांच्या अप्रतिम कवितांचा आनंद आपण घेतोय। सादर करतेय कार्यक्रम काव्य नक्षत्र। श्रोत्यांनो नमस्कार। मराठी भाषेतील अग्रगण्य कवी लेखक नाटककार कथाकार आणि समीक्षक मराठी साहित्यातील आत्मनिष्ठ आणि समाजनिष्ठ जाणीव असणारे वंदनीय लेखक मराठी अभिरुचीवर 4 दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजवणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी प्रामाणिक सामाजिक आस्था क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचं प्रभुत्व ही त्यांची काव्य वैशिष्ट्य। त्यांचं समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झालंय। सामाजिक अन्याय विषमतेवर त्यांनी कठोर अशी टीका केली आहे। साहित्यिकानं सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे या मताचा पुरस्कार करणारे काव्य हा माणसाच्या भोवतालच्या परिसराशी असलेला संवाद असं म्हणणारे काव्य म्हणजे कवी आणि वाचक यांच्यातला एक शब्दांकित प्रतिमामय संबंध मानणारे। रसिक श्रोते हो, आज 27 फेब्रुवारी ज्ञानपीठ पुरस्कृत वी वा शिरवाडकर यांची जयंती। मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण आज महाराष्ट्रभर साजरी करतोय। या सुंदर दिनाचं औचित्य साधून काव्य नक्षत्र या कार्यक्रमात सादर करीत आहोत कविवर्य कुसुमाग्रजांच्या काही अप्रतिम कविता आणि गाणी। कार्यक्रमाची सुरुवात कविवर्य कुसुमाग्रजांच्या लेखणीतून सर्वेश्वरास अभिवादन करणाऱ्या प्रार्थनेतून करूया। सर्वात्मका शिवस्

0: श्रोतेहो, सरस्वती मंदिरातील दैदिप्यमान रत्न म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर। त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी पुणे येथे झाला। त्यांचं मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर। त्यांच्या काकांनी त्यांना दत्तक घेतलं म्हणून ते विष्णू वामन शिरवाडकर असं झालं। त्यांचं बालपण पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या ठिकाणी झालं। त्यांना 6 भाऊ आणि 1 कुसुम नावाची लहान बहीण होती। सर्वांची लाडकी कुसुमचे अग्रज म्हणजे मोठा भाऊ म्हणून त्यांनी कुसुमाग्रज नाव धारण केलं। नाशिकच्या कला महाविद्यालयात त्यांनी BA केलं। त्या काळातच त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लेखन, चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका केल्या। सोबत स्वराज, प्रभात, नवयुग, धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचं वृत्तपत्रांचं संपादक म्हणून काम केलं। 1930 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रजांचा सहभाग होता। क्रांतिकारी कवितांचा आरंभही याच वेळेस झाला। 1933 ध्रुव मंडळाची स्थापना केली। अनेक सामाजिक चळवळीत सत्याग्रहात सहभाग घेतला। नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली। पत्रकारितेच्या निमित्तानं मुंबईत आल्यावर डॉक्टर अ.ना. भालेराव यांना ते भेटले। मराठी रंगभूमीला जीवित ठेवण्यासाठी झटणारे डॉक्टर भालेराव यांनी कवी शिरवाडकरांना नाटकं लिहिण्यास प्रवृत्त केलं आणि बघता बघता ते यशस्वी नाटककारही झाले। नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, विदूषक, ऑथेल्लो, एक होती वाघीण, दुसरा पेशवा, देवाचं घर, ययाती देवयानी, दूरचे दिवे अशी बरीच नाटकं त्यांनी लिहिली। नटसम्राट या नाटकाची आजही लोकप्रियता कमी झालेली नाहीये। श्रोते हो, माझी मराठी भाषा सर्वांग सुंदर भाषा, कधी फुलाहून कोमल, कधी वज्राहून कठीण, संत ज्ञानेश्वर महाराजांनी माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृताहुनी पैजा जिंके अशा अमृत शब्दात मराठीची थोरवी गायलीये। संस्कृत भाषेपासून मराठीची उत्पत्ती झाली। प्राचीन भाषा जगातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी 15वी भाषा अशी अभिजात मराठी भाषा। चला तर आजच्या या सुदिनी कुसुमाग्रजांच्याच या सुरेख कवितेनं आपण सारेच या आपल्या मराठी भाषेचा गौरव करूया। इथल्या मातीचा टिळा आपल्या ललाटास लावूया आणि आपण सारेच माय मराठीचा जय जयकार करूया।
1: माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगान जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा।
2: हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात, हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात, ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी मात।
0: नाही पसरला कर कधी मागायास दान, नाही पसरला कर कधी मागायास दान, स्वर्ण सिंहासना पुढ कधी लवली ना मान।
1: हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही, हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही।
2: माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन, माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन, स्वर्ग लोकाहून थोर मला हिचे महिमान।
0: रत्न जडीत अभंग ओवी अमृताची सखी, रत्न जडीत अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी।
1: रसरंगात भिजलाय येथे शृंगाराचा स्वर, येथे अहमता द्रवली झाले वसुदेचे घर।
2: माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान, माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान, हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान, हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान।
1: माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा, माय देशातील शिळा।
0: श्रोते हो, सूर्योदय रोजचाच, त्याचं आगमन म्हणजे चराचरा चैतन्य। कुसुमाग्रजांनी या सूर्यासाठी किती सुंदर शब्दात स्तोत्र लिहिलंय। हे सूर्या, तुझं आगमन पृथ्वीवरील प्रत्येकास प्रफुल्लित करणारं असू दे। ऐकूया एक प्रसन्न कविता, स्तोत्र। हे सूर्या, तू फुलवीत ये, तू शिंपीत ये दश दिशा।
2: प्रकाशदाता जीवनदाता, हे सविता उदयाचली ये, विश्वकमल हे मुग्ध अचेतन, दला दला तुनी फुलवीत ये। निराकारल्या चराचरातून, निराकारल्या चराचरातून सुवर्ण रेषा सांधित ये। निरवतेच्या मरुभूमीवर, निरवतेच्या मरुभूमीवर सौधस्वरांचे बांधित ये। अवकाशातील भ्रांत घनावर जीवन आशय शिंपित ये। अवकाशातील भ्रांत घनावर जीवन आशय शिंपित ये। पृथ्वीवरच्या रित्या मनातून प्रकाशपद तव रोवित ये, प्रकाशपद तव रोवित ये।
0: अशी प्रसन्न सकाळ होते, पण चिऊताई मात्र अजून घरट्यात झोपलेलीच। कुसुमाग्रजांनी ही एक सुरेख बाल कविता लिहिली आहे चिऊताईला उठवण्यासाठी। शेवटच्या चार ओळीत मातृप्रेमाचं वात्सल्याचं अनोखं दर्शन घडविते। उठा उठा चिऊताई, उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले, उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही। सोनेरी हे दूत आले घर त्याच्या दारापाशी, सोनेरी हे दूत आले घर त्याच्या दारापाशी, डोळ्यावर झोप कशी अजूनही। लोग बग पाखरेही गात गात गोड गाणे, टिपतात बघा दाणे चोहीकडे। झोपलेल्या अशा तुम्ही आणायचे मग कोणी, बाळासाठी चारा पाणी चिमुकल्या। झोपलेल्या अशा तुम्ही आणायचे मग कोणी, बाळासाठी चारा पाणी चिमुकल्या। बाळाचेनी घेता नाव, बाळाचेनी घेता नाव जागी झाली चिऊताई, बाळाचेनी घेता नाव जागी झाली चिऊताई। उडोनिया दूर जाई भूर भूर, उडोनिया दूर जाई भूर भूर। श्रोते हो, निसर्ग, डोंगर दऱ्या नद्या हिरवीगार वनरई मन हरकून जात हो ना, आणि सर्वात आवडतो तो सागर समुद्र दर्या। कुसुमाग्रजांनी आवडतो मज अफाट सागर या कवितेत हा अफाट सागर त्यांना का आवडतो याच खूप तरल सुरेख शब्दात वर्णन केलंय।
1: आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे, आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे, निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे। फेस फुलांचे सफेद शिंपित वाटे वरती सडे, हजार लाटा नाचते येती गात किनाऱ्याकडे। मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती, दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्यांच्या संगती। संत सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते, देश दूरचे बघा वयाला जावेसे वाटते। तुफान केव्हा भांडते ते सागर ही गर्जतो, त्यावेळी मी चतुरपणान दूर जरा राहतो। खडकावरुणी कधी पाहतो मावळणारा रवी, ढगा ढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी। प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी, नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी। दर्यावरची रंगीत मखमल उचलून घेते कुणी, कृष्ण सावल्या भुरभुर पडती गगनाच्या अंगणी। दूर टेकडीवरती पेटती निळे तांबळे दिवे, सांगतात ते मजला आता घरी जायला हवे, घरी जायला हवे।
0: आकाश पण हटता हटत नाही, माती पण मिटता मिटत नाही। आकाश मातीच्या या संघर्षात माझ्या जखमांचं देणं फिटता फिटत नाही, असं म्हणता म्हणता कुसुमाग्रजांनी मारवा शब्दबद्ध केला। ऐकूया कविता मारवा।
2: उशेत तेव्हा ताम्र नभातून सुवर्णकिरणावली, उशेत तेव्हा ताम्रनभातून सुवर्णकिरणावली, सांध्यघनातून झिरपत आता विश्वंभरसावली, उशेत होते जागवणारे भूपालीचे स्वर, उशेत होते जागवणारे भूपालीचे स्वर, मृदुल मारवा आज बांधतो मला विसावा घर, मला विसावा घर।
0: श्रोते हो, आयुष्यात कितीही संकट आली तरी त्या संकटांना तोंड देणारी स्वाभिमानी माणसं हतबल निराश न होता येणाऱ्या संकटांचा सामना करतात। कुणाची दयाही त्यांना नको असते, ते फक्त म्हणतात त्या संकटाशी सामना करण्याचं लढण्याचं धैर्य देण्यासाठी मला फक्त लढ म्हणा। ऐकूया एक स्वाभिमान जागवणारी कविता कणा।
1: ओळखलत का सर मला? पावसात आला कुणी, कपडे होते कडदमलेले केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेरवाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कार भारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल काड काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवणी नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा।
0: श्रोते हो, कविश्रेष्ठ वी स खांडेकर विशाखा या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत म्हणतात, कुसुमाग्रज हे मानवतेचे कवी आहेत, सामाजिक असंतोषाचा ज्वालामुखी त्यांच्या कवितातून इतर काव्यांप्रमाणे नुसता धुमसत नाही तर अग्निरसाचा वर्षाव करत सुटतो। ते स्वतःच्या कवितांना वृक्ष संबोधतात, पण मला वाटतं त्यांच्या प्रतिभेला शमी वृक्षाची उपमा द्यावी। जसं अज्ञातवासातून मुक्त होताना शमी वृक्षानं पांडवांना त्यांची शस्त्र जशी अधिक तेजस्वी करून दिली, त्याप्रमाणेच विषमता पिळवणूक गांजवणूक आणि अन्याय याविषयीची बहुजन समाजाची चीड कुसुमाग्रजांनी अत्यंत उत्कट आणि सुरेख अशी समिधाच सख्या या काव्यात केली आहे। ऐकूया एक कविता समिधाच सख्या या। दुरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता, वाहते जिच्यातून त्याची जीवन सरिता, कळखळे अडथळे सुके कधी फेसाळे, परी अखंड शोधे वाट समुद्रा करिता, खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली, खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली, पथ शोधित आली रानातून अकेली, नयरम्य रावळे कलापूर्ण वा घाट, नयरम्य वरावळे कलापूर्ण वा घाट, तीरावर तुरळक परी अंकुरती वेली, नवपर्णाच्या या विरल मांडवा खाली होईल सावली कुणा कुणास कहाली, तोशेल कुणी शापील कुणी दुर्वास, या जळोत समिधा भव्य हवी वृक्षाली, समिधाच सख्या या त्यात कसला ओलावा, समिधाच सख्या या त्यात कसला ओलावा, कोठून फुला परी वा मकरंद मिळावा, जात्याच वृक्ष या एकच आकांक्षा, तव अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा, तव अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा। निसर्ग सृष्टी हिरवी धरा आपण पाहत असतो, हरकतो आनंदतो बागडतो, पण कुसुमाग्रजांची दिव्य दृष्टी मात्र या साऱ्या निसर्गाकडे एका आगळ्या नजरेनं पाहते आणि एक अलवार कविता जन्म घेते, नदी किनारी।
2: नदी किनारी लवून पिंपळ बघतो पाण्यात, नदी किनारी लवून पिंपळ बघतो पाण्यात, अनपर्णांची जळराणीवर उधळी भरसात, लतालतांवर खोलून बसली फुले अंतरंग, लतालतांवर खोलून बसली फुले अंतरंग, लुटण्याते मधुकोश रुंजती भवताली भृंग, कडेकपारी वरुणी दौडत निर्झर हा आला. कडे कपारी वरुनी दौडत निर्झर हा आला. कुजबुज काही करी नदीच्या बिलगे हृदयाला. आकाशातून घनश्याम आळवती धरणीला. आकाशातून घनश्याम आळविती धरणीला. आणि सखीच्या गळा घालती मोत्यांची माळा. घालती मोत्यांची माळा. कणाकणातून घ्या कानोसा अवघ्या सृष्टीत. कणाकणातून घ्या कानोसा अवघ्या सृष्टीत. ऐकू येईल सुखमय मंगल प्रेमाचे गीत. प्रेमाचे गीत. ग्रहताऱ्यांचे रासनृत्य. ग्रहताऱ्यांचे रासनृत्य. हो गगनी दिनरात पक्षापरी सृष्टीच दडे प्रेमाच्या घरट्यात. विसरुनी वैकुंठातील यास्तव आसन श्रीमंत. विसरुनी वैकुंठातील यास्तव आसन श्रीमंत. हृदया हृदयांमधून राहू लागे भगवंत. हृदया हृदयामधून राहू लागे भगवंत.
0: श्रोते हो, सामाजिक जीवनातील विषमता आणि अन्याय यामुळे कविवर्य अस्वस्थ होतात. जातीभेद धर्मातील वेगवेगळ्या कल्पना कुसुमाग्रजांना रुचत नाहीत. पण या अस्वस्थतेवर, या सामाजिक व्यवस्थेवर एक विचार करणारी कविता वास्तवता आपल्या समोर येतेच आणि एक वैचारिक कविता जन्म घेते. कवितेचं शीर्षक आहे गाभारा. दर्शनाला आलात या, पण या देवालयात सध्या देव नाही, गाभारा आहे. चांदीचं मखर आहे, सोन्याच्या समया आहेत, हिऱ्यांची झालर आहे. त्यांचंही दर्शन घ्यायला हरकत नाही. वाजवा वाजवा ती घंटा आणि असे इकडे या. पाहिलात ना तो रिकामा गाभारा? नाही तसं नाही, एकदा होता तो तिथे. काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा, दरवाजे बंद करून बरोबर 12 जेवायचा, 2 वाम कुक्षी घ्यायचा. सारं काही ठीक चाललं होतं. रुपयांच्या राशी माणिक मोत्यांचे ढीग पडत होते पायाशी. दक्षिण दरवाजाजवळ मोटारीचे भोंगे वाजत होते, मंत्र जागर गाजत होते, रेशीम साड्या टेरींचे सूट समोर दुमडत होते, बँकेतले हिशेब हरिणाच्या गतीनं बागडत होते. सारं काही घडत होतं हवं तसं. पण एके दिवशी आमचं दुर्दैव, उत्तर दरवाजाजवळ अडवलेला कोणी एक भणंग महारोगी तार स्वरात ओरडला, बाप्पाजी बाहेर या. आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय, गाभारा रिकामा. पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे, परत कदाचित येईलही तो. पण महारोग्याच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यावा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना. पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी. पण तूर्त गाभाऱ्याचं दर्शन घ्या. तसं म्हटलं तर गाभाऱ्याचं महत्व अंतिम असतं. कारण गाभारा सलामत तो देव पचास. कोणी कोठूनी दूरदेशातूनी येती पक्षी, परदेशी पक्षी, काही महिन्यांचे सोबती असतात ते. पुन्हा इथला विहार संपला की मायदेशी परतती. अत्यंत सुरेख शब्दात प्रवासी पक्षी या कवितेत या पक्ष्यांचं अचूक वर्णन केलंय कुसुमाग्रजांनी.
2: अंधारलेल्या आकाशातून चालले होते काही पक्षी. अंधारलेल्या आकाशातून चालले होते काही पक्षी. श्रावण ओल्या हवेवरती सरकत होती सफेद नक्षी. माझे आकाश माझा अंधार, माझे आकाश माझा अंधार, यांचे अपार भेदता आहेत जीवनाची हलती जाग. जीवनाची हलती जाग अजीवावर खोदत आहेत. निःशब्दावर वल्हवणाऱ्या सफेद नौका सफेद शिळे. निःशब्दावर वल्हवणाऱ्या सफेद नौका सफेद शिळे. मीच नव्हे पृथ्वी सारी पाहत होती त्यांच्याकडे. ऐकले आहे प्रवास करतात. ऐकले आहे प्रवास करतात दिवस रात्र हजार मैल. डोंगर दऱ्या नद्या सागर शहरे जंगले यांच्या पैल. आले आहेत अदृश्यातून. आले आहेत अदृश्यातून. जाणार आहेत अदृश्यात. अनंताचे मौनी बाबा हसले थोडे अंधारात. गीता वाचून साथी वाचून, गीता वाचून साथी वाचून अथांगातील गती उरली. छातीत उगाच गहिवर भरला, उगाच पापणी भिजून गेली, उगाच पापणी भिजून गेली.
0: श्रोते हो, देशाच्या सीमेवर शत्रूंशी लढणाऱ्या, अहोरात्र जागृत पहारा ठेवणाऱ्या, ऊन वारा पाऊस हिमवृष्टी कशा कशाची तमा न बाळगणाऱ्या मातृभूमीसाठी तळहाती प्राण घेऊन देशरक्षण करणाऱ्या, पण इतिहासात साऱ्यांची नोंद नाही होत, त्यांची नोंद कुणी घेतलीच नाही, अशा अनाम वीरांना कुसुमाग्रजांनी अत्यंत भावूक शब्दात शब्द सुमनांजली वाहिली आहे. ऐकताना डोळे पाणावतात आणि हात जोडले जातात त्या अनामवीरांच्या अलौकिक देशभक्तीपुढं.

जनभक्तीचे तुझ्यावरीनच उधाणले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव। अनाम वीरा जरी न गातील भाटडफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हेरी तुझे।

0: पहिला तुझला मृत्युंजय वीरा। प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा। अनाम वीरा अनाम वीरा।
1: श्रुते हो, इवल्या पेल्यामध्ये रमेजे तेही जीवन, जलधीचे भयकारक तांडव तेही जीवन, सूर्यकरांसह अरूप होऊनी गगनी चढते श्याम नील घन उदार वरसे तेही जीवन। असं असलं तरी जीवन, आपलं आयुष्य खूप खूप सुंदर आहे। एक सर्वांग सुंदर कविता, आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य खूप सुंदर आहे। सोबत कुणी नसलं तरी एकट्यानंच फुलवत रहा। वादळात सगळं वाहून गेलं म्हणून रडत बसू नका। वेगळं असं काही माझ्यात खास नाही म्हणून उदास होऊ नका। मृगाकडं कस्तुरी आहे फुलात गंध आहे, मृगाकडं कस्तुरी आहे फुलात गंध आहे, सागराकडं अथांगता आहे, माझ्याकडं काय आहे असं म्हणून रडू नका। अंधाराला जाळणारा एक सूर्य तुमच्यातही लपलाय, अंधाराला जाळणारा एक सूर्य तुमच्यातही लपलाय। आवाहन करा त्या सूर्याला, मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन। अंधारमय रात्र संपून सोनेरी किरणांनी सजून मग रोजच उगवेल एक नवी सकाळ। उत्साह ध्येयानं भारून म्हणून म्हणते आयुष्य खूप सुंदर आहे। सोबत कुणी नसलं तरी एकट्यानंच ते फुलवत रहा। सोबत कुणी नसलं तरी एकट्यानंच ते फुलवत रहा, फुलवत रहा। नटसम्राट नाटकास साहित्य संघाचा पुरस्कार मिळाला। 1960 मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचं अध्यक्षपद त्यांनी भूषविलं। 1964 मडगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद, 1970 कोल्हापूर येथील 51व्या मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद, 1990 मुंबईत भरलेल्या पहिल्या जागतिक मराठी परिषदेचं अध्यक्षपद त्यांनी भूषविलं। 1990 विवा शिरवाडकरांच्या प्रेरणेनं कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिकमध्ये स्थापन झालं। त्यांच्या पश्चात त्यांचं निवासस्थान, त्यांच्या स्मृती जपण्यात आल्या आहेत। सुसज्ज वाचनालय मोठ्या दिमाखात उभं आहे। 30,000 अधिक पुस्तक आहेत, 3,000 अधिक सभासद या ठिकाणी आनंदानं पुस्तकं वाचायला येत आहेत। सुसज्ज असं कुसुमाग्रज स्मारक उभं आहे नाशिकमध्ये। कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं अनेक पुरस्कार दिले जातात। जनस्थान पुरस्कार, गोदावरी गौरव पुरस्कार, राम गणेश गडकरी पुरस्कार। श्रेष्ठ कवी कुसुमाग्रजांनी मराठी साहित्य संपदा फुलवली। आज त्यांचा जन्मदिन, त्यांना विनम्र अभिवादन प्रत्येक मराठी माणूस आज करतोय। आणि हा दिवस त्यांच्या अनेक कविता आणि गीतं ऐकून, त्यांचं साहित्यातलं योगदान ऐकून आपण साजरा करतोय। आपणा साऱ्यांसाठीच हा अभिमानाचा दिवस आहे। कुसुमाग्रज एके ठिकाणी म्हणतात, विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, नव्हती भीती तिजला पराजयाची, जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, म्हणून नाही खंतही तिला मरावयाची, म्हणूनही नाही खंत तिला मरावयाची। कुसुमाग्रजांची एक हळवी कविता, ते म्हणतात, जेव्हा मी नसेन तेव्हाही असेन, जेव्हा मी नसेन तेव्हाही असेन, तुझ्या पापणीच्या आत अवघडलेल्या एका थेंबामध्ये, तुझ्या पापणीच्या आत अवघडलेल्या एका थेंबामध्ये, आणि आजच्या सारखाच तेव्हाही हसेन अन म्हणेन, अजूनही मी अवघडच, अजूनही मी अवघडच। आणि तो दिवस 10 मार्च 1999 साहित्य क्षेत्रातील हे नक्षत्र अनंतात विलीन झालं. नाही नाही विलीन झालं, आजही अनु पुढं युगानयुग हे नक्षत्र साहित्य अवकाशात असंच लखलखत राहणार. त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी.
2: ए आई, मला ऍक्टर व्हायचंय ग.
3: मग ही संधी अजिबात चुकवू नकोस.
4: जळगावात प्रथमच उन्हाळी बालनाट्य अभिनय कार्यशाळा कान्हललित कला केंद्र जळगाव आयोजित वय वर्ष 16 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी
3: 27 एप्रिल ते 7 मे 2026 रोज सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत
4: अनुभवी प्रशिक्षक
3: हेमंत पाटील, अनिल मोरे, संकेत खेडकर आणि डॉक्टर वैभव मावळे.
4: आत्मविश्वास, अभिनय, ऑडिशनची तयारी, सर्व काही एकाच ठिकाणी.
5: स्थळ कान्ह ललित कला केंद्र, मनभावन संकुल, मूळजी जेठा महाविद्यालय परिसर, जळगाव.
4: नोंदणीसाठी संपर्क
3: 9970771713
4: 9960855753. कान्ह ललित कला केंद्र
3: तुमच्या मुलाच्या कलेला देत आहे नवी दिशा.
4: कान्ह ललित कला केंद्र.
3: कान्ह ललित कला केंद्र.
6: अजदरन छियो.
7: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हास्य तरंग सुनिए.
8: आता तू मला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
9: मी काय म्हणतो, हास्य तरंग स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग.

0: रस मेरा ये नील गगन गगन गगन गगन, ये पूरा दुनिया मेरा वतन वतन वतन वतन। माय नेम इज मुरुगन।
1: श्रोते हो, आजच्या हास्य तरंग या कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत हास्य सम्राट अमोल देशमुख। आणि हास्य सम्राज्ञी सौ सविता भरत जाधव।

0: एक निवेदन खास श्रोते हो आपल्यासाठी. श्रोते हो, आपल्याकडेही जर असे मजेदार चुटकुले किस्से असतील तर आम्हाला पत्राद्वारे जरूर पाठवा, ते आम्ही आपल्या हास्यतरंग या विनोदी कार्यक्रमात सहभागी करून घेऊ. आणि श्रोते हो, पुढचा कार्यक्रम आपण पाठवलेल्या पत्रांवर आधारित करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आता आपण अमोल आणि सविताकडे वळण्यापूर्वी ऐकूया हे एक मजेदार गीत.
1: चौघे तीन नाही चार.

0: दूरदृष्टी वाहिनीवरील हॅलो मैत्रिणी या कार्यक्रमात मिस मायावती मलमले ह्या फॅशन शो तज्ज्ञ आल्या आहेत आणि त्यांच्याशी निवेदिका गार्गी गलगले यांची चर्चा सुरू आहे. तर श्रोते हो, ऐकूया हॅलो मैत्रिणी या कार्यक्रमाअंतर्गत हा फॅशन शो.
1: मायाताई नमस्कार. हॅलो सखी, तुमचे स्वागत. फॅशनच्या बाबतीत पाश्चात्यांचं अनुकरण चाललंय, त्याबाबत तुम्हाला काय वाटतं?
2: हो ना, हल्ली अगदी ताळतंत्रच सोडलंय. कपडे फाडायचे आणि ते वापरायचे, वेगवेगळ्या रंगाची ठिगळं लावली आणि तेच कपडे ते घालायचे.
1: बरोबर. एक मिनिट, आपण आपल्याला एक फोन येतोय, तर आपण तो फोन घेऊया का?
2: ठीक आहे.
1: हॅलो. हा हॅलो, बोला.
0: हॅलो, मी सुकेशा टकले बोलते, कुंतलवाडीहून.
2: हा बोला.
0: पहिल्यांदा तुम्हा दोघींना नमस्कार. वय
2: नमस्कार. नमस्कार
0: तुम्हाला. पण मला एक असं विचारायचं. हा
2: विचारा.
0: अव, माझा मुलगा आता तो नाही का, माझा मुलगा शाळेमध्ये जातो, 18 वर्षाचा आहे बघा. तर हल्ली फॅशन आलंय ना, ते काहीतरी मजकूर लिहिलेले टी शर्ट घालतात ना ते पोर पोरी. त्याने परवाच्या रोजी, तुम्हाला सांगते बघा, त्या दिवशी काय झालं, त्याने बाजारात जाऊन एक टी शर्ट आणला आणि त्याच्यावर लिहिलेलं होत, माझी होशील का. असा मजकूर लिहिलेला टी शर्ट त्यानं घातलं ना.
2: बर मग.
0: आणि त्याच बघून त्याला चिडवण्यासाठी आमच्या शेजारची एक प्रिया नावाची पोरगी आहे बघा, तिनं घातलं टी शर्ट. कोणतं माहितीये का तुम्हाला? नाही कशी म्हणू तुला, असा मजकूर लिहिलेला टी शर्ट घातला बघा. यावर तुम्ही काय सांगसान बरं?
1: खर तर हे सर्व खूपच रोमॅन्टिक आणि भडक होते, असं नाही का वाटत तुम्हाला?
2: छे छे, हो असं मुळीच नाहीये. हा उलट मनातील खळबळीतला वाटा करून देण्यासाठी असेच टी शर्ट वापरायला पाहिजे. मी तर असं म्हणेन, वृद्धांनी पण असेच टी शर्ट वापरावे.
1: वा वा वा वा, ही चर्चा आपण अशी चालू ठेवू, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.
3: आमच्या ठिगळ घराला अवश्य भेट द्या, घेऊन जा ठिगळच ठिगळ असलेले शर्ट, एकावर एक बिलकुल फ्री फ्री फ्री.
1: विश्रांतीनंतर हॅलो सखी, तुमचं पुन्हा स्वागत. ब्रेकनंतर आता आपल्याकडे आलेले आहेत रुचिरा तद्मीस मानसी रवदाडे. आपल्याकडे त्या आल्या आहेत, तेव्हा मानसीताई नमस्कार.
4: नमस्कार.
1: दूरदृष्टीवर तुमचे स्वागत. तुमच्या आडनावाविषयी आम्हाला फार कुतूहल आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगताल?
4: त्याचं काय आहे, आमच्या घराण्याच्या पिढ्यानपिढ्या खाण्याचं भारी वेड. प्रत्येकानं खाण्यासाठी सतत तोंड चालूच असतो ना. खाण्याची भट्टीही चालूच असते, म्हणून पडलो असेल कदाचित.
1: बरे, आज तुम्ही आम्हाला कोणते पदार्थ शिकवणार आहात?
4: आज मी इटालियन कडक पकोडे आणि अरेबियन थंडे वडे शिकविणार आहे बरं का.
1: वाव, ठीक आहे. बर, करायची मग सुरुवात?
4: हो करूया ना. या पकोड्यासाठी साहित्य काय काय लागतंय ते मी सांगते. कच्चा डिंक 1 वाटी, तिळाचे पीठ 2 वाटी, सेंधेव चवीनुसार, आले लसूण चवीनुसार, एरंड तेल 1/2 किलो आणि आंबट ताक.
1: ओहो, म्हणजे ताक आंबट असत तर. आणि हे जे तिळाचं पीठ तुम्ही घरी दळलंय का दळून आणलंय?
4: हा, अर्थातच मी घरीच दळलंय आणि दळून दळून त्यातून 2 चमचे तेल सुद्धा मी काढलंय बरं का.
1: बरं, हे तेल भाजलेले घ्यायचे का कच्चे घ्यायचे?
4: अर्थातच भाजून, पण खूप काळे काळे झाले पाहिजे. आता हे पकोडे कसे तयार करायचे हे आपण ऐकूयात.
1: घेऊया एक छोटीशी विश्रांती.
3: जेवणात वापरा पेढेकर मसाला, लवकरच सवय लागेल तुम्हाला ओरपून सोरपून खाण्याची.
1: विश्रांतीनंतर पुन्हा तुमचं स्वागत. तर पकोडे तयार कसे करायचे ते आपल्याला सांगतायत.
4: हे पकोडे करण्यासाठी अगदी सोपे आहेत हो. सर्व मिश्रण एकत्र करायचं आणि छोटे गोळे करून एरंडे तेलात तळायचे. पकोडे तयार.
1: हे पकोडे चवीला खूप चवदार असतील नाही का?
4: हो, चवदार तर लागतातच, पण सभा वगैरे उधळून लावण्यासाठी फेकून मारण्यासाठी खूप चांगले असतात.
0: असं का? ते म्हणते कसं काय?
4: कारण हल्ली की नाही ते कोंबड्यांवर काय म्हणतो तो आजार आलाय म्हणून थोडी अंडी फेकायला लोक माग पुढे पाहत आहेत. अशा दुहेरी फायदा आता पकोडे कसे तयार झाले ते तुम्ही बघा.
0: बरं बरं बरं, मी पकोडे कसे तयार झाले ते बघतो. पण श्रोते होतोपर्यंत लिहून घ्या तुम्ही त्याची कृती. वाव, खरंच खूपच खूपच खूपच छान, खूप खूप कडक पकोडे तयार झाले ना. आणि अगदी माझा हलणारा दात माझ्या हातात आणा हो पकोडे खाताना. अच्छा, तर ताई दुसरा कोणता पदार्थ तुम्ही सांगणार आहात मगाशी सांगितल्याप्रमाणे? थंड? हा
4: हा हा, थंड नाही. आता आपण अरेबियन थंडा वडा शिकूया. त्यासाठी साहित्य लागेल मस्त आणि आईस्क्रीम.
0: वाव,
4: आणि उकळलेला बटाटा.
0: व्हेरी गुड.
4: अगदी कमी साहित्य आणि कमी खर्चात कमी वेळेत होणारा हा पदार्थ आहे. तो कसा तयार करायचा आहे बघूया.
0: बघूया पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. ओके.
3: पार्टी साठी घेऊन बघा आमचे झटपट पापड.
0: जाऊन जाऊन खाण्या इतके नक्कीच ते वातड. ब्रेक नंतर पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. ताई हा पदार्थ कसा तयार करायचा ते आपल्याला सांगतील, तेव्हा सुरुवात करूया बनवायला हा पदार्थ. ओके.
4: उकळलेला बटाटा हा मोदोमोद पोखरून घ्यायचा, त्यात पटकन आईस्क्रीमचा गोळा टाकायचा आणि बटाटा वडा बंद करून फ्रीज मध्ये अगदी खोल खोल डिपर मध्ये ठेवून द्यायचा.
0: बरं बरं बरं. हा किती वेळ ठेवायचा?
4: साधारण 7-8 घंटे तरी.
0: ऐको, मग खरंच खूपच तो खूप गार आणि थंडा होत, गार आणि थंडे होत असतील ना हे वडे?
4: थंडा? अहो, दाताला नुसत्या झिणझिण्या येतात, हातापायाला मुंग्याही येतात.
0: बस एवढंच ना, मग हरकत नाही. छान, आज तुम्ही इथे आलात, आमच्या भगिनींचा वेळ घेतलात, त्याबद्दल तुम्हाला ही एरंडेल तेलाची छोटीशी बाटली फ्री. धन्यवाद.
5: ये जवळ ये, लाजू नको गंगू, ये जवळ ये, लाजू नको.
6: असं काय करता? अवश्य चौघात असं करणं बरं ना.

0: करू नका ना भावजी।
1: अव हो अव ऐका।
2: अव कोणाले म्हणून राहिली?
1: तुम्हाले।
2: महा नाव गोपाल है।
1: सकाळ पासून तुम्हाले गोपू म्हणत जाईन। हा उठा, तिकडे नळाचा सत्यानाश झाला पा, जरासा जाऊन।
2: म्हणजे
1: नळ रातीच येऊन गेला।
2: आणि तू मग काय झोपली होती काय?
1: आता मले वाटलं तुम्ही जागी राहायसान। आपलं काय ठरलं होतं मला सांगा तुम्ही, काय ठरलं होतं आपलं? एक दिवस तुम्ही जागी राहायचं, एक दिवस मी जागी राहीन। हा काल तुमचा नंबर होता, राती दोनले नळ आला आणि चारले गेला।
2: दिवसा येईन नवं नळ झोपू दे मले।
1: तुम्हाला काय म्हणत आहे मी, दिवसा नळ येत नाही, चार चार दिवस पाणी बुहार्या वानाचे सोडत नाही। आता एकदम गुरुवारी नळ येणार, आता काय करावं सांगा।
2: अव पण तुले जाग यायला नको का?
1: हा हा हा, मले की नाही रात्री फुरफुर ऐकू आलं होत।
2: मग खाऊन नाही उठली?
1: मले वाटलं तुम्हीच घोरून राहिले।
2: अगोदर नळातून हवा येते आणि नळ फुरफुर करते, मग पाणी येत असते।
1: पण मला वाटलं तुम्ही उठसान ना, पण तुमची झोप फुंब करण्यासारखी असते। एक खेप झोपले रे झोपले की ब्यान जरी तुमच्या कानाजवळ वाजवला ना की तुम्ही उठणार नाही।
2: काही सांगू नको, तुझ्या कानात चिटू मिटू गेलं तरी तुले उठत नाहीस तू। रात भर तुले मच्छर तोडतात तरी तू कळ फेरत नाही। हा आणि याच्यासाठी शेजाऱ्याला सांगून ठेवावं की आपल्या राती नळ आले की मला आवाज देजो, पण तसं नाही। तू हे शेजाऱ्याशी पटत नाही।
1: शेजारीला हेक्कड आहेत माहित आहे का तुम्हाला? त्या गंगेनं रात्री पाणी भरलंच असन पण मला आवाज दिला नाही। बरोबर
2: आहे, ते कसा देन? तू देते का तिला आवाज? याच्यासाठी शेजाऱ्याशी चांगले संबंध पाहिजेत, पण तू तस नाही। तू कोणाशीच पटत नाही। आता गेला नळ, बसा आता बोंबलत।
1: सारी तुमचीच चुकी आहे, काय ठरलं होतं तसं तुम्ही वागत नाही। आता सांगायली
2: गुहारे, माही चुकी नाही। हा माही चुकी?
1: मग महा नंबर असला की मी जागी राहतो आणि रात्री तुमचा नंबर असून तुम्ही संड झोपले, हे काय असं?
2: अव काय झोप हातची असते काय? हा डोया लागला गेला।
1: मग आता घ्या हिरवून पाणी आणा, जा मला काय सांगायचं नाही आता।
2: अव जाऊ दे, चहा ठेव।
1: तोंड धुयाले पाणी नाही घरात। हा अगोदर मयातल्या हिरवून दोन चार खेपी आणा बरं, जा बरे मला सांगू नका।
2: तोंड धुयाले काय गडवा भरे पाणी नाही का?
1: नाही पाणी घरात नाही।
2: मग शेजाऱ्याच्या घरून आण।
1: कोणी पाणी उष्ण देत नाही। हा पाण्याची बोंब साऱ्या गावात आहे, लोक पैसे देतात पण पाणी कोणी देत नाही।
2: कमाल झाली सायाची।
1: आता आणा खारं पाणी, जा।
2: खऱ्या पाण्याने तहान होत नाही।
1: मग पसरले काय रातभर? हा चला घ्या कावळ खांद्यावर आणि निघा लवकर पाण्याला।
2: इतक्या दूर आणि एकटा पाणी आणू काय? काही येड बीड लागलं काय तुले?
1: हे पा चूक तुमची आहे, तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं, आता तुम्हीच जा आणि पाणी आणा।
2: मी काय एकटा जाऊ काय? हा तुही चाल ना संग मया, आपण जोळ्यानं पाणी भरू, पाणी लवकर होते ना।
1: मले चालता येत नाही।
2: काहून?
1: आई ग मा पायले कुरूप झालं।
2: अव काय वावरात फास तोडायला गेली होती काय? नखरे करू नको। हा लोकायच्या बायका चार चार गुंड डोसक्यावर नेतात, तुली एक गुंड भारी होते काय? नुसती खाऊ खाऊ कणगी आणि फुगली
1: तर राहू द्या, तो किसना साधू एकटाच पाणी भरतो, तुमच्यासारखा बायकोले त्रास देत नाही काही, म्हणे खाऊ खाऊ फुगली काय बी म्हणतात आपलं।
2: म्हणजे तू येत नाहीस तर?
1: नाही मी येत नाही।
2: मग राय तशीच,

0: घर पाण्याची बुरशेली कुठली, मी चाललो पाणी आणत नाही मी बी.
1: असं का? मग मी बी स्वयंपाक करतच नाही, तसच उपाशी राज जमलं.
0: मले उपाशी ठेवशीन आणि तू काय खाशीन? तुले तहान भूक लागत नाही का?
1: मा मी पाहून घेईन, तुमचं पहा.
0: अव मायाशिवाय कोणी हुंगत नाही तुले. शेजारी तुले गडवाभर पाणी पाजित नाहीत, इचारित बी नाहीत. हा, कारण तुझ्या स्वभावाचा तेडा आहे ना. मेरी मुर्गी की एक टांग, असा हेकाडपणा करून संसार चालत नसते.
1: आणि मी जर स्वयंपाक केला नाही तर तुम्ही काय खासाल सांगा.
0: माही गोष्ट सोड, मही बराबरी नको करत जाऊ तू.
1: बर बर बर,
0: हॉटेलात जेवून येईन. चाललो मी हॉटेलात चहा घ्यायले, पण तू अठी अशीच बस.
1: मी काय म्हणते, जाऊ द्या. काही ज्ञान मला सांगू नका, उचला कायळ, मी पण येतो गुंड घेऊन. चला दोघ जण पाणी भरू.
0: आता कशी सरखी झाली. अगोदर नवऱ्याशी पटून घ्यावं लागते बाई, मग साऱ्याशी पटते. चल उचल गुंड.
1: वाई वाई वाई, चला.

0: तर श्रोते हो, कसा वाटला आजचा आपला हा कार्यक्रम? आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी कलावंत अमोल देशमुख आणि सविता भरत जाधव. मित्रांनो, आपल्याला आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही तुम्हाला पत्र पाठवण्यासाठी पत्ता सांगणार आहोत. तर पत्ता याप्रमाणे, पेन आणि वही सोबत ठेवा पत्ता लिहून घ्यायला. पत्ता असा आहे, कार्यक्रम हास्य तरंग, स्वरानंद FM रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आमच्या आजच्या कार्यक्रमामधले छोटे छोटे गाणे सुद्धा, याबद्दल आपले अभिप्राय आम्हाला अवश्य पाठवा. पत्ता तुम्हाला सांगितलेला आहे, आज याच ठिकाणी थांबूयात, परत भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत सर्व श्रोत्यांना AR परवेजचा प्यार भरा नमस्कार.
1: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हास्य तरंग सुनिए.
2: आता तुम्हाला एकच सांगतो, स्वरानंद केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
3: मी काय म्हणतो, हास्य तरंग स्वरानंद केंद्रावर हास्य तरंग.

0: श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आर जे शुभांगी सोबत. श्रोते हो, आपल्या प्रत्येकासाठी केस म्हणजे फक्त सौंदर्य नाही तर आत्मविश्वासाचं सुद्धा प्रतीक आहे. पण बदलत्या लाईफस्टाईलमध्ये प्रदूषणामुळे, चुकीच्या सवयींमुळे केसांच्या अनेक समस्या आपल्याला भेडसावत असतात. मग या सगळ्यांवर उपाय काय, तर योग्य केअर कशी करायची, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या सोबत आहे विविध ब्युटी सॅलॉनच्या सुनीता धामणे मॅम. आज त्यांच्याशी आपण गप्पा करणार आहोत आणि हेअर केअर रुटीनबद्दल जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्कार.
1: थँक्यू. नमस्कार.
0: स्वागत आहे तुमचं रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये.
1: थँक्यू शुभांगी मॅम अँड थँक्यू रेडिओ FM मला इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू.
0: वेलकम. आपण एका बेसिक प्रश्नानं सुरुवात करूया. खरं तर केसांच्या निगेसाठी रोजच्या जीवनात कुठल्या सवयी आपण लावून घेतल्या पाहिजेत?
1: केसांच्या निगेसाठी याच्यात सगळ्यात महत्वाचा रोल येतो की कोमिंग, म्हणजे केस विंचरणं. हल्ली इतकं धावपळीचं झालेलं आहे सगळ्यांचं की वेळच मिळत नाही. आधी पूर्वीच्या काळी जर तुम्ही बघत असाल, आपली आजी आई इतक्या व्यवस्थित सकाळ संध्याकाळ ते एकदम वेळ घेऊन केस विंचरायचे. त्याच्या मागे ही सायंटिफिक रिझन आहे की केस विंचरल्यामुळे काय होतं, आपल्या स्कॅल्पचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते इम्प्रूव्ह होतं, ते फास्ट होतं. त्याच्यामुळे आपले हेअर फॉलिकल्स आहेत आणि आपली जी स्कॅल्प आहे ती स्ट्रॉंग होते. फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट जर केअर आहे तर ते कोमिंग जर प्रॉपर केलं तुम्ही तर तुमचे केसांचं आरोग्य चांगलं राहू शकतं.
0: अच्छा.
1: आणि अजूनही आपल्या आजी किंवा आई जे केस इतके लांब सडक आहेत आणि कुठे हेअर फॉल नाही, थिनिंग नाही, अजूनही ते छान आहे या एजमध्ये सुद्धा. सो ते एक रिझन आहे. सेकंड रिझन की आपण शॅम्पू जो करतोय तो शॅम्पू आपल्या प्रॉपर आपल्या कन्सर्न म्हणजे हेअर कन्सर्न अकॉर्डिंगली आहे का, हे महत्वाचं आहे त्यामध्ये.
0: म्हणजे आपल्या केसांना तो सूट होतोय का?
1: यस. ठीक आहे. जर तुम्हाला डँडरचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही त्या अकॉर्डिंगली शॅम्पू युज करताय का? जर तुम्हाला हेअरफॉलचा प्रॉब्लेम आहे तुम्ही त्या अकॉर्डिंगली युज करताय का?
0: एक्झॅक्टली.
1: हे जे रिझन आहेत त्या रिझनला ओळखून जर तुम्ही शॅम्पू युज करताय तर तुम्हाला त्याचे रिझल्ट प्रॉपरली मिळतील. आणि सेकंड रिझन शॅम्पू बद्दलचं की शॅम्पू एकदा करतात काही काही जण आणि आठवडाभर नाही करत. सो ते नकोय. शॅम्पू ऍटलीस्ट दोनदा झाला पाहिजे, कमीत कमी.
0: बरोबर.
1: जास्तीत जास्त तीनदा करू शकता तुम्ही. ठीक आहे. आपण 2 days आफ्टर ऑल्टरनेटिव्ह डेज जर केलं तर स्कॅल्प चांगली राहते, फंगल इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतात, डँड्रफ नाही होत. या 2-3 गोष्टी आपण त्याच्याने प्रिव्हेंट करू शकतो. आणि थर्ड रिझन जे आहे की ज्याला कुणाला आता ड्रायनेस येतो शॅम्पू युज केल्यानंतर, ऍक्च्युली शॅम्पू म्हणजेच आपण म्हणू शकतो एक डिटर्जंट आहे एक प्रकारचं, कारण फेस होतो त्यामध्ये
0: स्वच्छ करण्याचं काम.
1: यस, ते क्लिन्झर आहे. क्लिन्झिंग केल्यानंतर ड्रायनेस येणार.
0: हो,
1: ऑब्विस आहे. ड्रायनेस आलेला ड्रायनेस तुम्ही एक तर कंडिशनरने तो हे प्रिव्हेंट करू शकता किंवा मग मास्क युज करू शकता.
0: अच्छा.
1: या 2 गोष्टी म्हणजेच काय, जर तुम्ही केस वॉश केलेले आहेत ते केस ड्राय झाले त्याला कंडिशनिंग म्हणजे ते पुन्हा पूर्वरत येण्यासाठी किंवा पुन्हा मऊसूत होण्यासाठी कंडिशनिंग किंवा हेअर मास्क त्याला हेल्प करतात.
0: वा. सध्या केसांची गळती म्हणजेच हेअर फॉल ही सगळ्यात मोठी समस्या झाली, तर नेमकं मुख्य कारण काय असू शकतात या सगळ्या मागे?
1: याच्या मागे 3-4 रिझन आपण म्हणू शकतो. आणि फर्स्ट रिझन जे आहे, हल्ली मी माझ्या सलॉनमध्ये पण पाहते की माझ्याकडे बरेचसे क्लायंट असे येत आहेत की त्यांचा हेअरफॉलचं मागचं रिझन जे आहे ते फर्स्ट जे आहे ते आहे की डँड्रफ.
0: बर.
1: त्यांना म्हणजे मागच्या 2-3 वर्षात इतकी डँड्रफची समस्या भेडसावली आहे की त्याच्यामुळे डँड्रफ फक्त आपण एक छोटासा कॉज नाही म्हणू शकत त्याला. डँड्रफमुळे खूप सारे असे रिझन यायला लागलेत की हेअर फॉल होतोय, त्यानंतर थिनिंग होते, त्याच्यानंतर स्कॅल्पचं जे फंगल इन्फेक्शन ते वाढत जातंय, त्यामुळे टक्कल पडण्याची समस्या वाढते. डँड्रफकडे खूप असं निग्लेक्ट केलं जातं की नाही डँड्रफ तर आहे, चालला जाईल काही दिवसांनी, तसे नाही होते हल्ली. म्हणजे आम्ही जरी डँड्रफ ट्रीटमेंट करतोय तरी ते 3 सिटिंगमध्ये आधी डँड्रफ ट्रीटमेंट होऊन जायची, म्हणजे क्लिअर व्हायची, 100% स्कॅल्प पूर्ण निरोगी व्हायची. बट आता तीच आम्हाला ट्रीटमेंट 6 ते 7 सेटिंग त्याचे द्यावे लागतात.
0: अरे बापरे. अच्छा अच्छा.
1: तेव्हा ते कुठे जाऊन नीट होतंय.
0: बऱ्याचदा आपण बघतो की डॅन्ड्रफ मुळे चेहऱ्यावर पुरळ पिंपल्स सुद्धा येण्याची दाट शक्यता असते, ते एक रिझन असतं.
1: हो,
0: म्हणजे साईड इफेक्ट डॅन्ड्रफचे खूप आहेत,
1: खूप साईड इफेक्ट आहेत,
0: त्याची वेळेवर काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
1: वेळेवर त्याला जर रिमूव्ह नाही केला तर तुम्हाला पिंपल्स येणार, आणि पिंपल्स कधी येतात, जेव्हा तुमची स्कॅल्प खूप ड्राय होते तो डॅन्ड्रफ असं भुरभुरलेल्या याच्यात तुमच्या फेसवर येतोय आणि त्याचे पिंपल्स बांधले जात आहेत. मग त्याच वेळेस तुम्ही जर दर 2 दिवसांनी हेअरवॉश करताय तर कुठेतरी तो प्रिव्हेंट होतोय, तो कमी व्हायला हेल्प होते, क्लीन होते स्कॅल्प शॅम्पू थ्रू, तर क्लीन झाल्यामुळे फेसवर पण जास्त येणार नाही.
0: बरोबर बरोबर.
1: याला मग तुम्ही एक 2 वे आहेत की तुम्ही डॉक्टर वगैरे कडे किंवा मग सलॉन मध्ये येऊन तुम्ही याला ट्रीट करू शकतात, अदरवाइज होम केअर पण आहेत.
0: बरोबर.
1: या 2 रिझन.
0: बरोबर.
1: आणि एक म्हणजे अनुवंशिकता असते की ज्यांना घरी थिनिंगचा प्रॉब्लेम आहे त्यांची ऑलरेडी थिन होत
0: जातात,
1: बाकी आजकाल खूप असे आजार वगैरे वाढले त्याच्यामुळे आपण टॅबलेट्स घेतोय ते कन्झ्युम करतोय,
0: त्याचे साईड इफेक्ट,
1: त्याचे साईड इफेक्ट होतात, त्याच्यामुळे हेअरफॉल होतोय.
0: बरोबर.
1: आणि सगळ्यात महत्वाचं रिझन आपला आहार.
0: आहार, येस. डायट,
1: डायट इतका विस्कटित झालाय की जो प्रॉपर डायटिशियन सांगतात त्याप्रमाणे आपण डायटच घेत
0: नाही.
1: प्रोटीन रिच, आयर्न रिच आपण फूड खात नाहीये, मे बी त्यामुळे पण होतो हेअरफॉल.
0: मग असे आपण म्हटलं की हेअर वॉश केल्यानंतर किंवा शॅम्पू केल्यानंतर केस खूप ड्राय होतात, मग यावेळी कंडिशनर वापरताना म्हणा किंवा मास्क नेमका कुठल्या पद्धतीचे आपण निवडले पाहिजेत त्याबद्दल काय सांगाल?
1: कंडिशनिंग आणि मास्क, आपण जर हे दोघं गोष्टी पाहायला गेलो तर हे दोघी खूप डिफरंट आहेत. ठीक आहे. कंडिशनर जेव्हा तुम्ही निवडताय, समजा तुम्ही एका पर्टिक्युलर ब्रँडचा शॅम्पू युज करताय, सो त्याच्यासोबत येणारा कंडिशनर पण तुम्ही युज करू शकतात, कारण तो जो शॅम्पू युज करताय ते जे क्लिन्झर युज करताय तुम्ही त्या सेम ब्रँडचा जर तुम्ही कंडिशनिंग युज करताय तर चांगलं आहे. आणि यामध्ये एक महत्वाची एक गोष्ट मी इथे नमूद करावीशी वाटते मला, की बरेच जण चुकीच्या पद्धतीने कंडिशनिंग करतात म्हणून हेअरफॉल होतो.
0: अच्छा, चुकीची पद्धत म्हणजे?
1: म्हणजे कंडिशनर जे आहे ते तुम्ही फक्त तुमच्या लेंथला लावू
0: शकता, लावू शकतात. बरोबर.
1: ते तुम्ही स्कॅल्पला लावू शकत नाही. बरेच जण काय करतात, घेतात शॅम्पू
0: सारखं
1: मसाज वगैरे करून मस्त सोडतात, त्यांना वाटतं स्मूथ होत आहेत ना, तर मग ते स्कॅल्प पासूनच स्मूथ होऊ देत असं, पण ते लेंथला लावण्यासाठी कंडिशनिंग असतं. आणि मास्क जो असतो तो तुम्ही पूर्ण स्कॅल्प पासून तर लेंथ पर्यंत लावू शकता.
0: ओके, हा डिफरन्स आहे, हा महत्वाचा फरक आहे. खरंच खरंच.
1: म्हणून आणि पुरुषांमध्ये काय होतं की त्यांना तेवढी लेंथच नसते ऍक्च्युली, ज्याच्यामुळे त्यांना लावणं खूप कठीण होतं. त्यामुळे मी एक सजेस्ट करेल छोटीशी माझ्या तर्फेटी, की त्यांनी मास्क वापरला तर उत्तम.
0: अच्छा.
1: जर वापरायचंय कंडिशनर, कंडिशनिंगच करायचंय हेअरला, तर मग मास्क वापर.
0: मास्क इज बेटर ऑप्शन.
1: ठीक आहे. कारण कंडिशनर हे त्यांना लावता येणं खूप कठीण होऊन जातं, आणि प्रत्येकाला सकाळी इतकी गडबड असते, जॉबला जायचंय, ट्रेन हे बस हे ते, या सगळ्या गोष्टींमुळे टाइमावर पोहोचायचंय, म्हणून ह्या गोष्टी नाही पॉसिबल होत.
0: एक कॉमन प्रश्न विचारते घराघरात, हा बोलला जातो की ही तेल लावत नाही म्हणून हिचे केस गळतात. अगं तू तेल लाव केसांना, आणि आजकालचा ट्रेंड आहे की सिल्की केस, नो ऑइलिंग, तर मग ऑइलिंगचं कितपत महत्व आहे आणि नेमकं कुठल्या प्रकारचे ऑइल केसांसाठी वापरले गेले पाहिजेत?
1: ऑइलिंगचं महत्व आहेच मॅम.
0: एक्झॅक्टली. जुन्या पुरातन काळापासून आपल्याला महत्व माहित आहे.
1: आता बरेच जण सांगतात की याच्याबद्दल खूप असे दुमत
0: आहे, खूपच आहे.
1: हा, कुणी म्हणतो ऑइलिंग करणं काय गरजेचं नाहीये,
0: अजिबात गरजेचं नाही असं म्हणतात.
1: नाही, पण ऑइलिंग करणं गरजेचं आहे.
0: एक्झॅक्टली.
1: तुमच्या स्किनला जर मॉइश्चरायझरची गरज आहे तर तुमच्या स्कॅल्पला नाहीये का?
0: एक्झॅक्टली.
1: स्कॅल्पला गरज आहे नरिशमेंटची. ती नरिशमेंट कशातून मिळणार आहे स्कॅल्पला? तर ऑइलिंग,
0: ऑइलिंग मधून.
1: तुम्ही प्रत्येक वेळेस पात नाही घेऊ शकत की तुमच्या स्किनला नरिशमेंट हवी. तुम्ही महिन्यातून किंवा 20 दिवसातून 15 दिवसातून स्पा घेऊ शकतात.
0: बरोबर.
1: बट ऍट द सेम टाइम तुमचे हेअर ड्राय होत आहेत, तुम्ही बाहेर पॉल्युशन मध्ये जातायत, तुम्हाला हेअरची काळजी घ्यायची आहे, तुम्हाला ते स्प्लिटन्स नकोय, ड्रायनेस नकोय, तिथे तुम्ही ऑइलिंग करणं गरजेचं आहे.
0: शॅम्पूच्या रूपात केमिकल्स पण आपण युज करतोय केसांसाठी,
1: तर केमिकलचा प्रभाव कमी करण्यासाठी जर तुम्ही बिफोर शॅम्पू ऑइल केलं तर तुमच्या हेअरला केमिकलचा प्रभाव पण कमी होतो आणि तुमचे हेअर पण चांगले स्मूथ होतात.
0: वा वा, बरोबर.
1: ऍटलिस्ट तुम्हाला रात्रभर नाही जमते बिफोर ऑइलिंग. समजा तुम्ही रविवारी केस धुतायत किंवा बुधवारी केस धुतायत, तर मंगळवारी ऑइलिंग किंवा शनिवारी ऑइलिंग करा रात्री आणि सकाळी वॉश आउट करून टाका.
0: बरोबर.
1: म्हणजे जे काही त्यांना 2-3 तासात काय मिळणार आहे केसांना, म्हणजे
0: बरोबर
1: माझं असं म्हणजे प्रत्येकाच्या ह्याच्यात वेगळी मत आहेत. माझं मते की ऍटलीस्ट रात्रभर राहील तर ते कंडिशनिंग होईल प्रॉपरली. एक एक जो हेअर आहे त्याला पूर्ण 360 degree त्याला मिळेल, ते जे काही पोषण आहे ते
0: बरोबर,
1: आणि त्याचे जे रूट आहे ते स्ट्रॉंग व्हायला हेल्प होईल.
0: नक्कीच.
1: मग तुम्ही ऑइल मध्ये तुम्ही अलोवेरा जेल पण टाकू शकता, तुम्ही विटामिन ईची एक कॅप्सूल टाकू शकता त्यामध्ये, जेणेकरून अजून त्या ऑइलिंगचे फायदे दुप्पट होऊन तुम्हाला मिळतील.
0: बरोबर, छान छान. बऱ्याचदा असं म्हणतात की हेअर स्पा, पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा करणं कितपत आवश्यक आहे आणि किती वेळा आठवड्यातनं महिन्यातनं कसं केलं पाहिजे?
1: हेअर स्पा गरजेचं असं मॅम. आता इथे मी माझे सलोन म्हणून नाही सांगते, बट याचा एक्सपिरियन्स मी स्वतः घेतलेला आहे. मी पण आधी याच मताची होती की काय नाही मी ऑइलिंग करते, काय गरजेचं नाही
0: असं
1: जनरली म्हणतो. तर मी पण मी आता जेव्हापासून हेअर स्पाकडे लक्ष देऊ लागले स्वतःच्या हेअरसाठी, तेव्हापासून मी माझ्या हेअरमध्ये चेंजेस पाहिलेत. माझे हेअर आधी खूप फ्रीझी होते, मॅनेज करणं कठीण होतं, पण मी दर महिन्याला जेव्हा हेअर स्पा घ्यायला लागले तेव्हापासून माझे हेअर मॅनेजेबल झाले. फक्त हेअर मॅनेजेबल नाही तर नरिशमेंट नाही तर तुमच्या स्कॅल्पला जो मसाज दिला जातो हेअर स्पामध्ये, जे तुम्हाला पूर्ण रिलॅक्सेशन मिळतंय, त्याने तुमचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतंय, सेकंड थिंग तुम्हाला नरिशमेंट मिळतंय, थर्ड थिंग तुमचे रूट आणि स्कॅल्प स्ट्रॉंग होत आहेत, फोर्थ थिंग तुमच्या हेअरची केअर होते.
0: बर,
1: ठीक आहे. त्याने तुमचे आता 3-4 फायदे तर मी तुम्हाला सांगितले, आता याचे खूप सारे फायदे आहेत. आपण जर डीप मध्ये जेवढं जाऊ तेवढं त्याचे फायदे आहेत, पण हे फायदे मी टेंटेटिव्हली सांगते की हे आपल्या स्त्रियांना कळणारे फायदे आहेत वरच्यावर.
0: बरोबर बरोबर. तर डाएटचा म्हणजे केसांच्या आरोग्यासाठी डाएट कसं असणं आवश्यक आहे?
1: आता केसांच्या आरोग्यासाठी डाएट इम्पॉर्टंट, खूप महत्वाचा रोल प्ले करतोय. ठीक आहे, तुमच्या शरीरात प्रोटीन कमी आहे, तुमचे हेअर रुक्ष दिसणार, त्याची त्या हेअरफॉल होणार, त्यामध्ये डँड्रफ येण्याची पण शक्यता असते मे बी. ठीक आहे, सेकंड थिंग तुमच्याकडे आयनची तुमच्या शरीरात कमी आहे, आयनमुळे तुमचं हेअरफॉल तर होणारच पण तुमची ग्रोथ थांबणार हेअरची. जे म्हणतात की माझी ग्रोथच होत नाही, माझे हेअर अगदी पातळ पातळ होत चालले, तिथे आयनची कमी आहे. थर्ड थिंग बायोटीन विटामिन्स असतात, तर ते तुम्हाला प्रॉपर प्रोटीन विटामिन रिच आयन रिच फूड जर तुम्ही खाताय तर त्यातून तुम्हाला मिळणार आहे. तर आपलं जे डाएट आहे ते प्रॉपरली जर डिवाइड केलं, 50% भाज्या आणि फळाला भाग दिलाय, 25% तुम्ही आयन आणि कॅल्शियम रिच खाताय, आणि 25% कार्बोहायड्रेटला देताय, म्हणजे चपाती भाकरी. तर हा जो प्रॉपर डाएट
0: संतुलित आहार म्हणतो आपण,
1: तो जर तुम्ही घेताय तर तुमचे हेअर शायनी राहणार, प्रॉपर ग्रोथ होणार, त्याचं हे एक आहे. आणि यामागे अनुवंशिक पण आहे. एखादा व्यक्ती हे खूप काही खातोय खूप काही घेतोय पण अनुवंशिक
0: नॅचरली त्याचे हेअर थीन असले,
1: यस, बट या केसमध्ये कसं होतंय की त्यांचे हेअर जरी थीन असले, काही काही त्यांचे वंशज जर पाहिले खूप लवकर त्यांना थिनिंगचा प्रॉब्लेम होतो, यांना थोडा उशिरा होणार.
0: बरोबर,
1: जर प्रॉपर डाएट घेत आहेत तर.
0: म्हणजे अनुवंशिकता हा मॅटर पण अफेक्ट करतो.
1: यस
0: बरोबर, छान.
1: त्याच्यामध्ये प्रिव्हेंट काय करताय तुम्ही, स्वतःची काळजी कशी घेताय ते पण मॅटर करतं. जर तुम्ही प्रॉपर विटामिन्स रिच वगैरे फूड खाल्लं तुमचे हेअर शायनी राहणार, स्ट्रॉंग राहणार.
0: अगदी बरोबर बरोबर. पार्लरमध्ये जाऊन बरेच लोक हेअर ट्रीटमेंट घेतात, जसं की कलरिंग आहे, स्मूथनिंग आहे, तर याचा नेमका केसांवर कसा परिणाम होतो?
1: फॅशनचे जग आहे मॅम,
0: एक्झॅक्टली
1: 2026 मध्ये आहोत. सो फॅशन सगळ्यांना हवी आहे, मेन असू देत वुमन असू देत, सगळ्यांना फॅशन हवी आहे आजकाल.
0: बरोबर.
1: आणि फॅशनसाठी एक मॅनेजेबल हेअर करणं म्हणजे केमिकल ट्रीटमेंट मी म्हणू शकते, एक इझी लँग्वेज मध्ये. ज्याचे खूप कर्ली हेअर्स आहे, मॅनेज नाही होते, त्याने केमिकल ट्रीटमेंट केली तर उत्तम. बट केमिकल ट्रीटमेंटचा कुठे ना कुठे शेवटी मी उच्चारण करते केमिकल ट्रीटमेंट. सो केमिकल आहे, साईड इफेक्ट आहे, ठीक आहे, पण त्याला सुद्धा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने हँडल करू शकता. जर मी जसं बोलले स्पा, तुम्ही केमिकल ट्रीटमेंट केली आहे, त्याच्यानंतर प्रॉपर ज्या केमिकल कंपनीचं केमिकल ट्रीटमेंट केलं, ज्या ब्रँडचं केमिकल ट्रीटमेंट केलं, त्याच ब्रँडचा शॅम्पू यूज करा, सेम ब्रँडचा तुम्ही मास्क यूज करा, सिरम यूज करा. अर्गन ऑइल आलेले आहेत आता मार्केटमध्ये, जे की तुमच्या हेअरला 360 degree पूर्ण प्रोटेक्शन देतात, ते यूज करू शकता तुम्ही. आणि स्पा घेतलाच पाहिजे. बरेच जण काय करतात, अरे केमिकल ट्रीटमेंट मध्ये एवढे इन्व्हेस्टमेंट केलेली ऑलरेडी, स्पा काय करायचं आता त्यात,
0: असा विचार करतात. बरोबर.
1: बट स्पा खूप छान रोल प्ले करतो, जे तुमचे हेअर आहेत त्याला बारीक नाही होऊ देते हेअरला.
0: पण मॅडम एक अतिशय महत्वाचा प्रश्न की पार्लरच्या भरपूर काही ट्रीटमेंट्स तर आहेतच, पण आपल्याला घरगुती उपाय करून जर केसांचं सौंदर्य वाढवायचं असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
1: यामध्ये हा एकदम महत्वाचा प्रश्न आहे मॅम, कारण प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक स्त्रीला नाही पॉसिबल होत की ती सलॉनमध्ये जाईल आणि ट्रीटमेंट करेल. पण आजकाल हेअरफॉलची डॅन्ड्रफची समस्या सगळ्यांनाच भेडसावते. त्यामध्ये मी एक दोन असे छोटे छोटे उपाय सांगू शकते की फर्स्ट पहिली गोष्ट म्हणजे हेअर कोमिंग करा प्रॉपरली. आणि हेअर कोमिंगमध्ये सायंटिफिक पण रिझन आहे की तुम्ही बॅक कोमिंग व्यवस्थित करा.
2: बरोबर.
1: बॅक कोमिंग इन द सेन्स की तुम्ही तुमची मान खाली घाला प्रॉपरली आणि
2: संपूर्ण केस
1: खाली पूर्ण येऊन तुम्ही केस खाली घेऊन त्याला प्रॉपरली कोमिंग करा. आणि ती कोमिंग तुमच्या केसांना स्कॅल्पला फील व्हायला पाहिजे की तुम्ही कोम चालवतायत तुमच्या हेअरवर.
2: अच्छा,
1: ठीक आहे. सेकंड थिंग की तुम्ही जो कोम युज करताय तो वाईल्ड, त्याचे जे ब्रिसल्स असतात ते खूप असे मोठे लांब लांब असायला हवेत. आणि शक्यतोवर ब्रश युज करा.
2: ब्रश
1: त्याच्याने हेअर फॉल, हेअर डॅमेजेस, हेअर ब्रेकेजेस कमी होतात.
2: बर,
1: ठीक आहे. सेकंड थिंग शॅम्पू चांगला युज करा. ठीक आहे. मग मी याचे मला ब्रँडचं नाव नाही घ्यायचंय, बट तुम्ही एखादा आयुर्वेदिक शॅम्पू युज करताय किंवा काय, पण ज्या शॅम्पू नंतर खूप ड्रायनेस येत असेल तो शॅम्पू युज करू नका.
2: यस.
1: ज्या शॅम्पूने तुमच्या स्कॅल्पला एक चांगले नरिशमेंट मिळत असेल, ज्या शॅम्पूने तुमची हेअर वॉश केल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की हेअर स्मूथ झालेत, तो शॅम्पू छान.
2: बर, अच्छा,
1: ठीक आहे. तो आणि कंडिशनिंग युज करा, शक्य झालं तर मास्क युज करा. मंथली हेअर स्पा घ्या पॉसिबल असेल तर, नाहीच पॉसिबल तर तुम्ही घरी सुद्धा तुमचं स्पा सारखं एक करू शकता. ॲलोवेरा जेल घ्या, त्याच्यामध्ये 2-3 व्हिटामिनच्या कॅप्सूल टाका. त्याच्यानंतर त्याच्यात बदाम ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल असं थोडं मिक्स करा. त्याचं चांगलं फेटलं ना तुम्ही की एक छान अशी पेस्ट, क्रीमी पेस्ट तयार होते.
2: बरोबर.
1: ती तुम्ही हेअरला ॲज अ स्पा कसा अप्लाय करतात तसं करू शकता.
2: ओके.
1: आणि थोडा वेळ तसंच राहू दे, नंतर गरम पाण्याच्या टॉवेलने त्याला हीट द्या थोडा वेळ.
2: बर.
1: आणि नंतर 10-15 मिनिटाच्या अंतराने वॉशआउट करून टाका. तरी सुद्धा तुमचे हेअर हेल्दी राहू शकतात.
2: वा, साध्या सोप्या उपायांनी आपण आपले केसांचं सौंदर्य जे ते नक्कीच वाढवू शकतो. खूप छान माहिती मॅडमकडनं आपल्याला मिळत आहे. पण जाता जाता आमच्या ज्या महिला सखी आपल्याला ऐकतात त्यांना एक खास टिप म्हणून तुम्ही काय सांगाल?
1: पहिली गोष्ट हेल्दी डाएट.
2: बरोबर.
1: सेकंड थिंग केसांना चांगलं कोमिंग करा. थर्ड थिंग क्लीन ठेवा हेअर. आणि छान आहार मेंटेन करा, जेणेकरून त्या आहाराने तुमचे हेअर हेल्दी राहणार आहे. स्त्रीचं सौंदर्य असू दे किंवा पुरुषांचं, हे टिकून आहे केसांवर. ठीक आहे. जेवढं स्किन केअर वगैरे सगळ्या गोष्टी मॅटर करतात तितकंच तुमचे हेअर पण मॅटर करतात. तुमचे हेअर जितके मॅनेजेबल दिसणार, जितके सुंदर दिसणार, तितकं तुमचं सौंदर्य अजून खुलून दिसणार. आणि शक्य होईल तेवढा डाय जेव्हा गरज आहे, कलरची जेव्हा गरज आहे तेव्हाच युज करा.
2: बर,
1: ठीक आहे. रेग्युलरली 10-15 दिवसाच्या अंतराने कधी हेअर कलर युज करू नका. शेवटी केमिकल आहे त्याचे हे. आणि शक्य होईल तर मेहंदी किंवा इंडिगो पावडर वगैरे नॅचरल गोष्टींवर पण तुम्ही शिफ्ट होऊ शकता.
2: वा, खरंच छान मॅडम, तुमच्याशी संवादातनं खरंच आम्हाला हेअर केअर मंत्र जे आहेत ते मिळालेले आहेत आणि खूप उपयुक्त अशा टिप्ससुद्धा मिळालेल्या आहेत. श्रोत्यांनो लक्षात ठेवा, सुंदर केसांसाठी महागडे प्रॉडक्ट्स नाही तर सौम्य आणि योग्य काळजी घेणारे प्रॉडक्ट्स, उत्पादनं आणि महत्त्वाचं म्हणजे योग्य सवयी जर आपण लावून घेतल्या तर नक्कीच आपल्या केसांचं आरोग्य हे खूप चांगलं राहू शकतं. मॅडम धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला खूप छान माहिती दिली त्याबद्दल. रेडिओ मनभावनच्या टीमकडनं मनस्वी आभार. धन्यवाद
1: मॅम. थँक्यू मॅम, शुभांगी मॅम स्पेशली थँक्स. आणि थँक्यू मनभावनची टीम ज्यांनी मला इथे थर्ड टाइम आपण ही सिरीज जी करतोय त्यासाठी बोलवलं, त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि सगळ्यांना जर आपली सिरीज आवडत असेल तर नक्की कळवा आम्हाला तुमचे अभिप्राय. आणि यापुढे जर कुठला सब्जेक्ट घ्यायचा असेल तर तेही कळवा.
2: नक्कीच नक्की.
1: थँक्यू.
2: यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994433. या नंबरवर आमच्याशी नक्की संपर्क साधा. तुम्हाला कार्यक्रम कसे वाटतात याबद्दल सुद्धा कळवा आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे ते सुद्धा तुमचं मत जरूर पाठवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेतेय. नमस्कार.

एक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. सांगा, माणूस कायदे तयार करत असतो की कायद्यांनी माणूस तयार होत असतो? माणूस पैसा निर्माण करत असतो की पैशांनी माणूस निर्माण होऊ शकतो? माणूस नावलौकिक करत असतो की नावलौकिकानं माणूस होत असतो? माणूस व्हा, आधी माणूस व्हा, मग दिसेल की बाकीचं ते सगळं कसं आपोआप तुम्हाला येऊन मिळतंय. ते कुत्र्यासारखं आपापसात एकमेकांवर गुरगुरणं, भुंकणं सोडून देऊन सदुद्देशासाठी सदुपाय, सत्साहस आणि सद्वीर्य यांचा अवलंब करा. जन्मला आहात तसेच एक डाग ठेवून जा मागे. कुणीही सत्य, प्रेम आणि निष्कपटता यांच्या शक्तीला रोधू शकणार नाही. तुम्ही सच्च्या दिलाचे आहात का? मरण जरी आलं तरी तुम्ही निस्वार्थ राहू शकता का? तुमचं हृदय प्रेमाने भरलंय का? जर असं असेल तर तुम्ही कुणालाही, एवढंच नव्हे तर मृत्यूलाही भिण्याचं कारण नाही. वत्सांनो, पुढे चला. सगळ्या जगताला ज्ञानाच्या प्रकाशाची आवश्यकता आहे. हा प्रकाश मिळवण्यासाठी ते मोठ्या उत्सुकतेने आपल्याकडे पाहत आहे. केवळ भारतापाशीच हा ज्ञानाचा प्रकाश आहे. तो इंद्रजाल, जादू किंवा भोंदूगिरी याच्यामध्ये नसून धर्माच्या खऱ्या स्वरूपासंबंधीच्या सर्वोच्च आध्यात्मिक सत्यांच्या महान उपदेशांमध्ये तो सामावलेला आहे. जगाला हा प्रकाश देण्यासाठीच प्रभूने या जातीला अनेक आपत्तींमधून वाचवून आतापर्यंत जिवंत ठेवलेला आहे. आणि आता हा प्रकाश देण्याची वेळ आलेली आहे. हे वीर युवकांनो, विश्वास असू द्या की तुम्ही सर्वजण महान कार्य करण्यासाठी जन्माला आला आहात. कुत्र्यांच्या भुंकण्यानं भयभीत होऊ नका. एवढंच नव्हे तर आकाशातून वज्रपात जरी झाला तरी भिऊ नका. उठा, उठा, कामाला लागा. भारत पुन्हा उठेल यात संदेहच नाही, पण जडाच्या शक्तीने नाही, चैतन्याच्या शक्तीनं. ध्वंस विनाशाचा झेंडा नाचून नाही, तर शांती आणि प्रेमाची विजय पताका फडकावत. एक जिवंत दृश्य मात्र माझ्या दृष्टीला दिसत आहे, आणि ते हे की आपली ही प्राचीन भारत माता पुनश्च जागृत झालेली आहे. नवसंजीवन लाभून पूर्वीपेक्षाही अधिक महिमाशाली होऊन आपल्या सिंहासनावर गौरवानं अधिष्ठित झालेली आहे. शांतीच्या आणि आशीर्वादांच्या शब्दांनी समस्त वसुधा तलावर तिच्या शुभनामाचा जयघोष करा. नांगर धरणाऱ्या शेतकऱ्याच्या झोपडीतून नवा भारतवर्ष उभा राहू द्या. कोळ्याच्या, चांभाराच्या, भंग्याच्या झोपडीतून नवा भारतवर्ष उभा होऊ द्या. किराणा मालाच्या दुकानातून आणि भडभुंज्याच्या भट्टीजवळून तो वर येऊ द्या. कारखान्यातून, दुकानातून, बाजारातून तो वर येऊ द्या. झाडाझुडपातून, रानावनातून, दऱ्याखोऱ्यातून, पहाड पर्वतातून तो प्रकट होऊ द्या. आपण भारतीय लोक एखादी कायमच्या स्वरूपाची संस्था उभारू शकत नाही हा आपला फार मोठा दोष आहे. याचं कारण एकच, आणि ते म्हणजे आपण सत्ता विभागून घ्यायला तयार नसतो आणि आपल्या पश्चात कार्याचं काय होईल याचा विचारच करत नसतो. जनरल स्ट्रॉंग नावाचे माझे एक इंग्रज मित्र शिपायांच्या बंडाच्या काळी हिंदुस्थानात होते. ते मला त्या काळाच्या गोष्टी सांगत. एकदा गप्पा गोष्टी चालू असताना मी त्यांना विचारलं, शिपायांजवळ तोफा, दारूगोळा आणि भरपूर सामुग्री होती, ते चांगले शिक्षण घेतलेले मुरब्बी शिपाई होते, असं असताना त्यांचा पूर्ण पराजय का बरं झाला? ते म्हणाले, त्यांचे जे पुढारी होते ते पुढे येण्याऐवजी दूर एखाद्या सुरक्षित जागी बसायचे आणि तिथूनच ओरडायचे, लढा शूर शिपायांनो, लढा. अधिकारी जोपर्यंत पुढे होऊन मृत्यूशी झुंज घ्यायला उभा टाकत नाही तोपर्यंत त्याच्या हाताखालचा शिपाई खरोखरच लढू शकतो? प्रत्येक क्षेत्राला हेच तत्व लागू आहे. शिरदार तो सरदार. कोणत्याही महत्कार्यासाठी जर तुम्ही आपल्या मस्तकाचं बलिदान करू शकलात तरच तुम्हाला नेतृत्व प्राप्त होऊ शकेल. पण कोणतंही बलिदान न करता आपल्याला नेतृत्व मिळावं असं सगळ्यांना वाटतं. त्याचा परिणाम होतो शून्य. कोणीही आपलं ऐकत नाही. प्रथमतः आज्ञाधारकपणा शिका. ह्या पाश्चिमात्य देशात स्वातंत्र्याची वृत्ती जरी इतकी प्रबळ असली तरी आज्ञाधारकपणाची प्रवृत्ती ही तितकीच प्रबळ आहे. आपल्यापैकी प्रत्येकालाच स्वतःचं अतिशय महत्व वाटतं, त्यामुळे आपल्या हातून कोणतंही काम घडून येत नाही. जबरदस्त साहस, असीम धैर्य, प्रचंड उत्साह आणि या सर्वांपेक्षाही संपूर्ण आज्ञाधारकपणा या गुणविशेषामुळेच व्यक्तीचं आणि राष्ट्राचं पुनरुत्थान घडून येत असतं. या गुणविशेषांचा आपल्यामध्ये संपूर्ण अभाव आहे. गुलामांचा स्वभावच असणारा मत्सर हा आपल्या राष्ट्रीय चारित्र्यावरील कलंकच आहे.
एवढंच काय, पण सर्वशक्तिमान ईश्वर सुद्धा या मत्सरामुळे आमचं भलं करू शकणार नाही। मला जे काही करायचं होतं ते मी केलं, माझं कर्तव्य मी पार पाडलंय, पण आता मी मरून गेलोय असं समजा की आता सगळ्या कार्याचा भार तुमच्या शिरावर आहे। भारतीय तरुणांनो, हे कार्य पूर्ण करण्यासाठी विधात्यानेच तुमची योजना केलेली आहे। तुम्ही आता कामाला लागा।

0: आपण ठेवून गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: रेडिओ मन भावन 90.8 FM प्रस्तुत योग सूत्र विवेचन माला, अध्यात्म, मनशांती आणि जीवन दर्शन यांचा सुरेख संगम. श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योग दर्शनाचा सखोल प्रवास. पातंजल योग दर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भरंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन. वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार. संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी. केसी सोसायटी संचलित मुजी जेठा महाविद्यालय जळगाव. योग सूत्र विवेचन माला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग.
2: श्रोतेहो नमस्कार, मी डॉक्टर देवानंद सोनार, संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी, केसी सोसायटी संचलित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालय जळगाव. आपण बघत आहोत पतंजलींची योगसूत्रे साधनापाद, आणि या साधनापादामध्ये मागील भागात आपण चर्चा केली होती चित्ताच्या वृत्तींचा निरोध करण्याचे उपाय. त्यामध्ये अभ्यास आणि वैराग्याबद्दल आपण चर्चा करत होतो, आणि अभ्यास म्हणजे तत्र स्थितो यत्नोभ्यास, हा म्हणजे चित्ताला स्थिर करण्याचा उपाय म्हणजे अभ्यास. याबद्दलचं विवेचन आपण मागच्या भागामध्ये बघितलं होतं. आता त्यापुढे अभ्यासाबद्दल अधिक विस्तृतपणे सांगताना पहिल्या समाधीपादामधील 14व्या सूत्रामध्ये महर्षी पतंजली म्हणतात, स तू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. स म्हणजे तो अभ्यास व तू म्हणजे परंतु. परंतु तो अभ्यास दीर्घकाळ करावा, निरंतर करावा आणि आदरपूर्वक करावा. असे केले तरच तो दृढ होतो. अभ्यासात लांबी रुंदी नसावी, खोली असावी, असे विनोबाजी म्हणत असत. विनोबांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की अभ्यास एकाग्रतेने आणि मनापासून केला पाहिजे. भराभर पुस्तके भराभर वाचून अभ्यास होतो हे म्हणणे चुकीचे आहे. पतंजली मुनी म्हणतात, चित्तातील वृत्तींचा निरोध करण्याचा अभ्यास दीर्घकाळ तर केला गेला पाहिजेच, पण तो निरंतर सातत्याने व सत्कारपूर्वकही केला गेला पाहिजे. म्हणजेच अभ्यासात धरसोड असता कामा नये. पुष्कळदा असे घडते की योगाभ्यास करीत असताना साधकाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, व अडचणी जेव्हा जोर धरतात तेव्हा साधक निराश होऊन योगाचा अभ्यास सोडून देतो. सामान्य मनुष्यसुद्धा जीवन जगताना आपले इप्सित अडचणी येतात सोडून देतो, नी दुसरे कार्य सुरू करतो. ही धरसोड माणसाला कोणतेही कार्य पूर्णत्वास नेऊ देत नाही. नॉट फेल्युअर बट लॉ एम इज क्राईम, अशी इंग्रजीमध्ये एक म्हण आहे. या म्हणीनुसारही हाती घ्यावे सत्कर्म तडीस न्यावे हा धर्म, हेच इंगित स्पष्ट होते. अभ्यासाचे स्वरूप सांगताना गीतेमध्ये भगवंत म्हणतात, क्रमाक्रमाने अभ्यास करीत उपरत व्हावे, तसेच धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यात स्थिर करून दुसऱ्या कशाचाही विचार करू नये. MS MD डॉक्टर व्हायचे असेल तर विद्यार्थ्याला सतत 18 वर्षपर्यंत सातत्याने अभ्यास करावा लागतो. साधे डॉक्टर होण्याकरिता इतका काळ, तर योग साध्य होण्यासाठी किती काळ द्यावा लागेल याचे गणित प्रत्येकाने स्वतंत्रपणे मांडावे, हेच बरे. अभ्यास दीर्घकाळ आणि निरंतर व श्रद्धापूर्वक केला गेला पाहिजे. श्रद्धा नसेल व संशय असेल तर अभ्यासच काय, पण कोणतेही सामान्य कार्य आपण पूर्णत्वास नेऊ शकत नाही. भगवंत गीतेत अगदी स्पष्टपणे सांगतात, विवेकहीन आणि श्रद्धारहित संशयी मनुष्याचे पतन होते. अशा संशयात्म्याला हा लोक तर हितकारक होत नाहीच, पण परलोकही हितकारक होत नाही आणि त्याला सुखाचीही प्राप्ती होऊ शकत नाही. चित्तात उत्पन्न होणाऱ्या वृत्तींचा निरोध करण्याकरिता अभ्यासा इतकेच महत्व वैराग्याला सुद्धा आहे. म्हणूनच वैराग्याचे लक्षण पुढील सूत्रात स्पष्ट करताना पतंजली मुनी म्हणतात, दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशिकार संज्ञा वैराग्यम, अर्थात दृष्ट आणि अनुश्रविक विषयाबद्दलची ज्याची आसक्ती अर्थात तृष्णा पूर्णपणे संपलेली आहे अशा पुरुषांची विषयाबद्दलची जी वीतरागता असते त्या विरागतेला वशिकार वैराग्य असे म्हणतात. वशिकार म्हणजे ज्याने मनासहित इंद्रियांना पूर्णपणे वश करून घेऊन विषयांबद्दल संपूर्ण वैराग्य प्राप्त करून घेतलेले आहे अशा माणसांचा विषयांबद्दलचा संयम होय. बाहेरच्या विषयभोगाचे चिंतन न करता ते बाहेरच ठेवून दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून तसेच नाकातून वाहणारे प्राण व अपान सम करून ज्याने इंद्रिये मन व बुद्धी जिंकली आहेत असा मोक्ष तत्पर मुनी इच्छा भय आणि क्रोध यांनी रहित झाला की तो सदोदित मुक्तच असतो. असे म्हणून भगवंतांनी गीतेत मन बुद्धी सहित इंद्रियांच्या संयमालाच महत्व दिलेले आहे. या सूत्रात दृष्ट आणि अनुश्रविक विषयाबद्दलचा उल्लेख केला गेलेला आहे. दृष्ट विषय म्हणजे मनुष्य आपल्या इंद्रियांच्या द्वारा जे विषय प्रत्यक्ष अनुभव व भोगू शकतो ते विषय होत. काही विषय मनुष्याला केवळ ऐकून माहीत असतात, त्यांचा भोग त्याला प्राप्त होऊ शकत नाही, पण तरीही त्या विषयांचे भोग मला प्राप्त व्हावेत अशी त्याची इच्छा असते. अशा केवळ ऐकून माहीत असलेल्या विषयांना अनुश्रविक विषय असं म्हणतात. स्वर्गसुख अमृतपान अप्सरांचा सहवास इत्यादी सर्व विषय अनुश्रविक विषय मानले जातात. त्या विषयांबद्दल आपण परंपरेने केवळ ऐकत आलेलो असतो किंवा ते विषय आपल्याला शास्त्र वाचनातून व आप्त स्वकीयांकडून ऐकून कळलेले असतात. दृष्ट आणि अनुश्रविक या दोन्ही विषयांबद्दलची मनात असलेली आसक्ती संयम करून प्रयत्नपूर्वक नष्ट करणे म्हणजेच वशिकार नावाचे वैराग्य प्राप्त करून घेणे होय. हे वैराग्य इंद्रिये आणि मनाला वश करूनच प्राप्त करून घेता येते, म्हणून त्याला वशिकार वैराग्य म्हटले जाते. वैराग्य माणसाला दुःखाने भयाने विचारांनी किंवा परमात्मतत्वाच्या बोधानेही प्राप्त होऊ शकते, परंतु या सूत्रात सांगितलेले वैराग्य मात्र इंद्रिये आणि मन यांचा प्रयत्नपूर्वक संयम करूनच प्राप्त करून घ्यावयाचे असते. इंद्रियांचा संयम साधणे वाटते तितके सोपे नसते. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या एकेका विषयावर प्रेम करणारे हरिण हत्ती पतंग मासळी आणि भुंगा हे प्राणी आपल्या आवडत्या विषयाच्या आकर्षणात फसून मृत्युमुखी पडताना किंवा परतंत्र होताना आपण पाहतो. शब्दाला भुलून हरिण जाळ्यात अडकते निपकडले जाते. हत्तीणीच्या स्पर्शाला असुसलेला हत्ती खड्ड्यात पडून परतंत्र होतो. रूपावर भाळणारा पतंग ज्योतीवर झडप घेतो व होरपडून मरतो. रसाला भुलून मासा गळ गिळतो निमरतो. तर गंधाच्या आकर्षणाने भुंगा कमळात अडकून मृत्यूपंथाला जातो. मग मनुष्याला तर आपल्या सर्वच इंद्रियांचे सर्वच विषय प्रिय असतात. खरे तर मनुष्य हा वरील सर्व प्राण्यांपेक्षा अतिबुद्धिमान असा प्राणी आहे. तरीही तो प्रत्येक इंद्रियाच्या विषयावर इतका आसक्त होतो की वैराग्यासारखी महान गोष्ट प्राप्त करून घेणे त्याला केवळ अशक्यच वाटू लागते. विषयभोग मग ते कोणतेही असोत, परिणामी ते माणसाचा अधपातच करीत असतात. श्रीमद्भगवद्गीतेत भगवंत म्हणतात, जे सुख इंद्रिये आणि विषय यांच्या संयोगाने होते ते आरंभी अमृतासारखे गोड वाटले तरी परिणामी ते विषासारखेच घातक ठरत असते. भोगांच्या बाबतीत भृतहरी तर म्हणतात, भोगान भुक्ता वयमेव भुक्ता. आम्ही भोग भोगले नाहीत तर भोगांनीच आम्हाला भोगले. गुलाबजामून खूप आवडतात म्हणून संधी मिळताच जास्त गुलाबजामून खाऊन आजारी पडणाऱ्या माणसांची संख्या काही कमी नसते. योग साध्य करावा म्हणून भगवंत अर्जुनाला उपदेश करताना गीतेत म्हणतात, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. दुःखांचा नाश करणारा योग यथायोग्य आहार आणि विहार करणाऱ्यांना कर्मात यथायोग्य प्रयत्न करणाऱ्यांना तसेच यथायोग्य झोपणाऱ्यांना आणि जागणाऱ्यांनाच प्राप्त होऊ शकतो. वशिकार नावाचे हे वैराग्य भोगांना चटावलेल्या माणसाला सहजासहजी प्राप्त करता येत नाही, त्याकरिता त्याला

0: या मार्गाचाच अवलंब करावा लागतो. प्रथम त्याला इंद्रियांना विषय भोगात प्रवृत्त करणारे रागदोष जिंकून घ्यावे लागतात. विषय वासना जिंकण्याच्या प्रयत्नात साधक प्रथम काही क्षीण वासना जिंकण्यात यशस्वी होतो. असे झाले म्हणजे हळूहळू त्याच्या चित्तातील रजस्तमोमूलक रागद्वेषादी मल नष्ट होऊ लागतात. अभ्यासात सातत्य ठेवले तर अंती त्याच्या चित्तातील सर्वच वासनांचा क्षय होऊ शकतो. वशिकार नावाचे वैराग्य सिद्ध झाले म्हणजे साधकाच्या बुद्धीत औत्सुक्य रूपाने राहिलेल्या वासनाही पूर्णपणे संपून जातात. कित्येक वर्षे प्रयत्न केल्यानंतर प्राप्त होऊ शकणारे हे वैराग्य काही महाभागांना मात्र अल्पावधीतच प्राप्त होऊ शकते. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, असे ज्या महापुरुषाच्या वैराग्याचे वर्णन केले जाते त्या समर्थ रामदास स्वामींनी तर तारुण्यात पदार्पण करताच वशिकार नावाच्या वैराग्याची प्राप्ती करून घेतली होती. रामकृष्ण परमहंसाच्या सानिध्यात येताच बालपणी हूड असलेला नरेंद्र थोड्याच दिवसात वैराग्यवान झाला होता. तर वैराग्याची परिसीमा गाठता गाठताच बुद्धीत स्फुल्लिंग रूपाने राहिलेल्या विषय वासनेला मेनकेने हळूच फुंकर घालताच विश्वामित्राचे पक्वावस्थेत येऊ पाहणारे वैराग्य क्षणात धुळीला मिळाले होते. अर्जुनाला पुरुषोत्तम योग सांगताना भगवंतांनी अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की संसार वृक्षाची अहंता ममता व वासनारूपीमुळे वैराग्यरूपी शस्त्राने छेदून टाक आणि ऊर्ध्वगतीच्या मार्गाने जाऊन माझी प्राप्ती करून घे. विषय भोगून भोगून कंटाळा आला म्हणजे नैराश्याच्या गर्तेत जाता जाताच काहींना या वैराग्याची प्राप्ती होते. राजा ययातीने जेव्हा विषय भोगांची परिसीमा गाठली होती तेव्हा विषय भोगाद्वारा वाटणारे क्षणभंगूर सुख हे खरे सुख नाहीच असे त्याच्या लक्षात आले आणि त्याच क्षणी त्याच्या मनात वैराग्याचा उदय झाला. हाड मासको देह मम तापर जितनी प्रीती तीसु आधी गर प्रभु पर मिट जाये भव भीती. आपल्या शरीरावर आसक्त असलेल्या आपल्या पतीची या शब्दात कान उघाडणी करताच तुलसीदासजींना ज्या वैराग्याची प्राप्ती झाली होती ते वैराग्य वशिकार नावाचेच वैराग्य होते. आत्तापर्यंत आपण अभ्यास आणि वैराग्याबद्दलच चिंतन करत आहोत जो चित्ताच्या वृत्तीच्या निरोधाचे सुंदर असे उपाय आहेत. आपण अभ्यासाचंही वर्णन बघितलं आणि वैराग्याचंही वर्णन बघितलं. याच्यापेक्षा श्रेष्ठ अजून कुठलं वैराग्य आहे त्याच्याबद्दलचं विवेचन आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत. तोपर्यंत हरिओम.
1: रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत योगसूत्र विवेचन माला अध्यात्म मनशांती आणि जीवनदर्शन यांचा सुरेख संगम. श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योग दर्शनाचा सखोल प्रवास. पातंजल योग दर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भरंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन. वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार. संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी. KC सोसायटी संचलित मुजीजिठा महाविद्यालय जळगाव. योगसूत्र विवेचन माला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग. रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे एक सुरेल सफर स्वर साधना. तुमच्या हृदयाला स्पर्श करणारे राग, त्यावर आधारित गाणी आणि सुरांची जादू, हे सगळं अनुभवायला तयार आहात ना? तर मग ऐका स्वर साधना. भारतीय शास्त्रीय संगीताच्या मनमोहक रागांवर आधारित हा खास कार्यक्रम घेऊन येत आहेत प्राध्यापक संजय बडगुजर, संचालक स्वर साधना संगीत विद्यालय जळगाव. दर मंगळवारी सकाळी 10:30 आणि सायंकाळी 6:30 आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.

0: राम कृष्ण हरी, वेळ, नाती आणि आरोग्य या तिघांवर किंमत लिहिलेली नसते, पण आपण त्यांना गमावतो तेव्हा त्याची खरी किंमत कळते. म्हणून म्हणतात की मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम, या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणूस लोकप्रिय व्हायला वेळ लागत नाही. रामकृष्ण.
1: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत. आज 26 जून हा दिवस संपूर्ण भारतासाठी, विशेषतः महाराष्ट्रासाठी आणि जागतिक पातळीवर अत्यंत महत्वाचा आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती. 26 जून 1874 रोजी कोल्हापूर संस्थानचे छत्रपती आणि थोर समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म झाला होता. त्यांनी बहुजन समाजाला शिक्षण आणि हक्क मिळवून देण्यासाठी क्रांती घडवून आणली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन म्हणून उत्साहानं साजरा केला जातो. अंमली पदार्थ सेवन आणि अवैध तस्कर विरोधी जागतिक दिन. तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि व्यसनाधीनतेविरुद्ध जगभरात जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. आजच्या दिवशी जन्मलेल्या, इतिहास घडवणाऱ्या आणि मनोरंजन क्षेत्रातील काही प्रमुख व्यक्तींचा आज जन्मदिन. राजर्षी शाहू महाराज आरक्षणाचे जनक, समतेचे पुरस्कर्ते आणि बहुजनांचे उद्धारकर्ते. अर्जुन कपूर बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, ज्यांनी आपल्या अभिनयानं हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. आरियाना ग्रांडे जगप्रसिद्ध अमेरिकन पॉप गायिका आणि अभिनेत्री, जिच्या आवाजाचे जगभरात करोडो चाहते आहेत. जातीभेद आणि विषमता नष्ट करून समाजातील शेवटच्या माणसाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणं हेच खऱ्या प्रगतीचं लक्षण आहे. हा विचार आपल्याला शिकवतो की शिक्षण हेच समाज परिवर्तनाचं सर्वात मोठं शस्त्र आहे. आणि आजची बोधकथा. एकदा एक अत्यंत प्रतिभावान चित्रकार एका वाईट संगतीमुळे एका अंमली पदार्थाच्या आहारी गेला. सुरुवातीला त्याला वाटलं की यामुळे त्याला नवीन कल्पना सुचतील, पण हळूहळू त्याच्या हातावर आणि मनावरचं नियंत्रण सुटू लागलं. त्याची कला नष्ट झाली, मित्र दूर गेले आणि तो कर्जबाजारी झाला. एक दिवस तो एका संतांकडे गेला आणि म्हणाला, महाराज, मला या व्यसनाने घट्ट पकडलंय, मी यातून सुटू शकत नाहीये. संतांनी काहीच उत्तर दिलं नाही. ते उठले आणि त्यांनी जवळच असलेल्या एका खांबाला घट्ट मिठी मारली आणि ओरडू लागले, वाचवा, या खांबाने मला पकडलंय, मला सोडत नाहीये, वाचवा वाचवा. तो चित्रकार आश्चर्यचकित होऊन म्हणाला, महाराज, तुम्ही काय वेडेपणा करताय? खांबाने तुम्हाला नाही तर तुम्ही खांबाला पकडलंय, तुम्ही हात सोडला की सुटका होईल हो. संत हसले आणि शांतपणे म्हणाले, बेटा, हेच उत्तर तुझ्या प्रश्नाचं आहे. कोणत्याही व्यसनाने तुला पकडलेलं नाहीये, तूच त्या व्यसनाला घट्ट पकडून ठेवलंयस. ज्या दिवशी तू मनातून ठरवशील आणि तो हात सोडशील, त्या दिवशी तू मुक्त होशील. चित्रकाराला त्याची चूक लक्षात आली आणि त्याने त्याच क्षणी व्यसनाचा त्याग करण्याचा निश्चय केला. तात्पर्य हेच, वाईट सवयी किंवा व्यसनं आपल्याला पकडत नाहीत तर आपण त्यांना आपल्या जीवनात जागा देतो. स्वतःची इच्छाशक्ती मजबूत असेल तर कोणत्याही वाईट सवयीतून मुक्त होणं अशक्य नाही. तेव्हा श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो. आपण अनेकदा नवीन कामाची सुरुवात करताना पंचांग पाहतो, पण लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचे विचार शुद्ध आहेत आणि हेतू प्रामाणिक आहे, तोपर्यंत निसर्गानं दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. आज 26 जूनचा हा दिवस आपल्याला राजर्षी शाहू महाराजांच्या विचारातून, समतेची आणि जागतिक दिनातून चांगल्या आरोग्याची प्रेरणा देतो. जर आपण आजच्या दिवशी कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणू शकलो किंवा स्वतःची एखादी वाईट सवय सोडण्याचा संकल्प केला तर यापेक्षा शुभ

0: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, शेतकरी आणि शेती असा विषय जेव्हा निघतो तेव्हा अनेक समस्याला त्यांना सामोरं जावं लागतं. आणि ह्या समस्येची उकल करत असताना आपल्याला अनेक मदतीचे हात समोर येतात. त्याच्यामध्ये तांत्रिक संस्था आहेत, कृषी विभाग जो की आर्थिक उत्थानासाठी शेतकऱ्यांना मदत करतो तो आहे, स्वयंसेवी संस्था आहेत, पण त्याचबरोबर स्वतःचं एक व्यासपीठ ज्याला आपण शेती तंत्रप्रसार मंडळ असं म्हणतो किंवा शेतकरी मंडळ म्हणतो, ते जर शेतकऱ्यांनी गावोगाव जर विकसित केलं किंवा निर्माण केलं तर या शेतकरी मंडळाच्या मार्फत त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांना तांत्रिक आणि आर्थिक बाबतीमध्ये जी मदत पाहिजे ती नेमकी कोणती पाहिजे आहे, या मंडळ जे आहे हे मंडळ ठरवू शकतं. म्हणून आज आपण शेतकरी मंडळ स्थापन कसं करायचं या संदर्भामध्ये जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांमध्ये नवीन तंत्रज्ञानाची जागरूकता निर्माण करण्यासाठी शेतकरी मंडळाचा चांगला फायदा होतो. शेतकरी मंडळाची रचना करताना त्यात कमीत कमी 10 प्रगतिशील शेतकऱ्यांचा समावेश असावा लागतो. 10च्या वर मंडळाच्या सदस्य संख्येवर मर्यादा नाही आहे, परंतु कमीत कमी 10 सदस्य मात्र त्यात हे आवश्यक असतात. हे मंडळ जे आहे कृषी विज्ञान केंद्र, बँका, शासन यांच्यामार्फत स्थापन केलं जाऊ शकतं. आणि विशेषतः नाबार्ड बँक जी आहे यांची एक धोरण राहिलेलं आहे की बा गावोगाव शेतकरी मंडळ स्थापन झाले पाहिजे. आणि याच्याकरता त्यांनी बँकांना आणि कृषी विज्ञान केंद्रांना सूचना दिलेल्या आहेत की जिथं स्वतःहून लोकांचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो, जे इच्छुक आहेत, ज्यांना स्वतःचं मंडळ स्थापन करायचं आहे, अशांनी जर त्यांनी बँकाशी संपर्क केला, राष्ट्रीयकृत बँकाशी आणि कृषी विज्ञान केंद्राशी, तर त्यांचा प्रस्ताव नाबार्डकडे जाऊ शकतो आणि नाबार्ड त्यांना या अशा मंडळाला मंजुरात देऊ शकते. आणि या बाबतीमध्ये कृषी विज्ञान केंद्र करडा जे आहे याचे विषय विशेषज्ञ जे विस्तार शिक्षणाचे आहेत यांच्याशी संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे या स्थापनेविषयी माहितीसुद्धा चांगल्या प्रकारे मिळू शकतं. हे जे मंडळ आहे जे आपण शेतकरी मंडळ म्हणतो हे गावातील शेतकरी आणि विविध जे कार्यालय आहेत किंवा संस्था आहेत शेतकऱ्यांच्या विकासासाठी जे काम करतात याच्यामधील एक चांगल्या प्रकारचा दुवा म्हणूनसुद्धा चांगल्या पद्धतीने काम करू शकतं. शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान, सवलती याच्याविषयी माहिती या मंडळामार्फत गावापर्यंत पोचवली जाते आणि निर्णयात संस्थाशी हे मंडळ समन्वय घालून देण्याचं काम करतं. या मंडळामार्फत वार्षिक कृती आराखडा जो असतो तो तयार केला जातो शेतकरी गरजेवर आधारित. मंडळच ठरवतं की बाबा माझ्या वार्षिक गरजा कोणत्या आहेत आणि महिन्यावार त्या गरजाचं विभाजन करून एक कृती आराखडा तयार होतो. त्याच्यानुसार त्यांना तांत्रिक मदत जी आहे ती कुणाकडून लागते ते सुद्धा ठरलं जातं आणि त्यांच्यामार्फत त्यांचे प्रतिनिधी बोलावून गावातच माहिती दिली जाऊ शकते. उच्च प्रतीचं बियाणं, खतं, कीटकनाशक यांची जी आवश्यकता आहे तर ती कुणापासून मिळू शकते. भलेही आपल्याला आर्थिक सरळ लाभ नाही होणार, परंतु आपल्याला ज्या बाबी लागतात त्या कुठे मिळू शकतात आणि कशा कोणत्या कमी किमतीत कुठे मिळतील या संदर्भात या मंडळामार्फत संबंधितामार्फत माहिती त्यांना मिळू शकते. तज्ज्ञांना बोलवून आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जाऊ शकतं. शेतीच्या विविध पद्धती, मत्स्य उत्पादन, मधमाशी पालन, शेळी मेंढी पालन, निरनिराळ्या पिकाच्या लागवडीचे तंत्रज्ञान इत्यादी विषयावरसुद्धा शेतकऱ्यांचे मार्गदर्शन तर मिळेलच, परंतु इच्छा जर असेल त्यांना तर मंडळ या संदर्भामध्ये अभ्यास दौऱ्याचं नियोजन करून नाबार्ड बँकेला प्रस्तावसुद्धा सादर करू शकतं आणि अभ्यास दौरेसुद्धा या विषयासंदर्भामध्ये शेतकरी मंडळामार्फत आयोजित केल्या जाऊ शकतात. गांडूळ खत, कृषी यांत्रिकीकरण, उच्च प्रतीचं बियाणं या विषयावरसुद्धा कार्यशाळा ज्या आहेत मंडळ घेऊ शकतं. फळपिकं, फुलशेती, नवनवीन तंत्रज्ञानाच्या विषयी माहितीसुद्धा या मंडळामार्फत मंडळ आयोजित करू शकतं आणि संबंधित तज्ज्ञांना बोलावू शकतं. नवीन तंत्रज्ञान, कृषी यंत्रे, ऊर्जाचे नूतनीकरण इत्यादी विषयावर प्रात्यक्षिकसुद्धा या मंडळाच्या मार्फत आयोजित केल्या जाऊ शकतात. गाव पातळीवर माती परीक्षण आहे, पाण्याचे आणि खताचं नियोजन करायचं आहे या संदर्भामध्ये कृषी विज्ञान केंद्र

0: दादाजी आहे यांच्याशी जर त्यांनी संपर्क केला मंडळाने, तर त्याच्यामार्फत त्यांचे नमुने आहेत ते नियमित मात्र 100 रुपये प्रति नमुना फी घेऊन तपासून दिल्या जाऊ शकतात, विशेषतः माती आणि पाणी नमुने. याच्या संदर्भात कृषी विज्ञान केंद्रसुद्धा या मंडळाला मदत करू शकते. तर महिला बचत गट असतात, तर महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठीसुद्धा हे मंडळं काम करू शकतात. तर ही झाली एक पायाभूत माहिती. याच्या संदर्भामध्ये जर आपल्याला अधिक शेतकरी मंडळाविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर कृषी विज्ञान केंद्र कराड येथील विस्तार शाखेचे जे विशेषज्ञ आहेत त्यांच्याशी, किंवा नाबार्ड बँकेचे जे AGM आहेत ज्याला सहायक महाप्रबंधक म्हणतो वाशिम, यांच्याशी जर आपण संपर्क केला तर याच्याविषयी विस्तृत माहिती आपल्याला मिळू शकते आणि त्या संदर्भामधील मंडळ कसं स्थापन करावं आणि त्याचा आपल्या गावाला कसा लाभ मिळू शकतो या संदर्भामध्ये अधिक माहिती घ्या. आपल्याला ती जी माहिती आहे ती आपल्याला खरोखर आवश्यक आहे का, आणि त्या पद्धतीने आपण पुढाकार घेऊ शकतो का, आणि आपण त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित बसतो का, या सगळ्या बाबीचा विचार करून मंडळ स्थापन करा, नक्कीच आपल्याला फायदा होईल. नमस्कार.
1: रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे एक सुरेल सफर स्वर साधना. तुमच्या हृदयाला स्पर्श करणारे राग, त्यावर आधारित गाणी आणि सुरांची जादू, हे सगळं अनुभवायला तयार आहात ना? तर मग ऐका स्वर साधना. भारतीय शास्त्रीय संगीताच्या मनमोहक रागांवर आधारित हा खास कार्यक्रम घेऊन येत आहेत प्राध्यापक संजय बडगुजर, संचालक स्वर साधना संगीत विद्यालय जळगाव. दर मंगळवारी सकाळी 10:30 आणि सायंकाळी 6:30 आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
2: श्यामची आई. परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव

0: बंधुप्रेमाची शिकवण. दादा झोप लागली, माझा राग मावळला. तुळस थंड राहते, तुळशीजवळ पणती लावलेली होती, पण अंगणात निर्मळ चांदणं पडलेलं होतं. मी अंगणात बसलो होतो. भिजत घातलेल्या वालाच्या डाळिंब्या काढायच्या होत्या. आम्ही भराभर उपड्या पाटावर डाळिंब्या दोन्ही हाताने काढत होतो. मी आईला म्हटलं, आई तू ते अभिमन्यूचं गाणं म्हण ना. पडला अभिमन्यू वीररणी चक्रव्यूहर कोणांनी, पडला अभिमन्यू कृष्ण आणि अर्जुन रात्री रणांगणात अभिमन्यू ते शोधावयास जातात. आई म्हणाली, म्हणा ना हो. मला वाटलं काहीतरी पऱ्यातली पातेरी कोण हक्करी अशा सारखंच ते असेल. मी उतावळ होऊन ते नको चिंदीचं भिकार गाणं, चांगलं पितांबराचं तरी आजी म्हण असं म्हटलं. आजी म्हणाली, श्याम ऐक तर खरं, चिंदीच्या गाण्यात पितांबर पैठणे आहेत. आजी गाणं म्हणू लागली. आजीचा आवाज गोड होता. ती हात हालवून गाणं म्हणे, भावनामय होऊन गाणं म्हणे, विषयाशी एकरूप होऊन त्या गाण्याचे आकड कडवे ध्रुवपद असे होते. द्रौपदीशी बंधू शोभे नारायण, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. हे चिंदीचं गाणं ज्यानं रचलं तो थोर कवी असला पाहिजे. मोठी सरोदयता आणि रम्य कल्पना या गाण्यात आहे. कृष्णाचं द्रौपदीवर फार प्रेम आणि द्रौपदीचंही कृष्णावर. अर्जुन आणि कृष्ण हे जसे एकरूप म्हणून अर्जुनालाही कृष्ण असं नाव आहे, त्याचप्रमाणे कृष्ण आणि द्रौपदी यांच्यातही जणू अभिन्नत्व अद्वैत आहे असं दाखवण्यासाठी द्रौपदीसही कृष्णा नाव मिळालेलं आहे. या गाण्यात फार सुंदर प्रसंग कवीनं कल्पिला आहे. कृष्णाचं पाठल्या बहिणीवर सुभद्रेवर प्रेम कमी, पण द्रौपदी ही मानलेली बहीण तिच्यावर जास्त असं का? कवीलाही शंका आली आणि ती त्यानं या गाण्यात मांडून तिचं निरसन केलंय. प्रसंग असा आहे, एके दिवशी तिन्ही लोकी फेरी करणारे नारद कृष्णाकडे आले. नारद हे तिन्ही लोकात म्हणजे सूर नर, त्यामुळं त्यांना नाना अनुभव येत. कोणाचा महिमा वाढव, कोणाचा गर्व दूर कर, कुठं कोपऱ्यात सुगंधी फूल फुललेलं असेल तर त्याचा वास सर्वत्र ने, अशी कामं नारद करीत असायचे. त्यांना सर्वांच्याकडे स्थान असे, कारण ते निस्पृह होते आणि सर्वांच्या कल्याणासाठी ते झटत असत. यावेळेस पांडवाकडे कृष्ण पाहुणा आलेला होता. नारदाला पाहताच कृष्णदेव उठले आणि त्यांनी त्यास क्षमालिंगन दिले आणि कुशल प्रश्न केले. नारद म्हणाले, देवा आज तुझ्यावर दावा करण्यासाठी मी आलो. कृष्ण म्हणजे समदृष्टी निपक्षपाती असं मी सर्वत्र सांगतो, पण एके ठिकाणी मला कुणी म्हटलं, नारदा पुरे तुझ्या कृष्ण ती बहिणीपेक्षा त्याचं त्या मानलेल्या द्रौपदीवर जाते कसलीले समान दृष्टीने काय, सांग आता सार. कृष्ण म्हणे, ज्यांनी दार सताड उघडी ठेवली त्यांच्या घरात वारा शिरला, त्यांच्या घरात प्रकाश शिरला. जितके दार उघडाल तितका प्रकाश आणि हवा आत जाणार. तसंच माझं द्रौपदीचा दोर बळकट असेल, तिनं खेचून घेतलं. सुभद्रेचा तुटका असेल, मजबूत नसेल, त्याला मी काय करणार. मी स्वतः निष्क्रिय आहे, लोकी निस्पृह मी, सदा अजित मी, चित्ती उदासीन मी, हेच माझं योग्य वर्णन आहे. पण तुला परीक्षा पहावायची आहे का? हे बघ, मी सांगतो तसं कर. सुभद्रेकडे जा, धावत पळत जा आणि तिला सांग कृष्णाचं बोट कापलंय, एक चिंधी दे बांधायला. तिनं दिली तर घेऊन ये, तिनं न दिली तर द्रौपदीकडे जा आणि तिच्या जवळ माग. नारद सुभद्रेकडे आले. सुभद्रा म्हणाली, ये रे नारदा, काही कुठली वार्ता सांग. कैलासावर, ब्रह्मलोकी, पाताळात कुठे काय पाहिलंस सांग, तुझं आपलं बरं. सारीकडे हिंडतोस, तुला नारदा कंटाळा कधी येतच नसेल. रोज उठल्या नवीन लोक, नवीन देश, आज नंदनवन उद्या मधुवन. बैस, अरे एवढी घाई काय. नारद म्हणाले, सुभद्राताई बसायला वेळ नाही, कृष्णाचं बोट कापलंय, भळभळ रक्त येत आहे, चिंदी दे. नारदा, आता चिंदी कुठं शोधू? हा पितांबर, हा त्यांनी उत्तर दिग्विजयाच्या वेळी आणला, आणि हा शालू, हा कुंती भोजराजानं भेट म्हणून पाठविला होता. नारदा, घरात एक चिंदी सापडेल तर शपथ, ही मौल्यवान पैठणी. नारद, चिंदी नाही रे, असं सुभद्रा म्हणाली.
1: बरे, तर मी द्रौपदीताईंकडे जातो, असं म्हणून नारद निघाले.
0: द्रौपदी कृष्ण कृष्ण म्हणत फुलांचा हार गुंफित होती. नारदाला पाहताच द्रौपदी उठली. ये नारदा, हा हार तुझ्याच गळ्यात घालते, बैस या चौरंगावर, हल्ली माझा कृष्ण इथे आहे, म्हणून आलास नाही रे, पण माझा कृष्ण सारा लुटू नका हो, मलाही ठेवा थोडा.
1: द्रौपदी, बसायला वेळ नाही, कृष्णाचं बोट कापलंय, भळभळ रक्त येत आहे, चिंदी दे.
0: खरे का नारदा, तिचे कापले? पितांबरच फाडून तिनं चिंदी दिली.
1: भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदी सबंधू शोभे नारायण.
0: माझ्या आजीनं गाणं भावपूर्ण म्हटलं की मी तल्लीन होऊन गेलो होतो, डाळिंब्या काढावयाचं विसरून गेलो होतो. गाणं झालं, मला आई म्हणाली, श्याम आवडलं की नाही, ऐकलंस की नाही नीट? आईचा हेतू ओळखला. मी आईला म्हटलं,
1: आई आजीला तू हेच गाणं आज म्हणावयास का लावलंस ते ओळखू?
0: ओळख बरे, तू का मनकावडायस? आईनं म्हटलं. मी म्हणालो,
1: आज दुपारी दादांच्या पायावर मी पाय देत नव्हतो, सकाळी त्याला कांदेपाक खाऊ देत नव्हतो. सुभद्रा सख्खी बहीण असून कृष्णाला चिंदी देईना, तसा मी सख्खा भाऊ असूनही प्रेम करीत नाही. मला हे तुला दाखवून द्यायचं होतं ना, मला लाजविण्यासाठी हे गाणं तू आजीला म्हणावयास लावलंस, खरं की नाही सांग?
0: आई म्हणाली, होय, तुला लाजविण्यासाठी नाही तर तुला प्रेम शिकवण्यासाठी. मी एकदम उठलो आणि दादाजवळ गेलो. दादाचा हात हातात धरून मी गदगद स्वरात म्हटलं,
1: दादा आजपासून मी तुला नाही नाही म्हणणार नाही, मी तुला प्रेम देईल, भक्ती देईल, माझ्या दुपारच्या वर्तनाबद्दल तू मला क्षमा कर. हा
0: दादा म्हणाला, श्याम हे काय रे, क्षमानी भीमा कसली मागतोस? मी दुपारचं विसरूनही गेलो होतो. आकाशातील ढग क्षणभर असतात, तसा तुझा राग, तुझा लहरी स्वभाव मला माहीत आहे, आणि तुझं मन स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे हेही मला माहीत आहे. आई, आम्ही क्षणभर भांडलो तरी फिरून एकमेकास मिठी मारू. आई म्हणाली, तुम्ही परस्पर प्रेम करा, त्यातच आमचा आनंद आहे, देवाचा आनंद आहे.
2: श्रोते हो, रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची, आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
3: नमस्कार दोस्तों, मेरा नाम है मनोज और आप सुन रहे हैं 90.8 FM रेडियो मन भावन पर कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, जब एक कुम्हार मिट्टी से कोई सुंदर घड़ा बनाता है तो वह मिट्टी ऐसे ही सुंदर आकार नहीं ले लेती. कुम्हार पहले से उस मिट्टी को पैरों से कुचलता है, उस पर थाप मारता है, उसे चाक पर चढ़ाकर घुमाता है और फिर आग की भट्टी में तपाता है. मिट्टी न जाने कितने कष्टों से गुजरती हैं, तब जाकर वह किसी के घर का शीतल जल रखने के काम आती है. हमारा यह जीवन भी उस मिट्टी की तरह ही है. विधाता हमें इस संसार के चाक पर चढ़ाकर लगातार गढ़ रहा है. हमें कई तरह के अनुभव, सुख दुख और ठोकरें मिलती हैं ताकि हम पक सकें, समझदार बन सकें, लेकिन अफसोस कि हम इन सब ठोकरों के बाद भी सोए रहते हैं। कबीर साहब आज हमें इसी ठोकर और अवसर की पहचान करा रहे हैं। आइए सुनते हैं कबीर साहब का यह गहरा दार्शनिक सूत्र। माटी मालनी कुम्हार की घनी सहे सिरी लात, इही अवसर चेत्या नहीं चूका अब की खात। माटी मालनी कुम्हार की घनी सहे सिरी लात, माटी मालनी कुम्हार की

0: श्रोताओं, कबीर साहब कहते हैं, माटी मालनी कुम्हार की, वह जो कुम्हार की मिट्टी है, जब उसे साना जाता है, गूंथा जाता है, तो वह घनी सहे सिरी लात, अपने सिर पर न जाने कितनी लातें और चोटें सहती हैं। वह कुचली जाती हैं ताकि उसके भीतर का कड़ापन खत्म हो जाए और वह कोमल बन सके। अगली पंक्ति में कबीर मनुष्य के जीवन की तरफ इशारा करते हैं। यही अवसर चेत्या नहीं, इस मानव जीवन रूपी सर्वश्रेष्ठ अवसर यानी अवसर में भी अगर तुम नहीं चेते, नहीं जागृत हुए, तो तुम्हारी चेतना नहीं जागी तो क्या होगा। चूका अब की घात, तुम इस बार का यह दांव, यह मौका पूरी तरह चूक जाओगे। घात का अर्थ यहाँ सही समय या सही चाल से है। कबीर कह रहे हैं कि अगर इतनी ठोकरें खाकर भी तुम नहीं सुधरे तो जीवन की यह बाजी हाथ से निकल जाएगी। अगर इसे उच्च दार्शनिक दृष्टि से समझें तो यहाँ कुम्हार अस्तित्व या समय का प्रतीक है और मिट्टी हमारी जीवात्मा है। संसार में हमें जो दुख, बीमारियां, बिछोह और चुनौतियां मिलती हैं, वे असल में हमारे अहंकार को तोड़ने के लिए कुम्हार की थाप जैसी होती हैं। विधाता चाहता है कि इन ठोकरों से मनुष्य का अहंकार घुले और वह कोमल होकर परमात्मा के रंग में ढल सके। लेकिन मतिहीन मनुष्य इन दुखों से केवल परेशान होता है, इनमें कोई आध्यात्मिक सीख नहीं लेता। जब तक वह जागने का विचार करता है तब तक समय का चाक घूम चुका होता है और वह इस अनमोल जन्म का लाभ उठाने से चूक जाता है। आज का चिंतन, मेरे दोस्तों, आज जरा अपनी जिंदगी की ठोकरों को एक अलग नज़रे से देखिए। जब भी जीवन में कोई दुख आए, कोई संकट आए, तो निराश होने के बजाय खुद से पूछिए कि यह परिस्थिति मुझे क्या सिखाने आई है, यह मेरे भीतर के किस अहंकार को तोड़ने आई है। आज कोशिश कीजिए इस अवसर यानी इस वर्तमान पल को पकड़ने की। जागने के लिए किसी कल का इंतजार मत कीजिए। समय तेजी से फिसल रहा है। आज अगर आप इन ठोकरों से सीख लेकर अपने भीतर के राम से जुड़ गए तो यह मिट्टी एक सुंदर और अमर पात्र बन जाएगी। अपनी चेतना को जगाइए और इस बार के दांव को खाली मत जाने दीजिए। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर होगी मुलाकात कबीर के एक नए सूत्र के साथ। सुनते रहिए मनोज के साथ, सुनो भाई साथ हो 90.8 FM रेडियो मन भावन पर। तब तक के लिए राम राम।
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
2: राम गीता चिंतन भाग 23। भक्तीच्या क्षेत्रामध्ये संतांनी कर्माला जे महत्व दिलं त्या संबंधीचं आपण चिंतन करत होतो, त्याचाच उर्वरित भाग या भागाच्या चिंतनामध्ये घ्यायचा आहे। केवटाचा प्रसंग आपण पाहत आहोत। प्रभू रामचंद्र नावेत बसून गंगा पार करणार होते। सर्वत्र वार्ता पसरली की दुसऱ्या दिवशी ते या ठिकाणी येणार आहेत आणि गंगेच्या किनाऱ्यावर त्यावेळेस नावा होत्या सगळ्या 500, अगदी 499 नावाडी आपापली नाव सजवायला लागले। प्रभू रामचंद्र नेमके कोणाच्या नावेत बसतील याचं कोणालाही ठरवता यायचं नाही। केवळ मनात चिंतन करायला लागला की आपण गरीब आहोत, दरिद्री आहोत, आपली नावही फुटकी आहे, चिकन माती लावून लावून आपण चालवतो आहे, आपले कपडे कसे तरी आहेत। प्रभू रामचंद्र निश्चितच आपल्या नावेत बसणार नाहीतच। दुसरं मन त्याला सांगत होतं की केवटा, नावेत नाही बसले तरी चालतील, त्यांचे पावलं पडणं आवश्यक आहे, ही संधी कुठल्याही जन्मात तुला प्राप्त होणार नाही। असं अंतर्मन बाह्यमन त्याला सारखं सांगत होतं। शेवटी दिवस पूर्ण निघून गेला। अस्ताला सूर्य गेल्यानंतर तो घरी पोहोचला। त्या दिवशी त्याच्या चेहऱ्यावर रोजच्यापेक्षा जास्त दुःख जाणवलं। त्याच्या पत्नीने विचारलं, अहो, आपल्यापेक्षा जगात दुःखी असतील, आपल्या गरिबीचं दारिद्र्याचं दुःख नेहमी नेहमी मनात आणत जाऊ नका, आज तुम्ही रोजच्यापेक्षा दुःखी दिसता। तेव्हा केवट बोलायला लागलं, नाही ग, मला आता या परिस्थितीचं दुःख नाही. म्हणे मग प्रभू रामचंद्र आले आहेत. म्हणे आनंदाची गोष्ट आहे, अशाही दुःखात आपल्याला देवाचं दर्शन होणं केवढे भाग्यवान आहोत आपण. म्हणे तसं नाही ग. म्हणे मग ते नावेतून गंगा पार करणार आहेत, आपल्या नावेत त्यांचे पावलं तरी पळावेत असं मला वाटतं, त्यामुळेच मी चिंतित आहो. त्या शेवटाची पत्नी म्हणाली की महाराज तुम्ही थोडस लक्ष केंद्रित करा, तुमची नाव जर निष्काम भक्तीच्या काठावर असेल तर रामचंद्र प्रभूचे पावलं नव्हे तुमच्याच नावेतून ते गंगा पार करतील, पण स्वार्थी भक्तीच्या काठावर असेल तर पावलं देखील तुमच्या नावेत पडणार नाहीत असं माझं मन सांगते. तेव्हा केवटांनी थोडं सूक्ष्म चिंतन केलं, रात्रीचा वेळ आहे की आपण कधीही स्वार्थापोटी देवभक्ती केली नाही, कुठल्याही देवावर संतावर आपण आपला भार कधीही टाकलेला नाही, निश्चित किती प्रमाण आहे हे सांगता जरी येत नसलं तरी आपली नाव मात्र निष्काम भक्तीच्या काठावर निश्चितच आहे. त्याला आनंद वाटला आणि सतसंगाचं चिंतन करत आणि दोही रंगून गेले. जो सुख पावो राम भजन मे, ओ सुख नाही अमीरी मे, मन लागा मेरा यार कीरी मे, भला बुरा सबका सुन लीजो कर गुजरान गरीबी मे, मन लागा मेरा यार फकीरी मे. या चिंतनात अख्खी रात्र पती पत्नीची निघून गेली. दुसरा दिवस उजाळला, सूर्य वर येतो आहे, सूर्योदयाचा वेळ आहे आणि केवळ त्या ठिकाणी जाऊन पोचला, आपली नाव सावरायला लागला. 499 नावाडी त्याला हसायला लागले की पहारे आता हा आता नाव सावरून राहिला, खरंच रामेच्या नावेत बसतील तो मात्र सगळं ऐकून राहिला. परंतु नम्र आहे, शांत आहे, त्याला त्याचा काही वाटत नाही, जणू फुलं पडतात असं आणि त्याच्या मनात यायला लागलं. राष्ट्रन तुकडोजी महाराज लिहितात, संघर्षाचे ग्रहण पसरले त्यातून जे जे विजयी झाले तेच लावतील दिवा, उठाओ दिवस निघाला नवा. असा नवीन दिवस केवटाच्या जीवनात उजाडून राहिलाय. यांनी आपले नाव स्वच्छ केली, साफ केली, चिकण माती लावली, अशोकाची पानं कर्दळीची पानं यांनीच साधी सजवली आणि प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आले बसले आहेत. सर्व नावडी आपापल्या नावेजवळ उभे आहेत आणि थोडा वेळ थांबल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी केवटालाच आवाज दिला, केवटा तुझ्या नावेतून मला गंगा पार करायची आहे. ज्यांनी एवढा खर्च करून करून नावा सजवल्या त्यांचे चेहरे पार उतरून गेले आणि गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतात, मांगी नावन केवट आना तुम्हारे मर्म कहो मय जाना. मनातलं मर्म त्याच्या ओळखून प्रभू रामचंद्राने त्याची नाव मागितली केवटाची, पण निष्काम भक्तीच्या काठावर असल्यामुळं आपले सगळे जे मनोदय होता आपले सगळे संकल्प होते ते सिद्ध करूनच घेतले त्याने. निष्काम भक्तीमध्ये ही ताकद आहे. तेव्हा सेवाकर्माची श्रेष्ठता वर्णन करताना वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज लिहितात, सर्व कर्मे रोते करोनी तीर्थाटनी वनी फिरोनी, करावी लागते सेवाच जनी सत्कीर्तीसाठी, तीर्थी दान सत्पात्र भोजन यज्ञादिकी खर्चावे अन्न धन, त्यात सेवा दृष्टीनेच सांगितले पुण्य ऐरवी मिथ्या, ज्यासी जरुरी त्यासी न द्यावे पवित्र स्थान म्हणून उधळावे, तरी तेने पुण्य कधी न पावे जनसेवेचे, तीर्थी समजती पुण्याची खाणी आणि पापमय गावीचे प्राणी, त्याशी तीर्थीही धुंडा पाणी सांगितले संती, काशीच्या गंगेची कावळी ओरावी तहानेल्या जीवाचे तोंडी, यातची तीर्थ स्नानावी पुण्य कोडी सांगती नाथ, आपण झिजोनी अंगे स्वाहा जीव जंतुशी द्यावी प्रसन्नता, सुखी करावी गावीची जनता हीच सेवा पुण्य कर, ऐशी सेवा जयाघडे तुटे संसाराचे बिरडे, सखा भगवंत हृदयी जोडे अंतर पडेना याशी, सेवा हीच धन संपत्ती खरी न सरे जन्म जन्मांतरी, वाढवी विश्वाभिमान अंतरी ग्राम पूजन सेवामय, म्हणोनी म्हणतो सेवा करा उत्तम हाची मार्ग बरा, आपल्या जन्माशी उधरा गावासहित, जरी कराल सेवा ऐशी तरीच उद्धराल जीवाशी, उन्नत कराल गावाशी सर्वतोपरी. निष्काम सेवा रोताचा प्रभाव जीवनात इतिहास घडवितो, राष्ट्रसेवेशी असलेलं नातं इतिहासातील छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा घोडा देखील आजही विसरू शकत नाही एका कवीने सुंदर लिहिलाय. त्या कवितेचे नाव आहे वरातीचा घोडा. एकदा एक वरातीचा घोडा भर चौकात मला बघून थांबला, पायात घुंगरू गळ्यात साज पाठीवर मखमली खोगीर दिसला मोठा डौदार, मुसमुसत रडला घोडा, म्हणे बघितला माझा हाल, अरे त्या शिवाजी राजाच्या संगतीत मी रणांगण गाजवलं, त्या शूर मर्द तानाजी मालुसऱ्याला गर्वानं पाठीवर वागवलं, ती खैबरची पावन खिंड साक्षीला आहे, त्या बाजीप्रभू देशपांड्याच्या सोबतीला मी हो। रणवाद्यांची गर्जना होई, तलवारीचा खणखणाट, शत्रूच्या रक्तानं माझ्या टापा धुल्या जात होत्या। शूरांच्या संगतीत मर्दानकीचा अभिमान होता, मायभूमीच्या सेवेत मरतानाही आनंद होता। पण आता आज या 20व्या शतकातल्या स्वतंत्र भारतातल्या सुज्ञ आणि सुशिक्षित माणसानं माझ्या पायाला घोंगरू बांधलेत, ब्यांड आणि ढोल ताशाच्या तालावर मला नाचायला लावलं, मला मजबूर लाचार केलं। मायभूमीच्या रक्षणासाठी शत्रूवर तुटून पडणारा मी आज वरातीचा घोडा झालो, त्यासाठी गुलाम अन्नाचा दात झालो। अरे त्या झाशीवाल्या लक्ष्मीबाईनं मला तटावरून झेप घ्यायला लावली तेव्हा अभिमानानं ऊर भरून आला, जीवन सार्थकी लागल्याचा आनंद झाला। माझी ताकद फुली असती तर दिमाखानं तिला स्वर्गापर्यंत घेऊन गेलो असतो, धन्य ती मर्द झाशीची राणी। पण आज या शोभिवंत जगात मी नवरी नवरदेवाच्या बग्गीला झोंपलो गेलो, समोर बँड बाजा सिनेमाची गाणी गातो, नवरी तिच्या डझनभर आप्तेष्टासह तिचा नवरा घेऊन माझ्या बग्गीत बसते, मी रडकुंडीला ओढतो, लाचार मजबूर चाबकाचे फुके खाताना माझी मला लाज वाटते। अरे रणांगणावर मी शत्रूच्या तालवारीचे वार सोसले, बाणाचे घाव माझी शक्ती शक्तीने वाढविते, कारण तेही शूर मर्दाच्या हातचे वार होते। पण हे चाबुकाचे फुटके पोटार्थी लाचार माणसाचे मला असह्य वाट, माझे हे अपमानाचे जिने बघून मृत्यूलाही लाज वाटे, अन तोही माझ्या जवळ कत नाही। तेवढ्यात एका टांग्याचा घोडा आपला टांगा घेऊन थांबला, म्हणे अरे मर्दानकीच्या गप्पा मारतोस अन भागूबाई सारखा मुसू मुसू रडतोस, हा मात्र अनुभवी बुजुर्ग होता, म्हणे अरे महाभारताच्या युद्धात अर्जुनासारखा रथी होता, प्रत्यक्ष परमात्मा योगेश्वर श्री कृष्ण सारथी होता, रथावर स्वतः हनुमंत ध्वजावर आरूढ होता, तो दिव्य रथ ओढणाऱ्या चार भाग्यवंतात मी पण एक होतो, त्या जगत चालकाचे हात अनेकदा माझ्या फाटीवरून फिरले, त्या अनंत नाथाची कृपा दृष्टी अनुभवली, धन्य धन्य झालो। यानंतरचं चिंतन आपण पुढील भागात।
3: आपल्या उद्योगाची दुकानाची जाहिरात एका क्षणात 150 पेक्षा जास्त देशातील लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्यास सज्ज आहे। रेडिओ मनभावन 90.8 FM जाहिरातीसाठी संपर्क करा 8600700999 किंवा 9922233731, नंबर पुन्हा एकदा 8600700999 किंवा 9922233731 या नंबरवर नक्की संपर्क करा। नववर्षाच्या विशेष सवलतीसह आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग।

इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 1 भावन 90.8 FM, always had touching.
1: काव्य नक्षत्र या कार्यक्रमात मराठी साहित्याला लाभलेल्या प्रतिभावंत कवी कवयित्रींचा थोडक्यात परिचय आणि त्यांच्या अप्रतिम कवितांचा आनंद आपण घेतोय. सादर करते कार्यक्रम काव्य नक्षत्र. श्रोतेहो नमस्कार. मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार आणि समीक्षक, मराठी साहित्यातील आत्मनिष्ठ आणि समाजनिष्ठ जाणीव असणारे वंदनीय लेखक, मराठी अभिरुचीवर 4 दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजवणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचं प्रभुत्व ही त्यांची काव्य वैशिष्ट्य. त्यांचं समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झालंय. सामाजिक अन्याय, विषमतेवर त्यांनी कठोर अशी टीका केलीय. साहित्यिकानं सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे या मताचा पुरस्कार करणारे काव्य हा माणसाच्या भोवतालच्या परिसराशी असलेला संवाद असं म्हणणारे काव्य म्हणजे कवी आणि वाचक यांच्यातला एक शब्दांकित प्रतिमामय संबंध मानणारे. रसिक श्रोते हो,

27 फेब्रुवारी ज्ञानपीठ पुरस्कृत वीवा शिरवाडकर यांची जयंती. मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण आज महाराष्ट्रभर साजरी करतोय. या सुंदर दिनाचं औचित्य साधून काव्य नक्षत्र या कार्यक्रमात सादर करीत आहोत कविवर्य कुसुमाग्रजांच्या काही अप्रतिम कविता आणि गाणी. कार्यक्रमाची सुरुवात कविवर्य कुसुमाग्रजांच्या लेखणीतून सर्वेश्वरास अभिवादन करणाऱ्या प्रार्थनेतून करूया. सर्वात्मका शिवस्

0: श्रोते हो, सरस्वती मंदिरातील दैद्यप्यमान रत्न म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर। त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी पुणे येथे झाला। त्यांचं मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर। त्यांच्या काकांनी त्यांना दत्तक घेतलं म्हणून ते विष्णू वामन शिरवाडकर असं झालं। त्यांचं बालपण पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या ठिकाणी झालं। त्यांना 6 भाऊ आणि 1 कुसुम नावाची लहान बहीण होती। सर्वांची लाडकी कुसुमचे अग्रज म्हणजे मोठा भाऊ म्हणून त्यांनी कुसुमाग्रज नाव धारण केलं। नाशिकच्या कला महाविद्यालयात त्यांनी BA केलं। त्या काळातच त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लेखन, चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका केल्या। सोबत स्वराज, प्रभात, नवयुग, धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचं वृत्तपत्रांचं संपादक म्हणून काम केलं। 1930 मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रजांचा सहभाग होता। क्रांतिकारी कवितांचा आरंभही याच वेळेस झाला। 1933 साली ध्रुव मंडळाची स्थापना केली। अनेक सामाजिक चळवळीत सत्याग्रहात सहभाग घेतला। नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली। पत्रकारितेच्या निमित्तानं मुंबईत आल्यावर डॉक्टर अ.ना. भालेराव यांना ते भेटले। मराठी रंगभूमीला जीवित ठेवण्यासाठी झटणारे डॉक्टर भालेराव यांनी कवी शिरवाडकरांना नाटकं लिहिण्यास प्रवृत्त केलं आणि बघता बघता ते यशस्वी नाटककारही झाले। नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, विदूषक, ऑथेल्लो, एक होती वाघीण, दुसरा पेशवा, देवाचं घर, ययाती देवयानी, दूरचे दिवे अशी बरीच नाटकं त्यांनी लिहिली। नटसम्राट या नाटकाची आजही लोकप्रियता कमी झालेली नाहीये। श्रोते हो, माझी मराठी भाषा सर्वांग सुंदर भाषा, कधी फुलाहून कोमल, कधी वज्राहून कठीण। संत ज्ञानेश्वर महाराजांनी माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृताहुनी पैजा जिंके अशा अमृत शब्दात मराठीची थोरवी गायलीय। संस्कृत भाषेपासून मराठीची उत्पत्ती झाली। प्राचीन भाषा, जगातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी 15वी भाषा अशी अभिजात मराठी भाषा। चला तर आजच्या या सुदिनी कुसुमाग्रजांच्याच या सुरेख कवितेनं आपण सारेच या आपल्या मराठी भाषेचा गौरव करूया। इथल्या मातीचा टिळा आपल्या ललाटास लावूया आणि आपण सारेच माय मराठीचा जय जयकार करूया।
1: माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगान जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा।
2: हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात, हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात, ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी मात।
0: नाही पसरला कर कधी मागायास दान, नाही पसरला कर कधी मागायास दान, स्वर्ण सिंहासना पुढ कधी लवली ना मान।
1: हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही, हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही।
2: माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन, माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन, स्वर्ग लोकाहून थोर मला हिचे महिमान।
0: रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी।
1: रसरंगात भिजलाय येथे शृंगाराचा स्वर, येथे अहमता द्रवली झाले वसुदेचे घर।
2: माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान, माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान, हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान, हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान।
1: माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा, माय देशातील शिळा।
0: श्रोते हो, सूर्योदय रोजचाच, त्याचं आगमन म्हणजे चराचरा चैतन्य। कुसुमाग्रजांनी या सूर्यासाठी किती सुंदर शब्दात स्तोत्र लिहिलंय। हे सूर्या, तुझं आगमन पृथ्वीवरील प्रत्येकास प्रफुल्लित करणारं असू दे। ऐकूया एक प्रसन्न कविता, स्तोत्र। हे सूर्या, तू फुलवीत ये, तू शिंपीत ये दश दिशा।
2: प्रकाशदाता जीवनदाता, हे सविता उदयाचली ये, विश्वकमल हे मुग्ध अचेतन, दला दला तुनी फुलवीत ये। निराकारल्या चराचरातून, निराकारल्या चराचरातून सुवर्ण रेषा सांधित ये। निरवतेच्या मरुभूमीवर, निरवतेच्या मरुभूमीवर सौधस्वरांचे बांधित ये। अवकाशातील भ्रांत घनावर जीवन आशय शिंपित ये। अवकाशातील भ्रांत घनावर जीवन आशय शिंपित ये। पृथ्वीवरच्या रित्यामनातून प्रकाशपद तव रोवित ये, प्रकाशपद तव रोवित ये।
0: अशी प्रसन्न सकाळ होते, पण चिऊताई मात्र अजून घरट्यात झोपलेलीच। कुसुमाग्रजांनी ही एक सुरेख बाल कविता लिहिलीये चिऊताईला उठवण्यासाठी। शेवटच्या चार ओळीत मातृप्रेमाचं वात्सल्याचं अनोखं दर्शन घडविते। उठा उठा चिऊताई, उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले, उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही। सोनेरी हे दूत आले घर त्याच्या दारापाशी, सोनेरी हे दूत आले घर त्याच्या दारापाशी, डोळ्यावर झोप कशी अजूनही। लोग बग पाखरेही गात गात गोड गाणे, टिपतात बघा दाणे चोहीकडे। झोपलेल्या अशा तुम्ही आणायचे मग कोणी, बाळासाठी चारा पाणी चिमुकल्या। झोपलेल्या अशा तुम्ही आणायचे मग कोणी, बाळासाठी चारा पाणी चिमुकल्या। बाळाचेनी घेता नाव, बाळाचेनी घेता नाव जागी झाली चिऊताई, बाळाचेनी घेता नाव जागी झाली चिऊताई। उडोनिया दूर जाई भूर भूर, उडोनिया दूर जाई भूर भूर। श्रोते हो, निसर्ग, डोंगर दऱ्या नद्या हिरवीगार वनरई मन हरकून जात हो ना, आणि सर्वात आवडतो तो सागर समुद्र दर्या। कुसुमाग्रजांनी आवडतो मज अफाट सागर या कवितेत हा अफाट सागर त्यांना का आवडतो याच खूप तरल सुरेख शब्दात वर्णन केलंय।
1: आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे, आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे, निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे। फेस फुलांचे सफेद शिंपित वाटे वरती सडे, हजार लाटा नाचते येती गात किनाऱ्याकडे। मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती, दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्यांच्या संगती। संत सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते, देश दूरचे बघा वयाला जावेसे वाटते। तुफान केव्हा भांडते ते सागर ही गर्जतो, त्यावेळी मी चतुरपणान दूर जरा राहतो। खडकावरुणी कधी पाहतो मावळणारा रवी, ढगा ढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी। प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी, नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी। दर्यावरची रंगीत मखमल उचलून घेते कुणी, कृष्ण सावल्या भुरभुर पडती गगनाच्या अंगणी। दूर टेकडीवरती पेटती निळे तांबळे दिवे, सांगतात ते मजला आता घरी जायला हवे, घरी जायला हवे।
0: आकाश पण हटता हटत नाही, माती पण मिटता मिटत नाही, आकाश मातीच्या या संघर्षात माझ्या जखमांचं देणं फिटता फिटत नाही, असं म्हणता म्हणता कुसुमाग्रजांनी मारवा शब्दबद्ध केला। ऐकूया कविता मारवा।
2: उशेत तेव्हा ताम्र नभातून सुवर्णकिरणावली, उशेत तेव्हा ताम्रनभातून सुवर्णकिरणावली, सांध्यघनातून झिरपत आता विश्वंभर सावली, उशेत होते जागवणारे भूपालीचे स्वर, उशेत होते जागवणारे भूपालीचे स्वर, मृदुल मारवा आज बांधतो मला विसावा घर, मला विसावा घर।
0: श्रोते हो, आयुष्यात कितीही संकट आली तरी त्या संकटांना तोंड देणारी स्वाभिमानी माणसं हतबल निराश न होता येणाऱ्या संकटांचा सामना करतात। कुणाची दयाही त्यांना नको असते, ते फक्त म्हणतात त्या संकटाशी सामना करण्याचं लढण्याचं धैर्य देण्यासाठी मला फक्त लढ म्हणा। ऐकूया एक स्वाभिमान जागवणारी कविता कणा।
1: ओळखलत का सर मला? पावसात आला कुणी, कपडे होते कडदमलेले केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल काळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवणी नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा।
0: श्रोते हो, कविश्रेष्ठ वी स खांडेकर विशाखा या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत म्हणतात, कुसुमाग्रज हे मानवतेचे कवी आहेत, सामाजिक असंतोषाचा ज्वालामुखी त्यांच्या कवितातून इतर काव्यांप्रमाणे नुसता धुमसत नाही तर अग्निरसाचा वर्षाव करत सुटतो। ते स्वतःच्या कवितांना वृक्ष संबोधतात, पण मला वाटतं त्यांच्या प्रतिभेला शमी वृक्षाची उपमा द्यावी। जसं अज्ञातवासातून मुक्त होताना शमी वृक्षानं पांडवांना त्यांची शस्त्र जशी अधिक तेजस्वी करून दिली, त्याप्रमाणेच विषमता पिळवणूक गांजवणूक आणि अन्याय याविषयीची बहुजन समाजाची चीड कुसुमाग्रजांनी अत्यंत उत्कट आणि सुरेख अशी समिधाच सख्या या काव्यात केली आहे। ऐकूया एक कविता समिधाच सख्या या। दुरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता, वाहते जिच्यातून त्याची जीवन सरिता, कळखळे अडथळे सुके कधी फेसाळे, परी अखंड शोधे वाट समुद्रा करिता, खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली, खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली, पथ शोधित आली रानातून अकेली, नयरम्य रावळे कलापूर्ण वा घाट, नयरम्य वरावळे कलापूर्ण वा घाट, तीरावर तुरळक परी अंकुरती वेली, नवपर्णाच्या या विरल मांडवा खाली होईल सावली कुणा कुणास कहाली, तोशेल कुणी शापील कुणी दुर्वास, या जळोत समिधा भव्य हवी वृक्षाली, समिधाच सख्या या त्यात कसला ओलावा, समिधाच सख्या या त्यात कसला ओलावा, कोठून फुला परी वा मकरंद मिळावा, जात्याच वृक्ष या एकच आकांक्षा, तव अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा, तव अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा। निसर्ग सृष्टी हिरवी धरा आपण पाहत असतो, हरकतो आनंदतो बागडतो, पण कुसुमाग्रजांची दिव्य दृष्टी मात्र या साऱ्या निसर्गाकडे एका आगळ्या नजरेनं पाहते आणि एक अलवार कविता जन्म घेते, नदी किनारी।
2: नदी किनारी लवून पिंपळ बघतो पाण्यात, नदी किनारी लवून पिंपळ बघतो पाण्यात, अनपर्णांची जळराणीवर उधळी भरसात, लतालतांवर खोलून बसली फुले अंतरंग, लतालतांवर खोलून बसली फुले अंतरंग, लुटण्याते मधुकोश रुंजती भवताली भृंग, कडेकपारी वरुणी दौडत निर्झर हा आला. कडे कपारी वरुनी दौडत निर्झर हा आला. कुजबुज काही करी नदीच्या बिलगे हृदयाला. आकाशातून घनश्याम आळवती धरणीला. आकाशातून घनश्याम आळविती धरणीला. आणि सखीच्या गळा घालती मोत्यांची माळा. घालती मोत्यांची माळा. कणाकणातून घ्या कानोसा अवघ्या सृष्टीत. कणाकणातून घ्या कानोसा अवघ्या सृष्टीत. ऐकू येईल सुखमय मंगल प्रेमाचे गीत. प्रेमाचे गीत. ग्रहताऱ्यांचे रासनृत्य. ग्रहताऱ्यांचे रासनृत्य. हो गगनी दिनरात पक्षापरी सृष्टीच दडे प्रेमाच्या घरट्यात. विसरुनी वैकुंठातील यास्तव आसन श्रीमंत. विसरुनी वैकुंठातील यास्तव आसन श्रीमंत. हृदया हृदयांमधून राहू लागे भगवंत. हृदया हृदयामधून राहू लागे भगवंत.
0: श्रोते हो, सामाजिक जीवनातील विषमता आणि अन्याय यामुळे कविवर्य अस्वस्थ होतात. जातीभेद धर्मातील वेगवेगळ्या कल्पना कुसुमाग्रजांना रुचत नाहीत. पण या अस्वस्थतेवर, या सामाजिक व्यवस्थेवर एक विचार करणारी कविता वास्तवता आपल्या समोर येतेच आणि एक वैचारिक कविता जन्म घेते. कवितेचं शीर्षक आहे गाभारा. दर्शनाला आलात या, पण या देवालयात सध्या देव नाही, गाभारा आहे. चांदीचं मखर आहे, सोन्याच्या समया आहेत, हिऱ्यांची झालर आहे. त्यांचंही दर्शन घ्यायला हरकत नाही. हं, वाजवा वाजवा ती घंटा आणि असे इकडे या. पाहिलात ना तो रिकामा गाभारा? नाही तसं नाही, एकदा होता तो तिथे. काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा, दरवाजे बंद करून बरोबर 12 जेवायचा, 2 वाम कुक्ष घ्यायचा. सारं काही ठीक चाललं होतं. रुपयांच्या राशी माणिक मोत्यांचे ढीग पडत होते पायाशी. दक्षिण दरवाजाजवळ मोटारीचे भोंगे वाजत होते, मंत्र जागर गाजत होते, रेशीम साड्या टेरींचे सूट समोर दुमडत होते, बँकेतले हिशेब हरिणाच्या गतीनं बागडत होते. सारं काही घडत होतं हवं तसं. पण एके दिवशी आमचं दुर्दैव. उत्तर दरवाजाजवळ अडवलेला कोणी एक भणंग महारोगी तार स्वरात ओरडला, बाप्पाजी बाहेर या. आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय, गाभारा रिकामा. पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे. परत कदाचित येईलही तो. पण महारोग्यांच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यावा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना. पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी. पण तूर्त गाभाऱ्याचं दर्शन घ्या. तसं म्हटलं तर गाभाऱ्याचं महत्व अंतिम असतं. कारण गाभारा सलामत तो देव पचास. कोणी कोठूनी दूरदेशातूनी येते पक्षी, परदेशी पक्षी, काही महिन्यांचे सोबती असतात ते. पुन्हा इथला विहार संपला की मायदेशी परतती. अत्यंत सुरेख शब्दात प्रवासी पक्षी या कवितेत या पक्ष्यांचं अचूक वर्णन केलंय कुसुमाग्रजांनी.
2: अंधारलेल्या आकाशातून चालले होते काही पक्षी. अंधारलेल्या आकाशातून चालले होते काही पक्षी. श्रावण ओल्या हवेवरती सरकत होती सफेद नक्षी. माझे आकाश माझा अंधार, माझे आकाश माझा अंधार, यांचे अपार भेदता आहेत जीवनाची हलती जाग. जीवनाची हलती जाग अजीवावर खोदत आहेत. निःशब्दावर वल्हवणाऱ्या सफेद नौका सफेद शिळे. निःशब्दावर वल्हवणाऱ्या सफेद नौका सफेद शिळे. मीच नव्हे पृथ्वी सारी पाहत होती त्यांच्याकडे. ऐकले आहे प्रवास करतात. ऐकले आहे प्रवास करतात दिवस रात्र हजार मैल. डोंगर दऱ्या नद्या सागर शहरे जंगले यांच्या पैल. आले आहेत अदृश्यातून. आले आहेत अदृश्यातून. जाणार आहेत अदृश्यात. अनंताचे मौनी बाबा हसले थोडे अंधारात. गीता वाचून साखी वाचून, गीता वाचून साथी वाचून, अथांगातील गती उरली, छातीत उगाच गहिवर भरला, उगाच पापणी भिजून गेली, उगाच पापणी भिजून गेली.
0: श्रोते हो, देशाच्या सीमेवर शत्रूंशी लढणाऱ्या, अहोरात्र जागृत पहारा ठेवणाऱ्या, ऊन वारा पाऊस हिमवृष्टी कशा कशाची तमा न बाळगणाऱ्या मातृभूमीसाठी तळहाती प्राण घेऊन देशरक्षण करणाऱ्या, पण इतिहासात साऱ्यांची नोंद नाही होत, त्यांची नोंद कुणी घेतलीच नाही, अशा अनाम वीरांना कुसुमाग्रजांनी अत्यंत भावूक शब्दात शब्द सुमनांजली वाहिली आहे. ऐकताना डोळे पाणावतात आणि हात जोडले जातात त्या अनामवीरांच्या अलौकिक देशभक्तीपुढं.

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव, रियासती वर नसे नोंदले कुणी तुझे नाव। अनाम वीरा जरी न गातील भाटडफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हेरी तुझे

0: पहिला तुझला मृत्युंजय वीरा। प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा। अनाम वीरा अनाम वीरा।
1: श्रुते हो, इवल्या पेल्यामध्ये रमे जे तेही जीवन, जलधीचे भयकारक तांडव तेही जीवन, सूर्यकरांसह अरूप होऊनी गगनी चढते श्याम नील घन उदार बरसे तेही जीवन। असं असलं तरी जीवन, आपलं आयुष्य खूप खूप सुंदर आहे। एक सर्वांग सुंदर कविता, आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य खूप सुंदर आहे। सोबत कुणी नसलं तरी एकट्यानंच फुलवत रहा। वादळात सगळं वाहून गेलं म्हणून रडत बसू नका। वेगळं असं काही माझ्यात खास नाही म्हणून उदास होऊ नका। मृगाकडं कस्तुरी आहे फुलात गंध आहे, मृगाकडं कस्तुरी आहे फुलात गंध आहे, सागराकडं अथांगता आहे, माझ्याकडं काय आहे असं म्हणून रडू नका। अंधाराला जाळणारा एक सूर्य तुमच्यातही लपलाय, अंधाराला जाळणारा एक सूर्य तुमच्यातही लपलाय। आवाहन करा त्या सूर्याला, मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन। अंधारमय रात्र संपून सोनेरी किरणांनी सजून मग रोजच उगवेल एक नवी सकाळ। उत्साह ध्येयानं भारून म्हणून म्हणते आयुष्य खूप सुंदर आहे। सोबत कुणी नसलं तरी एकट्यानंच ते फुलवत रहा। सोबत कुणी नसलं तरी एकट्यानंच ते फुलवत रहा, फुलवत रहा। नटसम्राट नाटकास साहित्य संघाचा पुरस्कार मिळाला। 1960 मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचं अध्यक्षपद त्यांनी भूषविलं। 1964 मडगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद, 1970 कोल्हापूर येथील 51व्या मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद, 1990 मुंबईत भरलेल्या पहिल्या जागतिक मराठी परिषदेचं अध्यक्षपद त्यांनी भूषविलं। 1990 विवा शिरवाडकरांच्या प्रेरणेनं कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिकमध्ये स्थापन झालं। त्यांच्या पश्चात त्यांचं निवासस्थान, त्यांच्या स्मृती जपण्यात आल्यात। सुसज्ज वाचनालय मोठ्या दिमाखात उभं आहे। 30,000 अधिक पुस्तक आहेत, 3,000 अधिक सभासद या ठिकाणी आनंदानं पुस्तकं वाचायला येत आहेत। सुसज्ज असं कुसुमाग्रज स्मारक उभं आहे नाशिकमध्ये। कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं अनेक पुरस्कार दिले जातात। जनस्थान पुरस्कार, गोदावरी गौरव पुरस्कार, राम गणेश गडकरी पुरस्कार। श्रेष्ठ कवी कुसुमाग्रजांनी मराठी साहित्य संपदा फुलवली। आज त्यांचा जन्मदिन, त्यांना विनम्र अभिवादन प्रत्येक मराठी माणूस आज करतोय। आणि हा दिवस त्यांच्या अनेक कविता आणि गीतं ऐकून, त्यांचं साहित्यातलं योगदान ऐकून आपण साजरा करतोय। आपणा साऱ्यांसाठीच हा अभिमानाचा दिवस आहे। कुसुमाग्रज एके ठिकाणी म्हणतात, विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, नव्हती भीती तिजला पराजयाची, जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, म्हणून नाही खंतही तिला मरावयाची, म्हणूनही नाही खंत तिला मरावयाची। कुसुमाग्रजांची एक हळवी कविता, ते म्हणतात, जेव्हा मी नसेन तेव्हाही असेन, जेव्हा मी नसेन तेव्हाही असेन, तुझ्या पापणीच्या आत अवघडलेल्या एका थेंबामध्ये, तुझ्या पापणीच्या आत अवघडलेल्या एका थेंबामध्ये, आणि आजच्या सारखाच तेव्हाही हसेन अन म्हणेन, अजूनही मी अवघडच, अजूनही मी अवघडच। आणि तो दिवस 10 मार्च 1999 साहित्य क्षेत्रातील हे नक्षत्र अनंतात विलीन झालं. नाही नाही विलीन झालं, आजही अनु पुढं युगानयुग हे नक्षत्र साहित्य अवकाशात असंच लखलखत राहणार. त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी.
2: ए आई, मला ऍक्टर व्हायचंय ग.
3: मग ही संधी अजिबात चुकवू नकोस.
4: जळगावात प्रथमच उन्हाळी बालनाट्य अभिनय कार्यशाळा कानललित कला केंद्र जळगाव आयोजित वय वर्ष 16 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी
3: 27 एप्रिल ते 7 मे 2026 रोज सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत
4: अनुभवी प्रशिक्षक
3: हेमंत पाटील, अनिल मोरे, संकेत खेडकर आणि डॉक्टर वैभव मावळे.
4: आत्मविश्वास, अभिनय, ऑडिशनची तयारी, सर्व काही एकाच ठिकाणी.
5: स्थळ कान्ह ललित कला केंद्र, मनभावन संकुल, मूळजी जेठा महाविद्यालय परिसर, जळगाव.
4: नोंदणीसाठी संपर्क
3: 9970771713
4: 9960855753. कान्ह ललित कला केंद्र
3: तुमच्या मुलाच्या कलेला देत आहे नवी दिशा.
4: कान्ह ललित कला केंद्र.
3: कान्ह ललित कला केंद्र.
6: अजदरंग छियो.
7: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हास्य तरंग सुनिए.
8: आता तू मला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
9: मी काय म्हणतो, हास्य तरंग, हास्य तरंग, स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग.

0: बरस मेरा ये नील गगन, गगन, गगन, गगन, ये पूरा दुनिया मेरा वतन वतन वतन वतन माय नेम इज मुरुगन।
1: श्रोते हो, आजच्या हास्य तरंग या कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत हास्य सम्राट अमोल देशमुख। आणि हास्य सम्राज्ञी सौ सविता भरत जाधव।

0: एक निवेदन खास श्रोते हो आपल्यासाठी. श्रोते हो, आपल्याकडेही जर असे मजेदार चुटकुले किस्से असतील तर आम्हाला पत्राद्वारे जरूर पाठवा, ते आम्ही आपल्या हास्यतरंग या विनोदी कार्यक्रमात सहभागी करून घेऊ. आणि श्रोते हो, पुढचा कार्यक्रम आपण पाठवलेल्या पत्रांवर आधारित करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आता आपण अमोल आणि सविताकडे वळण्यापूर्वी ऐकूया हे एक मजेदार गीत.
1: चौघे तीन नाही चार.

0: दूरदृष्टी वाहिनीवरील हॅलो मैत्रिणी या कार्यक्रमात मिस मायावती मलमले ह्या फॅशन शो तज्ज्ञ आल्या आहेत आणि त्यांच्याशी निवेदिका गार्गी गलगले यांची चर्चा सुरू आहे. तर श्रोते हो, ऐकूया हॅलो मैत्रिणी या कार्यक्रमाअंतर्गत हा फॅशन शो.
1: मायाताई नमस्कार. हॅलो सखी, तुमचे स्वागत. फॅशनच्या बाबतीत पाश्चात्यांचं अनुकरण चाललं आहे, त्याबाबत तुम्हाला काय वाटतं?
2: हो ना, हल्ली अगदी ताळतंत्रच सोडलंय. कपडे फाडायचे आणि ते वापरायचे. वेगवेगळ्या रंगाची ठिगळं लावली आणि तेच कपडे ते घालायचे.
1: एक मिनिट, आपण आपल्याला एक फोन येतोय, तर आपण तो फोन घेऊया का?
2: ठीक आहे.
1: हॅलो. हा हॅलो, बोला.
0: हॅलो, मी सुकेशा टकले बोलते कुंतलवाडीहून.
2: हा बोला.
0: पहिल्यांदा तुम्हा दोघींना नमस्कार. भाई
2: नमस्कार. नमस्कार.
0: तुम्हाला पण मला एक असं विचारायचं. हा
2: विचारा.
0: अव माझा मुलगा आता तो नाही का, माझा मुलगा शाळेमध्ये जातो, 18 वर्षाचा आहे बघा. तर हल्ली फॅशन आलंय ना, ते काहीतरी मजकूर लिहिलेले टी शर्ट घालतात ना ते पोर पोरी. त्याने परवाच्या रोजी, तुम्हाला सांगते बघा, त्या दिवशी काय झालं, त्याने बाजारात जाऊन एक टी शर्ट आणला आणि त्याच्यावर लिहिलेलं होत माझी होशील का. असं मजकूर लिहिलेलं टी शर्ट त्यानं घातलं ना.
2: बर मग.
0: आणि त्याच बघून त्याला चिडवण्यासाठी आमच्या शेजारची एक प्रिया नावाची पोरगी आहे बघा, तिनं घातलं टी शर्ट. कोणतं माहितीये का तुम्हाला? नाही कशी म्हणू तुला, असा मजकूर लिहिलेला टी शर्ट घातला बघा. यावर तुम्ही काय सांगसान बर? खर तर हे सर्व खूपच रोमॅन्टिक आणि भडक होते, असं नाही का वाटत आहे तुम्हाला?
2: छे छे, अहो असं मुळीच नाहीये. हा उलट मनातील खळबळीतला वाटा करून देण्यासाठी असेच टी शर्ट वापरायला पाहिजे. मी तर असं म्हणेन वृद्धांनी पण असेच टी शर्ट वापरावे.
1: वा वा वा वा, ही चर्चा आपण अशी चालू ठेवू, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.
3: आमच्या ठिगळ घराला अवश्य भेट द्या, घेऊन जा ठिगळच ठिगळ असलेले शर्ट, एकावर एक बिलकुल फ्री फ्री फ्री.
1: विश्रांती नंतर हॅलो सखी, तुमचं पुन्हा स्वागत. ब्रेक नंतर आता आपल्याकडे आलेले आहेत रुचिरा तज्मीस मानसी रवदाडे. आपल्याकडे त्या आल्या आहेत, तेव्हा मानसी ताई नमस्कार.
4: नमस्कार.
1: दूरदृष्टीवर तुमचे स्वागत. तुमच्या आडनावाविषयी आम्हाला फार कुतूहल आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगताल?
4: त्याचं काय आहे, आमच्या घराण्याच्या पिढ्यानपिढ्या खाण्याचं भारी वेळ. प्रत्येकानं खाण्यासाठी सतत तोंड चालूच असतो ना. खाण्याची भट्टी ही चालूच असते. म्हणून पडलो असेल कदाचित.
1: बरे, आज तुम्ही आम्हाला कोणते पदार्थ शिकवणार आहात?
4: आज मी इटालियन कडक पकोडे आणि अरेबियन थंडे वडे शिकविणार आहे बरं का.
1: वाव, ठीक आहे. बर, करायची मग सुरुवात?
4: हो करूया ना. या पकोड्यासाठी साहित्य काय काय लागतंय ते मी सांगते. कच्चा डिंक 1 वाटी, तिळाचे पीठ 2 वाटी, सेंधेव चवीनुसार, आले लसूण चवीनुसार, एरंड तेल 1/2 किलो आणि आंबट ताक.
1: ओहो, म्हणजे ताक आंबट असतं तर. आणि हे जे तिळाचं पीठ तुम्ही घरी दळलंय का दळून आणलंय?
4: हा, अर्थातच मी घरीच दळलंय आणि दळून दळून त्यातून 2 चमचे तेल सुद्धा मी काढलंय बरं का.
1: बरं, हे तीळ भाजलेले घ्यायचेत का कच्चे घ्यायचे?
4: अर्थातच भाजून, पण खूप काळे काळे झाले पाहिजे. आता हे पकोडे कसे तयार करायचे हे आपण ऐकूयात.
1: घेऊया एक छोटीशी विश्रांती.
3: जेवणात वापरा पेढेकर मसाला, लवकरच सवय लागेल तुम्हाला ओरपून चोरपून खाण्याची.
1: विश्रांतीनंतर पुन्हा तुमचं स्वागत. तर पकोडे तयार कसे करायचे ते आपल्याला सांगतायत.
4: हे पकोडे करण्यासाठी अगदी सोपे आहेत हो. सर्व मिश्रण एकत्र करायचं आणि छोटे गोळे करून एरंडे तेलात तळायचे. पकोडे तयार.
1: हे पकोडे चवीला खूप चवदार असतील नाही का?
4: हो, चवदार तर लागतातच, पण सभा वगैरे उधळून लावण्यासाठी फेकून मारण्यासाठी खूप चांगले असतात.
0: असं का? ते वरती कसं काय?
4: कारण हल्ली की नाही ते कोंबड्यांवर काय म्हणतो तो आजार आलाय म्हणून थोडी अंडी फेकायला लोक माग पुढे पाहत आहेत. अशा दुहेरी फायदा. आता पकोडे कसे तयार झालेत ते तुम्ही बघा.
0: बरं बरं बरं, मी पकोडे कसे तयार झाले ते बघतो. पण श्रोते होतोपर्यंत लिहून घ्या तुम्ही त्याची कृती. वाव, खरंच खूपच खूपच खूपच छान, खूप खूप कडक पकोडे तयार झालेत. आणि अगदी माझा हलणारा दात माझ्या हातात आला हो पकोडे खाताना. अच्छा, तर ताई दुसरा कोणता पदार्थ तुम्ही सांगणार आहात मगाशी सांगितल्याप्रमाणे? थंड. हा
4: हा हा, थंड नाही. आता आपण अरेबियन थंडा वडा शिकूया. त्यासाठी साहित्य लागेल मस्त आणि आईस्क्रीम.
0: वाव.
4: आणि उकळलेला बटाटा.
0: व्हेरी गुड.
4: अगदी कमी साहित्य आणि कमी खर्चात कमी वेळेत होणारा हा पदार्थ आहे. तो कसा तयार करायचा आहे बघूया.
0: बघूया पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. ओके.
3: पार्टीसाठी घेऊन बघा आमचे झटपट पापड.
0: चावून चावून खाण्या इतके नक्कीच ते वातड. ब्रेक नंतर पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. ताई हा पदार्थ कसा तयार करायचा ते आपल्याला सांगतील, तेव्हा सुरुवात करूया बनवायला हा पदार्थ. ओके.
4: उकळलेला बटाटा हा मधोमध पोखरून घ्यायचा, त्यात पटकन आईस्क्रीमचा गोळा टाकायचा आणि बटाटा वडा बंद करून फ्रीज मध्ये अगदी खोल खोल डिपर मध्ये ठेवून द्यायचा.
0: बरं बरं बरं. हा, किती वेळ ठेवायचा?
4: साधारण 7-8 घंटे तरी.
0: ऐको, मग खरंच खूपच तो खूप गार आणि थंडा होत. गार आणि थंडे होत असतील ना हे वडे?
4: थंडा? अहो, दाताला नुसत्या झिंझिण्या येतात, हातापायाला मुंग्याही येतात.
0: बस एवढंच ना, मग हरकत नाही. छान, आज तुम्ही इथे आलात, आमच्या भगिनींचा वेळ घेतलात, त्याबद्दल तुम्हाला ही एरंडेल तेलाची छोटीशी बाटली फ्री. धन्यवाद.
5: ये जवळ ये, लाजू नको गंगू, ये जवळ ये, लाजू नको.
6: असं काय करता? अवश्य चौघात असं करणं बरं नव्हतं.

0: ना भाऊजी।
1: अव ऐका,
2: अव कोणाले म्हणून राहिली?
1: तुम्हाले।
2: महा नाव गोपाल है।
1: सकाळी पासून तुम्हाले गोपू म्हणत जाईन। हा उठा, तिकडे नळाचा सत्यानाश झाला पा, जरासा जाऊन।
2: म्हणजे
1: नळ रातीच येऊन गेला।
2: अन तू मग काय झोपली होती काय?
1: आता मला वाटलं तुम्ही जागे राहायसान। आपलं काय ठरलं होतं मला सांगा तुम्ही, काय ठरलं होतं आपलं? एक दिवस तुम्ही जागे राहायचं, एक दिवस मी जागी राहीन। हा काल तुमचा नंबर होता, राती दोनले नळ आला आणि चारले गेला।
2: दिवसा येईन नवं नळ झोपू दे मले।
1: तुम्हाला काय म्हणत आहे मी, दिवसा नळ येत नाही, चार चार दिवस पाणी बुहार्या वानाचे सोडत नाही। आता एकदम गुरुवारी नळ येणार, आता काय करावं सांगा।
2: अव पण तुले जाग यायला नको का?
1: हा हा हा हा, मले की नाही रात्री फुरफुर ऐकू आलं होत।
2: मग खाऊन नाही उठली?
1: मले वाटलं तुम्हीच घोरून राहिले।
2: अगोदर नळातून हवा येते आणि नळ फुरफुर करते, मग पाणी येत असते।
1: पण मला वाटलं तुम्ही उठसान ना, पण तुमची झोप फुंब करण्यासारखी असते। एक खेप झोपले रे झोपले की ब्यान जरी तुमच्या कानाजवळ वाजवला ना की तुम्ही उठणार नाही।
2: काही सांगू नको, तुझ्या कानात चिटूक मिटूक गेलं तरी तुला उठत नाहीस। तू रात भर तुले मच्छर तोडतात तरी तू कळ फेरत नाही। हा आणि याच्यासाठी शेजाऱ्याला सांगून ठेवावं की आपल्या राती नळ आले की मला आवाज द्याजो, पण तसं नाही। तुझ शेजाऱ्याशी पटत नाही।
1: शेजारीला हेक्कड आहे माहितीये का तुम्हाला, त्या गंगेनं रात्री पाणी भरलंच असन पण मला आवाज दिला नाही। बरोबर
2: आहे, ते कसा देन तू? देते का तिला आवाज? याच्यासाठी शेजाऱ्याशी चांगले संबंध पाहिजेत, पण तू तस नाही, तू कोणाशीच पटत नाही। आता गेला नळ, बस आता बोंबलत।
1: सारी तुमचीच चुकी आहे, काय ठरलं होतं तसं तुम्ही वागत नाही। आत्ताच सांगायली
2: गुहारे, माही चुकी नाही, माही चुकी।
1: मग महा नंबर असला की मी जागी राहतो आणि रात्री तुमचा नंबर असून तुम्ही संड झोपले, हे काय असं?
2: अव काय झोप हातची असते काय? हा डोया लागला गेला।
1: मग आता घ्या हिरवून पाणी आण, जा मला काय सांगायचं नाही आता।
2: अव जाऊ दे, चहा ठेव।
1: तोंड धुयाले पाणी नाही घरात। हा अगोदर मयातल्या हिरवून दोन चार खेपी आण, बरं जा बरे, मला सांगू नका।
2: तोंड धुयाले काय गडवा भरे पाणी नाही का?
1: नाही पाणी घरात नाही।
2: मग शेजाऱ्याच्या घरून आण।
1: कोणी पाणी उसण देत नाही, हा पाण्याची बोंब साऱ्या गावात आहे, लोक पैसे देतात पण पाणी कोणी देत नाही।
2: कमाल झाली सायाची,
1: आता आना खारं पाणी। जा
2: खऱ्या पाण्यानं तहान होत नाही।
1: मग पसरले काय रातभर? हा चला घ्या कावळ खांद्यावर आणि निघा लवकर पाण्याला।
2: इतक्या दूर आणि मी एकटा पाणी आणू काय? काही येड बीड लागलं काय तुले?
1: हे पा चूक तुमची आहे, तुम्हाला मी आधीच सांगितलं होत, आता तुम्हीच जा आणि पाणी आणा।
2: मी काय एकटा जाऊ काय? हा तुही चाल ना संग मया, आपण जोळ्यानं पाणी भरू, पाणी लवकर होते ना।
1: मले चालता येत नाही।
2: काहून?
1: आई ग माया पायाले कुरूप झालं।
2: अव काय वावरात फास तोडाले गेली होती काय? नखरे करू नको, हा लोकायच्या बायका चार चार गुंड डोसक्यावर नेतात, तुली एक गुंड भारी होते काय? नुसती खाऊ खाऊ कणगी आणि फुगली
1: राहू द्या, तो किसना साधू एकटाच पाणी भरतो, तुमच्यासारखा बायकोले त्रास देत।

0: काय खाशीन? तुले तहान भूक लागत नाही का?
1: मा मी पाहून घेईन, तुमचं पहा।
0: अब माया शिवाय कोणी हुंगत नाही तुले। शेजारी तुले गडवावर पाणी पाजित नाहीत, इचारित भी नाहीत, कारण तुझ्या स्वभावास अतियडा आहे ना। मेरी मुर्गी की एक टांग असा हे कडपणा करून संसार चालत नसते।
1: आणि मी जर स्वयंपाक केला नाही तर तुम्ही काय खासान सांगा।
0: माही गोष्ट सोड, मही बराबरी नको करत जाऊ तू।
1: बर बर बर,
0: हॉटेला जेवून येईन, चाललो मी हॉटेला चहा घ्यायले, पण तू अठी अशीच बस।
1: मी काय म्हणते, जाऊ द्या, काही ज्ञान मला सांगू नका। उचला कायळ, मी पण येतो गुंड घेऊन। चला दोघ जण पाणी भरू।
0: आता कशी सरखी झाली, अगोदर नवऱ्याशी पटून घ्यावं लागते बाई, मग साऱ्याशी पटते। चल उचल गुंड।
1: वाई वाई वाई, चला।

0: तर श्रोते हो, कसा वाटला आजचा आपला हा कार्यक्रम? आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी कलावंत अमोल देशमुख आणि सविता भरत जाधव. मित्रांनो, आपल्याला आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही तुम्हाला पत्र पाठवण्यासाठी पत्ता सांगणार आहोत. तर पत्ता याप्रमाणे, पेन आणि वही सोबत ठेवा पत्ता लिहून घ्यायला. पत्ता असा आहे, कार्यक्रम हास्य तरंग, स्वरानंद FM रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आमच्या आजच्या कार्यक्रमामधले छोटे छोटे गाणे सुद्धा, याबद्दल आपले अभिप्राय आम्हाला अवश्य पाठवा. पत्ता तुम्हाला सांगितलेला आहे, आज याच ठिकाणी थांबूयात, परत भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत सर्व श्रोत्यांना AR परवेजचा प्यार भरा नमस्कार.
1: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हास्य तरंग सुनिए.
2: आता तुम्हाला एकच सांगतो, स्वरानंद केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
3: मी काय म्हणतो, हास्य तरंग स्वरानंद केंद्रावर हास्य तरंग.
4: सुन रहे हैं रेडियो मन भावन 90.8 FM.

0: श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आर जे शुभांगी सोबत. श्रोते हो, आपल्या प्रत्येकासाठी केस म्हणजे फक्त सौंदर्य नाही तर आत्मविश्वासाचं सुद्धा प्रतीक आहे. पण बदलत्या लाईफस्टाईलमध्ये प्रदूषणामुळे, चुकीच्या सवयींमुळे केसांच्या अनेक समस्या आपल्याला भेडसावत असतात. मग या सगळ्यांवर उपाय काय, तर योग्य केअर कशी करायची, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या सोबत आहे विविध ब्युटी सॅलॉनच्या सुनीता धामणे मॅम. आज त्यांच्याशी आपण गप्पा करणार आहोत आणि हेअर केअर रुटीनबद्दल जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्कार.
1: थँक्यू. नमस्कार.
0: स्वागत आहे तुमचं रेडिओ मनभवांच्या स्टुडिओमध्ये.
1: थँक्यू शुभांगी मॅम अँड थँक्यू रेडिओ FM मला इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू.
0: वेलकम. आपण एका बेसिक प्रश्नानं सुरुवात करूया. खरं तर केसांच्या निगेसाठी रोजच्या जीवनात कुठल्या सवयी आपण लावून घेतल्या पाहिजेत?
1: केसांच्या निगेसाठी याच्यात सगळ्यात महत्वाचा रोल येतो की कोमिंग, म्हणजे केस विंचरणं. हल्ली इतकं धावपळीचं झालेलं आहे सगळ्यांचं की वेळच मिळत नाही. आधी पूर्वीच्या काळी जर तुम्ही बघत असाल, आपली आजी आई इतक्या व्यवस्थित सकाळ संध्याकाळ ते एकदम वेळ घेऊन केस विंचरायचे. त्याच्या मागे ही सायंटिफिक रिझन आहे की केस विंचरल्यामुळे काय होतं, आपल्या स्कॅल्पचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते इम्प्रूव्ह होतं, ते फास्ट होतं. त्याच्यामुळे आपले हेअर फॉलिकल्स आहेत आणि आपली जी स्कॅल्प आहे ती स्ट्रॉंग होते. फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट जर केअर आहे तर ते कोमिंग जर प्रॉपर केलं तुम्ही तर तुमचे केसांचं आरोग्य चांगलं राहू शकतं.
0: अच्छा.
1: आणि अजूनही आपल्या आजी किंवा आई जे केस इतके लांब सडक आहेत आणि कुठे हेअर फॉल नाही, थिनिंग नाही, अजूनही ते छान आहे या एजमध्ये सुद्धा. सो ते एक रिझन आहे. सेकंड रिझन की आपण शॅम्पू जो करतोय तो शॅम्पू आपल्या प्रॉपर आपल्या कन्सर्न म्हणजे हेअर कन्सर्न अकॉर्डिंगली आहे का,
0: बरोबर,
1: हे महत्वाचं आहे त्यामध्ये.
0: म्हणजे आपल्या केसांना तो सूट होतोय का?
1: यस. ठीक आहे. जर तुम्हाला डँडरचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही त्या अकॉर्डिंगली शॅम्पू युज करताय का?
0: बरं.
1: जर तुम्हाला हेअरफॉलचा प्रॉब्लेम आहे तुम्ही त्या अकॉर्डिंगली युज करताय का?
0: एक्झॅक्टली.
1: हे जे रिझन आहेत त्या रिझनला ओळखून जर तुम्ही शॅम्पू युज करताय तर तुम्हाला त्याचे रिझल्ट प्रॉपरली मिळतील. आणि सेकंड रिझन शॅम्पू बद्दलचं की शॅम्पू एकदा करतात काही काही जण आणि आठवडाभर नाही
0: करत.
1: सो ते नकोय. शॅम्पू ऍटलीस्ट दोनदा झाला पाहिजे, कमीत कमी.
0: बरोबर.
1: जास्तीत जास्त तीनदा करू शकता तुम्ही. ठीक आहे. आपण 2 days आफ्टर ऑल्टरनेटिव्ह डेज जर केलं तर स्कॅल्प चांगली राहते, फंगल इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतात, डँड्रफ नाही होत. या 2-3 गोष्टी आपण त्याच्याने प्रिव्हेंट करू शकतो. आणि थर्ड रिझन जे आहे की ज्याला कुणाला आता ड्रायनेस येतो शॅम्पू युज केल्यानंतर, ऍक्च्युली शॅम्पू म्हणजेच आपण म्हणू शकतो एक डिटर्जंट आहे, एक प्रकारचं, कारण फेस होतो त्यामध्ये,
0: स्वच्छ करण्याचं काम.
1: यस, ते क्लिन्झर आहे. क्लिन्झिंग केल्यानंतर ड्रायनेस येणार.
0: हो,
1: ऑब्विस आहे. ड्रायनेस आलेला ड्रायनेस तुम्ही एक तर कंडिशनरने तो हे प्रिव्हेंट करू शकता किंवा मग मास्क युज करू शकता.
0: अच्छा.
1: या 2 गोष्टी म्हणजेच काय, जर तुम्ही केस वॉश केलेले आहेत ते केस ड्राय झाले त्याला कंडिशनिंग म्हणजे ते पुन्हा पूर्वरत येण्यासाठी किंवा पुन्हा मऊसूत होण्यासाठी कंडिशनिंग किंवा हेअर मास्क त्याला हेल्प करतात.
0: वा. सध्या केसांची गळती म्हणजेच हेअर फॉल ही सगळ्यात मोठी समस्या झाली, तर नेमकं मुख्य कारण काय असू शकतात या सगळ्या मागे?
1: याच्या मागे 3-4 रिझन आपण म्हणू शकतो. आणि फर्स्ट रिझन जे आहे, हल्ली मी माझ्या सलॉनमध्ये पण पाहते की माझ्याकडे बरेचसे क्लायंट असे येत आहेत की त्यांचा हेअरफॉलचं मागचं रिझन जे आहे ते फर्स्ट जे आहे ते आहे की डँड्रफ.
0: बर.
1: त्यांना म्हणजे मागच्या 2-3 वर्षात इतकी डँड्रफची समस्या भेडसावली आहे की त्याच्यामुळे डँड्रफ फक्त आपण एक छोटासा कॉज नाही म्हणू शकत त्याला. डँड्रफमुळे खूप सारे असे रिझन यायला लागलेत की हेअर फॉल होतोय, त्यानंतर थिनिंग होते, त्याच्यानंतर स्कॅल्पचं जे फंगल इन्फेक्शन ते वाढत जातंय, त्यामुळे टक्कल पडण्याची समस्या वाढते. डँड्रफकडे खूप असं निग्लेक्ट केलं जातं की नाही डँड्रफ तर आहे, चालला जाईल काही दिवसांनी, तसे नाही होते हल्ली. म्हणजे आम्ही जरी डँड्रफ ट्रीटमेंट करतोय तरी ते 3 सिटिंगमध्ये आधी डँड्रफ ट्रीटमेंट होऊन जायची, म्हणजे क्लिअर व्हायची, 100% स्कॅल्प पूर्ण निरोगी व्हायची. बट आता तीच आम्हाला ट्रीटमेंट 6 ते 7 सेटिंग त्याचे द्यावे लागत आहेत.
0: अरे बापरे. अच्छा अच्छा.
1: तेव्हा ते कुठे जाऊन नीट होतंय.
0: बऱ्याचदा आपण बघतो की डॅन्ड्रफ मुळे चेहऱ्यावर पुरळ पिंपल्स सुद्धा येण्याची दाट शक्यता असते, ते एक रिझन असतं.
1: हो,
0: म्हणजे साईड इफेक्ट डॅन्ड्रफचे खूप आहेत,
1: खूप साईड इफेक्ट आहेत,
0: त्याची वेळेवर काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
1: वेळेवर त्याला जर रिमूव्ह नाही केला तर तुम्हाला पिंपल्स येणार. आणि पिंपल्स कधी येतात, जेव्हा तुमची स्कॅल्प खूप ड्राय होते, तो डॅन्ड्रफ असं भुरभुरलेल्या याच्यात तुमच्या फेसवर येतोय आणि त्याचे पिंपल्स बांधले जात आहेत. मग त्याच वेळेस तुम्ही जर दर 2 दिवसांनी हेअरवॉश करताय तर कुठेतरी तो प्रिव्हेंट होतोय, तो कमी व्हायला हेल्प होते, क्लीन होते स्कॅल्प शॅम्पू थ्रू, तर तो क्लीन झाल्यामुळे फेसवर पण जास्त येणार नाही.
0: बरोबर बरोबर.
1: याला मग तुम्ही एक दोन वे आहेत की तुम्ही डॉक्टर वगैरे कडे किंवा मग सलॉन मध्ये येऊन तुम्ही याला ट्रीट करू शकतात. अदरवाइज होम केअर पण आहेत.
0: बरोबर.
1: या दोन रिझन.
0: बरोबर.
1: आणि एक म्हणजे अनुवंशिकता असते की ज्यांना घरी थिनिंगचा प्रॉब्लेम आहे त्यांची ऑलरेडी थिन होत
0: जातात.
1: बाकी आजकाल खूप असे आजार वगैरे वाढले त्याच्यामुळे आपण टॅबलेट्स घेतोय ते कन्झ्युम करतोय,
0: त्याचे साईड इफेक्ट
1: होतात, त्याच्यामुळे हेअरफॉल होतोय.
0: बरोबर.
1: आणि सगळ्यात महत्वाचं रिझन आपला आहार.
0: आहार, येस. डायट
1: डायट इतका विस्कटित झालाय की जो प्रॉपर डायट्रिशियन सांगतात त्याप्रमाणे आपण डायटच घेत
0: नाही.
1: प्रोटीन रिच, आयर्न रिच आपण फूड खात नाहीये, मे बी त्यामुळे पण होतो हेअरफॉल.
0: मग असे आपण म्हटलं की हेअर वॉश केल्यानंतर किंवा शॅम्पू केल्यानंतर केस खूप ड्राय होतात, मग यावेळी कंडिशनर वापरताना म्हणा किंवा मास्क नेमका कुठल्या पद्धतीचे आपण निवडले पाहिजेत त्याबद्दल काय सांगाल?
1: कंडिशनिंग आणि मास्क, आपण जर हे दोघं गोष्टी पाहायला गेलो तर हे दोघे खूप डिफरंट आहेत. ठीक आहे. कंडिशनर जेव्हा तुम्ही निवडताय, समजा तुम्ही एका पर्टिक्युलर ब्रँडचा शॅम्पू युज करताय, सो त्याच्यासोबत येणारा कंडिशनर पण तुम्ही युज करू शकतात. कारण तो जो शॅम्पू युज करताय, ते जे क्लिन्झर युज करताय तुम्ही, त्या सेम ब्रँडचा जर तुम्ही कंडिशनिंग युज करताय तर चांगलं आहे. आणि यामध्ये एक महत्वाची एक गोष्ट मी इथे नमूद करावीशी वाटते मला, की बरेच जण चुकीच्या पद्धतीने कंडिशनिंग करतात म्हणून हेअरफॉल होतो.
0: अच्छा, चुकीची पद्धत म्हणजे?
1: म्हणजे कंडिशनर जे आहे ते तुम्ही फक्त तुमच्या लेंथला लावू
0: शकता, लावू शकता. बरोबर.
1: ते तुम्ही स्कॅल्पला लावू शकत नाही. बरेच जण काय करतात, घेतात शॅम्पू
0: सारखं
1: मसाज वगैरे करून मस्त सोडत, त्यांना वाटतं स्मूथ होत आहेत ना, तर मग ते स्कॅल्प पासूनच स्मूथ होऊ देत असं. पण ते लेंथला लावण्यासाठी कंडिशनिंग असतं. आणि मास्क जो असतो तो तुम्ही पूर्ण स्कॅल्प पासून तर लेंथ पर्यंत लावू शकता.
0: ओके, हा डिफरन्स आहे, हा महत्वाचा फरक आहे. खरंच खरंच.
1: म्हणून आणि पुरुषांमध्ये काय होतं की त्यांना तेवढी लेंथ असे नसते ऍक्च्युली, ज्याच्यामुळे त्यांना लावणं खूप कठीण होतं. त्यामुळे मी एक सजेस्ट करेल छोटीशी माझ्या तर्फेटी, की त्यांनी मास्क वापरला तर उत्तम.
0: अच्छा.
1: जर वापरायचा कंडिशनर, कंडिशनिंगच करायचं हेअरला, तर मग मास्क वापर.
0: मास्क इज बेटर ऑप्शन.
1: ठीक आहे. कारण कंडिशनर हे त्यांना लावता येणं खूप कठीण होऊन जातं. आणि प्रत्येकाला सकाळी इतकी गडबड असते, जॉबला जायचंय, ट्रेन हे बस आहे हे ते, या सगळ्या गोष्टींमुळे टाइमावर पोहोचायचंय, म्हणून ह्या गोष्टी नाही पॉसिबल होत.
0: एक कॉमन प्रश्न विचारते घराघरात, हा बोलला जातो की ही तेल लावत नाही म्हणून हिचे केस गळतात. अगं तू तेल लाव केसांना. आणि आजकालचा ट्रेंड आहे की सिल्की केस, नो ऑइलिंग. तर मग ऑइलिंगचं कितपत महत्व आहे आणि नेमकं कुठल्या प्रकारचे ऑइल केसांसाठी वापरले गेले पाहिजे?
1: ऑइलिंगचं महत्व आहेच मॅम.
0: एक्झॅक्टली. जुन्या पुरातन काळापासून आपल्याला महत्व माहित आहे.
1: आता बरेच जण सांगतात की याच्याबद्दल खूप असे धूमत
0: आहे, खूपच आहे.
1: हा, कुणी म्हणतो ऑइलिंग करणं काय गरजेचं नाहीये,
0: अजिबात गरजेचं नाही असं म्हणतात.
1: नाही, पण ऑइलिंग करणं गरजेचं आहे.
0: एक्झॅक्टली.
1: तुमच्या स्किनला जर मॉइश्चरायझरची गरज आहे तर तुमच्या स्कॅल्पला नाहीये का?
0: एक्झॅक्टली.
1: तुमच्या स्कॅल्पला गरज आहे नरिशमेंटची. ती नरिशमेंट कशातून मिळणार आहे स्कॅल्पला? तर ऑइलिंग.
0: ऑइलिंगमधून.
1: तुम्ही प्रत्येक वेळेस पात नाही घेऊ शकत की तुमच्या स्किनला नरिशमेंट हवी. तुम्ही महिन्यातून किंवा 20 दिवसातून 15 दिवसातून स्पा घेऊ शकतात.
0: बरोबर.
1: बट ऍट द सेम टाइम तुमचे हेअर ड्राय होत आहेत, तुम्ही बाहेर पॉल्युशनमध्ये जातायत, तुम्हाला हेअरची काळजी घ्यायची आहे, तुम्हाला ते स्प्लिटन्स नकोय, ड्रायनेस नकोय, तिथे तुम्ही ऑइलिंग करणं गरजेचं आहे.
0: शॅम्पूच्या रूपात केमिकल्स पण आपण युज करतोय केसांसाठी,
1: तर केमिकलचा प्रभाव कमी करण्यासाठी जर तुम्ही बिफोर शॅम्पू ऑइल केलं तर तुमच्या हेअरला केमिकलचा प्रभाव पण कमी होतो आणि तुमचे हेअर पण चांगले स्मूथ होतात.
0: वा वा, बरोबर.
1: ऍटलिस्ट तुम्हाला रात्रभर नाही जमते बिफोर ऑइलिंग. समजा तुम्ही रविवारी केस धुतायत किंवा बुधवारी केस धुतायत, मंगळवारी ऑइलिंग किंवा शनिवारी ऑइलिंग करा रात्री आणि सकाळी वॉशआउट करून टाका.
0: बरोबर.
1: म्हणजे जे काही त्यांना 2-3 तासात काय मिळणार आहे केसांना, म्हणजे
0: बरोबर
1: माझं असं म्हणजे प्रत्येकाच्या ह्याच्यात वेगळी मत आहेत. माझं मध्ये की ऍटलीस्ट रात्रभर राहील तर ते कंडिशनिंग होईल प्रॉपरली. एक एक जो हेअर आहे त्याला पूर्ण 360 degree त्याला मिळेल, ते जे काही पोषण आहे ते
0: बरोबर,
1: आणि त्याचे जे रूट आहे ते स्ट्रॉंग व्हायला हेल्प होईल.
0: नक्कीच.
1: मग तुम्ही ऑइल मध्ये तुम्ही अलोवेरा जेल पण टाकू शकता, तुम्ही विटामिन ईची एक कॅप्सूल टाकू शकता त्यामध्ये, जेणेकरून अजून त्या ऑइलिंगचे फायदे दुप्पट होऊन तुम्हाला मिळतील.
0: बरोबर, छान छान. बऱ्याचदा असं म्हणतात की हेअर स्पा, पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा करणं कितपत आवश्यक आहे आणि किती वेळा आठवड्यातनं महिन्यातनं कसं केलं पाहिजे?
1: हेअर स्पा गरजेचं असं मॅम. आता इथे मी माझे सलोन म्हणून नाही सांगते, बट याचा एक्सपिरियन्स मी स्वतः घेतलेला आहे. मी पण आधी याच मताची होती की काय नाही मी ऑइलिंग करते, काय गरजेचं नाही
0: असं
1: जनरली म्हणतो तर मी. पण मी आता जेव्हापासून हेअर स्पाकडे लक्ष देऊ लागले स्वतःच्या हेअरसाठी, तेव्हापासून मी माझ्या हेअरमध्ये चेंजेस पाहिलेत. माझे हेअर आधी खूप फ्रीझी होते, मॅनेज करणं कठीण होतं, पण मी दर महिन्याला जेव्हा हेअर स्पा घ्यायला लागले तेव्हापासून माझे हेअर मॅनेजेबल झाले. फक्त हेअर मॅनेजेबल नाही तर नरिशमेंट नाही तर तुमच्या स्कॅल्पला जो मसाज दिला जातो हेअर स्पामध्ये, जे तुम्हाला पूर्ण रिलॅक्सेशन मिळतंय, त्याने तुमचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतंय, सेकंड थिंग तुम्हाला नरिशमेंट मिळतंय, थर्ड थिंग तुमचे रूट आणि स्कॅल्प स्ट्रॉंग होत आहेत, फोर्थ थिंग तुमच्या हेअरची केअर होते.
0: बर,
1: ठीक आहे. त्याने तुमचे आता 3-4 फायदे तर मी तुम्हाला सांगितले, आता याचे खूप सारे फायदे आहेत. आपण जर डीप मध्ये जेवढं जाऊ तेवढे त्याचे फायदे आहेत, पण हे फायदे मी टेंटेटिव्हली सांगते की हे आपल्या स्त्रियांना कळणारे फायदे आहेत वरच्या वर.
0: बरोबर बरोबर. तर डाएटचा म्हणजे केसांच्या आरोग्यासाठी डाएट कसं असणं आवश्यक आहे?
1: आता केसांच्या आरोग्यासाठी डाएट इम्पॉर्टंट, खूप महत्वाचा रोल प्ले करतोय. ठीक आहे, तुमच्या शरीरात प्रोटीन कमी आहे, तुमचे हेअर रुक्ष दिसणार, त्याची त्या हेअर फॉल होणार, ज्यामध्ये डँड्रफ येण्याची पण शक्यता असते मे बी. ठीक आहे, सेकंड थिंग तुमच्याकडे आयनची तुमच्या शरीरात कमी आहे, आयनमुळे तुमचं हेअर फॉल तर होणारच पण तुमची ग्रोथ थांबणार हेअरची. जे म्हणतात की माझी ग्रोथच होत नाही, माझे हेअर अगदी पातळ पातळ होत चालले, तिथे आयनची कमी आहे. थर्ड थिंग बायोटीन विटामिन्स असतात, तर ते तुम्हाला प्रॉपर प्रोटीन विटामिन रिच आयन रिच फूड जर तुम्ही खाताय तर त्यातून तुम्हाला मिळणार आहे. तर आपलं जे डाएट आहे ते प्रॉपरली जर डिवाइड केलं, 50% भाज्या आणि फळाला भाग दिलाय, 25% तुम्ही आयन आणि कॅल्शियम रिच खाताय, आणि 25% कार्बोहायड्रेटला देताय म्हणजे चपाती भाकरी. तर हा जो प्रॉपर डाएट
0: संतुलित आहार म्हणतो आपण,
1: तो जर तुम्ही घेताय तर तुमचे हेअर शायनी राहणार, प्रॉपर ग्रोथ होणार. त्याचं हे एक आहे, आणि यामागे अनुवंशिक पण आहे. एखादा व्यक्ती हे खूप काही खातोय खूप काही घेतोय पण
0: अनुवंशिक त्याचे हेअर थीन असले,
1: यस, बट या केसमध्ये कसं होतंय की त्यांचे हेअर जरी थीन असले, काही काही त्यांचे वंशज जर पाहिले खूप लवकर त्यांना थिनिंगचा प्रॉब्लेम होतो, यांना थोडा उशिरा होणार.
0: बरोबर,
1: जर प्रॉपर डाएट घेत आहेत तर.
0: म्हणजे अनुवंशिकता हा मॅटर पण अफेक्ट करतो.
1: यस,
0: बरोबर, छान.
1: त्याच्यामध्ये प्रिव्हेंट काय करताय तुम्ही, स्वतःची काळजी कशी घेताय ते पण मॅटर करतं. जर तुम्ही प्रॉपर विटामिन्स रिच वगैरे फूड खाल्लं तुमचे हेअर शायनी राहणार, स्ट्रॉंग राहणार.
0: अगदी बरोबर बरोबर. पार्लरमध्ये जाऊन बरेच लोक हेअर ट्रीटमेंट घेतात, जसं की कलरिंग आहे, स्मूथनिंग आहे, तर याचा नेमका केसांवर कसा परिणाम होतो?
1: फॅशनचे जग आहे मॅम,
0: एक्झॅक्टली
1: 2026 मध्ये आहोत. सो फॅशन सगळ्यांना हवी आहे, मेन असू देत वुमन असू देत, सगळ्यांना फॅशन हवी आहे आजकाल.
0: बरोबर.
1: आणि फॅशनसाठी एक मॅनेजेबल हेअर करणं म्हणजे केमिकल ट्रीटमेंट मी म्हणू शकते, एक इझी लँग्वेज मध्ये. ज्याचे खूप कर्ली हेअर्स आहे, मॅनेज नाही होते, त्याने केमिकल ट्रीटमेंट केली तर उत्तम. बट केमिकल ट्रीटमेंटचा कुठे ना कुठे शेवटी मी उच्चारण करते केमिकल ट्रीटमेंट. सो केमिकल आहे, साईड इफेक्ट आहे, ठीक आहे, पण त्याला सुद्धा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने हँडल करू शकता. जर मी जसं बोलले स्पा, तुम्ही केमिकल ट्रीटमेंट केली आहे, त्याच्यानंतर प्रॉपर ज्या केमिकल कंपनीचं केमिकल ट्रीटमेंट केलं, ज्या ब्रँडचं केमिकल ट्रीटमेंट केलं, त्याच ब्रँडचा शॅम्पू यूज करा, सेम ब्रँडचा तुम्ही मास्क यूज करा, सिरम यूज करा. आर्गन ऑइल आलेले आहेत आता मार्केटमध्ये, जे की तुमच्या हेअरला 360 degree पूर्ण प्रोटेक्शन देतात, ते यूज करू शकता तुम्ही. आणि स्पा घेतलाच पाहिजे. बरेच जण काय करतात, अरे केमिकल ट्रीटमेंट मध्ये एवढे इन्व्हेस्टमेंट केलेली ऑलरेडी, स्पा काय करायचं आता त्यात,
0: असा विचार करतात. बरोबर.
1: बट स्पा खूप छान रोल प्ले करतो, जे तुमचे हेअर आहेत त्याला बारीक नाही होऊ देते हेअरला.
0: पण मॅडम एक अतिशय महत्वाचा प्रश्न की पार्लरच्या भरपूर काही ट्रीटमेंट्स तर आहेतच, पण आपल्याला घरगुती उपाय करून जर केसांचं सौंदर्य वाढवायचं असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
1: यामध्ये हा एकदम महत्वाचा प्रश्न आहे मॅम, कारण प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक स्त्रीला नाही पॉसिबल होत की ती सलॉनमध्ये जाईल आणि ट्रीटमेंट करेल, पण आजकाल हेअरफॉलची डॅन्ड्रफची समस्या सगळ्यांनाच भेडसावते. त्यामध्ये मी एक दोन असे छोटे छोटे उपाय सांगू शकते की फर्स्ट पहिली गोष्ट म्हणजे हेअर कोमिंग करा प्रॉपरली, आणि हेअर कोमिंगमध्ये सायंटिफिक पण रिझन आहे की तुम्ही बॅक कोमिंग व्यवस्थित करा.
2: बरोबर,
1: बॅक कोमिंग इन द सेन्स की तुम्ही तुमची मान खाली घाला प्रॉपरली आणि
2: संपूर्ण केस
1: खाली पूर्ण येऊन तुम्ही केस खाली घेऊन त्याला प्रॉपरली कोमिंग करा, आणि ती कोमिंग तुमच्या केसांना स्कॅल्पला फील व्हायला पाहिजे की तुम्ही कोम चालवताय तुमच्या हेअरवर.
2: अच्छा,
1: ठीक आहे. सेकंड थिंग की तुम्ही जो कोम युज करताय तो वाईल्ड, त्याचे जे ब्रिसल्स असतात ते खूप असे मोठे लांब लांब असायला हवेत, आणि शक्यतोवर ब्रश युज करा.
2: ब्रश
1: त्याच्याने हेअर फॉल, हेअर डॅमेजेस, हेअर ब्रेकेजेस कमी होतात.
2: बर,
1: ठीक आहे. सेकंड थिंग शॅम्पू चांगला युज करा. ठीक आहे, मग मी याचे मला ब्रँडचं नाव नाही घ्यायचंय, बट तुम्ही एखादा आयुर्वेदिक शॅम्पू युज करताय किंवा काय, पण ज्या शॅम्पू नंतर खूप ड्रायनेस येत असेल तो शॅम्पू युज करू नका.
2: येस,
1: ज्या शॅम्पूने तुमच्या स्कॅल्पला एक चांगलं नरिशमेंट मिळत असेल, ज्या शॅम्पूने तुमची हेअर वॉश केल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की हेअर स्मूथ झालेत, तो शॅम्पू छान.
2: बर, अच्छा,
1: ठीक आहे. तो आणि कंडिशनिंग युज करा, शक्य झालं तर मास्क युज करा, मंथली हेअर स्पा घ्या पॉसिबल असेल तर, नाहीच पॉसिबल तर तुम्ही घरी सुद्धा तुमचं स्पा सारखं एक करू शकता. ॲलोवेरा जेल घ्या, त्याच्यामध्ये 2-3 व्हिटॅमिनच्या कॅप्सूल टाका, त्याच्यानंतर त्याच्यात बदाम ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल असं थोडं मिक्स करा. त्याचं चांगलं फेटलं ना तुम्ही की एक छान अशी पेस्ट, क्रीमी पेस्ट तयार होते.
2: बरोबर,
1: ती तुम्ही हेअरला ॲज अ स्पा कसा अप्लाय करतात तसं करू शकता.
2: ओके,
1: आणि थोडा वेळ तसंच राहू दे, नंतर गरम पाण्याच्या टॉवेलने त्याला हीट द्या थोडा वेळ.
2: बर,
1: आणि नंतर 10-15 मिनिटाच्या अंतराने वॉश आउट करून टाका, तरी सुद्धा तुमचे हेअर हेल्दी राहू शकतात.
2: वा, साध्या सोप्या उपायांनी आपण आपले केसांचं सौंदर्य जे ते नक्कीच वाढवू शकतो. खूप छान माहिती मॅडमकडनं आपल्याला मिळत आहे. पण जाता जाता आमच्या ज्या महिला सखी आपल्याला ऐकतात त्यांना एक खास टिप म्हणून तुम्ही काय सांगाल?
1: पहिली गोष्ट हेल्दी डाएट.
2: बरोबर.
1: सेकंड थिंग केसांना चांगलं कोमिंग करा. थर्ड थिंग क्लीन ठेवा हेअर. आणि छान आहार मेंटेन करा, जेणेकरून त्या आहाराने तुमचे हेअर हेल्दी राहणार आहे. स्त्रीचं सौंदर्य असू दे किंवा पुरुषांचं, हे टिकून आहे केसांवर. ठीक आहे, जेवढं स्किन केअर वगैरे सगळ्या गोष्टी मॅटर करतात तितकंच तुमचे हेअर पण मॅटर करतात. तुमचे हेअर जितके मॅनेजेबल दिसणार, जितके सुंदर दिसणार, तितकं तुमचं सौंदर्य अजून खुलून दिसणार. आणि शक्य होईल तेवढा डाय जेव्हा गरज आहे, कलरची जेव्हा गरज आहे तेव्हाच युज करा.
2: बर,
1: ठीक आहे. रेग्युलरली 10-15 दिवसाच्या अंतराने कधी हेअर कलर युज करू नका, शेवटी केमिकल आहे त्याचे हे
2: डॅमेज.
1: आणि शक्य होईल तर मेहंदी किंवा इंडिगो पावडर वगैरे नॅचरल गोष्टींवर पण तुम्ही शिफ्ट होऊ शकता.
2: वा, खरंच छान मॅडम, तुमच्याशी संवादातनं खरंच आम्हाला हेअर केअर मंत्र जे आहेत ते मिळालेले आहेत आणि खूप उपयुक्त अशा टिप्स सुद्धा मिळालेल्या आहेत. श्रोतांनो लक्षात ठेवा, सुंदर केसांसाठी महागडे प्रॉडक्ट्स नाही तर सौम्य आणि योग्य काळजी घेणारे प्रॉडक्ट्स, उत्पादनं आणि महत्वाचं म्हणजे योग्य सवयी जर आपण लावून घेतल्या तर नक्कीच आपल्या केसांचं आरोग्य हे खूप चांगलं राहू शकतं. मॅडम धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला खूप छान माहिती दिली त्याबद्दल. रेडिओ मनभावनच्या टीमकडनं मनस्वी आभार.
1: धन्यवाद मॅम. थँक्यू मॅम, शुभांगी मॅम स्पेशली थँक्स. आणि थँक्यू मनभावनची टीम ज्यांनी मला इथे थर्ड टाइम आपण ही सिरीज जी करतोय त्यासाठी बोलवलं, त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि सगळ्यांना जर आपली सिरीज आवडत असेल तर नक्की कळवा आम्हाला तुमचे अभिप्राय, आणि यापुढे जर कुठला सब्जेक्ट घ्यायचा असेल तर तेही कळवा.
2: नक्कीच, नक्की.
1: थँक्यू.
2: यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994433. या नंबरवर आमच्याशी नक्की संपर्क साधा. तुम्हाला कार्यक्रम कसे वाटतात याबद्दल सुद्धा कळवा आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे ते सुद्धा तुमचं मत जरूर पाठवा. धन्यवाद, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेतेय. नमस्कार.

आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

एक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. सांगा, माणूस कायदे तयार करत असतो की कायद्यांनी माणूस तयार होत असतो? माणूस पैसा निर्माण करत असतो की पैशांनी माणूस निर्माण होऊ शकतो? माणूस नावलौकिक करत असतो की नावलौकिकानं माणूस होत असतो? माणूस व्हा, आधी माणूस व्हा, मग दिसेल की बाकीचं ते सगळं कसं आपोआप तुम्हाला येऊन मिळतंय. ते कुत्र्यासारखं आपापसात एकमेकांवर गुरगुरणं, भुंकणं सोडून देऊन सदुद्देशासाठी सदुपाय, सत्साहस आणि सद्वीर्य यांचा अवलंब करा. जन्मला आहात तसेच एक डाग ठेवून जा मागे. कुणीही सत्य, प्रेम आणि निष्कपटता यांच्या शक्तीला रोधू शकणार नाही. तुम्ही सच्च्या दिलाचे आहात का? मरण जरी आलं तरी तुम्ही निस्वार्थ राहू शकता का? तुमचं हृदय प्रेमाने भरलंय का? जर असं असेल तर तुम्ही कुणालाही, एवढंच नव्हे तर मृत्यूलाही भिण्याचं कारण नाही. वत्सांनो, पुढे चला. सगळ्या जगताला ज्ञानाच्या प्रकाशाची आवश्यकता आहे. हा प्रकाश मिळवण्यासाठी ते मोठ्या उत्सुकतेने आपल्याकडे पाहत आहे. केवळ भारतापाशीच हा ज्ञानाचा प्रकाश आहे. तो इंद्रजाल, जादू किंवा भोंदूगिरी याच्यामध्ये नसून धर्माच्या खऱ्या स्वरूपासंबंधीच्या सर्वोच्च आध्यात्मिक सत्यांच्या महान उपदेशांमध्ये तो सामावलेला आहे. जगाला हा प्रकाश देण्यासाठीच प्रभूने या जातीला अनेक आपत्तींमधून वाचवून आतापर्यंत जिवंत ठेवलेला आहे. आणि आता हा प्रकाश देण्याची वेळ आलेली आहे. हे वीर युवकांनो, विश्वास असू द्या की तुम्ही सर्वजण महान कार्य करण्यासाठी जन्माला आला आहात. कुत्र्यांच्या भुंकण्यानं भयभीत होऊ नका. एवढंच नव्हे तर आकाशातून वज्रपात जरी झाला तरी भिऊ नका. उठा, उठा, कामाला लागा. भारत पुन्हा उठेल यात संदेहच नाही, पण जडाच्या शक्तीनी नाही, चैतन्याच्या शक्तीनं. ध्वंस विनाशाचा झेंडा नाचून नाही, तर शांती आणि प्रेमाची विजय पताका फडकावत. एक जिवंत दृश्य मात्र माझ्या दृष्टीला दिसत आहे, आणि ते हे की आपली ही प्राचीन भारत माता पुनश्च जागृत झालेली आहे. नवसंजीवन लाभून पूर्वीपेक्षाही अधिक महिमाशाली होऊन आपल्या सिंहासनावर गौरवानं अधिष्ठित झालेली आहे. शांतीच्या आणि आशीर्वादांच्या शब्दांनी समस्त वसुधा तलावर तिच्या शुभनामाचा जयघोष करा. नांगर धरणाऱ्या शेतकऱ्याच्या झोपडीतून नवा भारतवर्ष उभा राहू द्या. कोळ्याच्या, चांभाराच्या, भंग्याच्या झोपडीतून नवा भारतवर्ष उभा होऊ द्या. किराणा मालाच्या दुकानातून आणि भडभुंज्याच्या भट्टीजवळून तो वर येऊ द्या. कारखान्यातून, दुकानातून, बाजारातून तो वर येऊ द्या. झाडाझुडपातून, रानावनातून, दऱ्याखोऱ्यातून, पहाड पर्वतातून तो प्रकट होऊ द्या. आपण भारतीय लोक एखादी कायमच्या स्वरूपाची संस्था उभारू शकत नाही हा आपला फार मोठा दोष आहे. याचं कारण एकच, आणि ते म्हणजे आपण सत्ता विभागून घ्यायला तयार नसतो आणि आपल्या पश्चात कार्याचं काय होईल याचा विचारच करत नसतो. जनरल स्ट्रॉंग नावाचे माझे एक इंग्रज मित्र शिपायांच्या बंडाच्या काळी हिंदुस्थानात होते. ते मला त्या काळाच्या गोष्टी सांगत. एकदा गप्पा गोष्टी चालू असताना मी त्यांना विचारलं, शिपायांजवळ तोफा, दारू, गोळा आणि भरपूर सामुग्री होती. ते चांगले शिक्षण घेतलेले मुरब्बी शिपाई होते. असं असताना त्यांचा पूर्ण पराजय का बरं झाला? ते म्हणाले, त्यांचे जे पुढारी होते ते पुढे येण्याऐवजी दूर एखाद्या सुरक्षित जागी बसायचे आणि तिथूनच ओरडायचे, लढा शूर शिपायांनो, लढा. अधिकारी जोपर्यंत पुढे होऊन मृत्यूशी झुंज घ्यायला उभा टाकत नाही तोपर्यंत त्याच्या हाताखालचा शिपाई खरोखरच लढू शकतो? प्रत्येक क्षेत्राला हेच तत्व लागू आहे. शिरदार तो सरदार. कोणत्याही महत्कार्यासाठी जर तुम्ही आपल्या मस्तकाचं बलिदान करू शकलात तरच तुम्हाला नेतृत्व प्राप्त होऊ शकेल. पण कोणतंही बलिदान न करता आपल्याला नेतृत्व मिळावं असं सगळ्यांना वाटतं. त्याचा परिणाम होतो शून्य. कोणीही आपलं ऐकत नाही. प्रथमतः आज्ञाधारकपणा शिका. ह्या पाश्चिमात्य देशात स्वातंत्र्याची वृत्ती जरी इतकी प्रबळ असली तरी आज्ञाधारकपणाची प्रवृत्ती ही तितकीच प्रबळ आहे. आपल्यापैकी प्रत्येकालाच स्वतःचं अतिशय महत्व वाटतं, त्यामुळे आपल्या हातून कोणतंही काम घडून येत नाही. जबरदस्त साहस, असीम धैर्य, प्रचंड उत्साह आणि या सर्वांपेक्षाही संपूर्ण आज्ञाधारकपणा या गुणविशेषामुळेच व्यक्तीचं आणि राष्ट्राचं पुनरुत्थान घडून येत असतं. या गुणविशेषांचा आपल्यामध्ये संपूर्ण अभाव आहे. गुलामांचा स्वभावच असणारा मत्सर हा आपल्या राष्ट्रीय चारित्र्यावरील कलंकच आहे.
एवढंच काय, पण सर्वशक्तिमान ईश्वर सुद्धा या मत्सरामुळे आमचं भलं करू शकणार नाही। मला जे काही करायचं होतं ते मी केलं, माझं कर्तव्य मी पार पाडलंय, पण आता मी मरून गेलोय असं समजा की आता सगळ्या कार्याचा भार तुमच्या शिरावर आहे। भारतीय तरुणांनो, हे कार्य पूर्ण करण्यासाठी विधात्यानेच तुमची योजना केलेली आहे, तुम्ही आता कामाला लागा।

0: आपण ठेवून गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: रेडिओ मन भावन 90.8 FM प्रस्तुत योगसूत्र विवेचन माला, अध्यात्म, मनशांती आणि जीवन दर्शन यांचा सुरेख संगम. श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योग दर्शनाचा सखोल प्रवास. पातंजल योग दर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भरंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन. वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार. संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी. केसी सोसायटी संचलित मुजिजेठा महाविद्यालय जळगाव. योगसूत्र विवेचन माला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग.
2: श्रोते हो नमस्कार, मी डॉक्टर देवानंद सोनार, संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी, केसी सोसायटी संचलित मुळजीजेठा स्वायत्त महाविद्यालय जळगाव. आपण बघत आहोत पतंजलींची योगसूत्रे साधनापाद. आणि या साधनापादामध्ये मागील भागात आपण चर्चा केली होती चित्ताच्या वृत्तींचा निरोध करण्याचे उपाय. त्यामध्ये अभ्यास आणि वैराग्याबद्दल आपण चर्चा करत होतो. आणि अभ्यास म्हणजे तत्र स्थितो यत्नोभ्यास, हा म्हणजे चित्ताला स्थिर करण्याचा उपाय म्हणजे अभ्यास. याबद्दलचं विवेचन आपण मागच्या भागामध्ये बघितलं होतं. आता त्यापुढे अभ्यासाबद्दल अधिक विस्तृतपणे सांगताना पहिल्या समाधीपादामधील 14व्या सूत्रामध्ये महर्षी पतंजली म्हणतात, स तू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. स म्हणजे तो अभ्यास व तू म्हणजे परंतु. परंतु तो अभ्यास दीर्घकाळ करावा, निरंतर करावा आणि आदरपूर्वक करावा. असे केले तरच तो दृढ होतो. अभ्यासात लांबी रुंदी नसावी, खोली असावी, असे विनोबाजी म्हणत असत. विनोबांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की अभ्यास एकाग्रतेने आणि मनापासून केला पाहिजे. भराभर पुस्तके भराभर वाचून अभ्यास होतो हे म्हणणे चुकीचे आहे. पतंजली मुनी म्हणतात, चित्तातील वृत्तींचा निरोध करण्याचा अभ्यास दीर्घकाळ तर केला गेला पाहिजेच, पण तो निरंतर सातत्याने व सत्कारपूर्वकही केला गेला पाहिजे. म्हणजेच अभ्यासात धरसोड असता कामा नये. पुष्कळदा असे घडते की योगाभ्यास करीत असताना साधकाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते व अडचणी जेव्हा जोर धरतात तेव्हा साधक निराश होऊन योगाचा अभ्यास सोडून देतो. सामान्य मनुष्यसुद्धा जीवन जगताना आपले इप्सित अडचणी येतात सोडून देतो, नी दुसरे कार्य सुरू करतो. ही धरसोड माणसाला कोणतेही कार्य पूर्णत्वास नेऊ देत नाही. कोणतेही कार्य पूर्णत्वास नेऊ देत नाही. नॉट फेल्युअर बट लव एम इज क्राईम, अशी इंग्रजीमध्ये एक म्हण आहे. या म्हणीनुसारही हाती घ्यावे सत्कर्म तडीस न्यावे हा धर्म, हेच इंगित स्पष्ट होते. अभ्यासाचे स्वरूप सांगताना गीतेमध्ये भगवंत म्हणतात, क्रमाक्रमाने अभ्यास करीत उपरत व्हावे, तसेच धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यात स्थिर करून दुसऱ्या कशाचाही विचार करू नये. MS MD डॉक्टर व्हायचे असेल तर विद्यार्थ्याला सतत 18 वर्षपर्यंत सातत्याने अभ्यास करावा लागतो. साधे डॉक्टर होण्याकरिता इतका काळ तर योग साध्य होण्यासाठी किती काळ द्यावा लागेल याचे गणित प्रत्येकाने स्वतंत्रपणे मांडावे, हेच बरे. अभ्यास दीर्घकाळ आणि निरंतर व श्रद्धापूर्वक केला गेला पाहिजे. श्रद्धा नसेल व संशय असेल तर अभ्यासच काय, पण कोणतेही सामान्य कार्य आपण पूर्णत्वास नेऊ शकत नाही. भगवंत गीतेत अगदी स्पष्टपणे सांगतात, विवेकहीन आणि श्रद्धारहित संशयी मनुष्याचे पतन होते. अशा संशयात्म्याला हा लोक तर हितकारक होत नाहीच, पण परलोकही हितकारक होत नाही आणि त्याला सुखाचीही प्राप्ती होऊ शकत नाही. चित्तात उत्पन्न होणाऱ्या वृत्तींचा निरोध करण्याकरिता अभ्यासा इतकेच महत्व वैराग्याला सुद्धा आहे. म्हणूनच वैराग्याचे लक्षण पुढील सूत्रात स्पष्ट करताना पतंजली मुनी म्हणतात, दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशिकार संज्ञा वैराग्यम, अर्थात दृष्ट आणि अनुश्रविक विषयाबद्दलची ज्याची आसक्ती अर्थात तृष्णा पूर्णपणे संपलेली आहे अशा पुरुषांची विषयाबद्दलची जी वीतरागता असते त्या वीरागतेला वशिकार वैराग्य असे म्हणतात. वशिकार म्हणजे ज्याने मनासहित इंद्रियांना पूर्णपणे वश करून घेऊन विषयांबद्दल संपूर्ण वैराग्य प्राप्त करून घेतलेले आहे अशा माणसांचा विषयांबद्दलचा संयम होय. बाहेरच्या विषयभोगाचे चिंतन न करता ते बाहेरच ठेवून दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून तसेच नाकातून वाहणारे प्राण व अपान सम करून ज्याने इंद्रिये मन व बुद्धी जिंकली आहेत असा मोक्षतत्पर मुनी इच्छा भय आणि क्रोध यांनी रहित झाला की तो सदोदित मुक्तच असतो. असे म्हणून भगवंतांनी गीतेत मन बुद्धी सहित इंद्रियांच्या संयमालाच महत्व दिलेले आहे. या सूत्रात दृष्ट आणि अनुश्रविक विषयाबद्दलचा उल्लेख केला गेलेला आहे. दृष्ट विषय म्हणजे मनुष्य आपल्या इंद्रियांच्या द्वारा जे विषय प्रत्यक्ष अनुभव व भोगू शकतो ते विषय होत. काही विषय मनुष्याला केवळ ऐकून माहीत असतात, त्यांचा भोग त्याला प्राप्त होऊ शकत नाही, पण तरीही त्या विषयांचे भोग मला प्राप्त व्हावेत अशी त्याची इच्छा असते. अशा केवळ ऐकून माहीत असलेल्या विषयांना अनुश्रविक विषय असं म्हणतात. स्वर्गसुख, अमृतपान, अप्सरांचा सहवास इत्यादी सर्व विषय अनुश्रविक विषय मानले जातात. त्या विषयांबद्दल आपण परंपरेने केवळ ऐकत आलेलो असतो किंवा ते विषय आपल्याला शास्त्र वाचनातून व आप्त स्वकीयांकडून ऐकून कळलेले असतात. दृष्ट आणि अनुश्रविक या दोन्ही विषयांबद्दलची मनात असलेली आसक्ती संयम करून प्रयत्नपूर्वक नष्ट करणे म्हणजेच वशिकार नावाचे वैराग्य प्राप्त करून घेणे होय. हे वैराग्य इंद्रिये आणि मनाला वश करूनच प्राप्त करून घेता येते, म्हणून त्याला वशिकार वैराग्य म्हटले जाते. वैराग्य माणसाला दुःखाने, भयाने, विचारांनी किंवा परमात्मतत्वाच्या बोधानेही प्राप्त होऊ शकते, परंतु या सूत्रात सांगितलेले वैराग्य मात्र इंद्रिये आणि मन यांचा प्रयत्नपूर्वक संयम करूनच प्राप्त करून घ्यावयाचे असते. इंद्रियांचा संयम साधणे वाटते तितके सोपे नसते. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या एकेका विषयावर प्रेम करणारे हरिण, हत्ती, पतंग, मासळी आणि भुंगा हे प्राणी आपल्या आवडत्या विषयाच्या आकर्षणात फसून मृत्युमुखी पडताना किंवा परतंत्र होताना आपण पाहतो. शब्दाला भुलून हरिण जाळ्यात अडकते, निपकडले जाते. हत्तीणीच्या स्पर्शाला असुसलेला हत्ती खड्ड्यात पडून परतंत्र होतो. रूपावर भाळणारा पतंग ज्योतीवर झडप घेतो व होरपडून मरतो. रसाला भुलून मासा गळ गिळतो, निमरतो. तर गंधाच्या आकर्षणाने भुंगा कमळात अडकून मृत्यूपंथाला जातो. मग मनुष्याला तर आपल्या सर्वच इंद्रियांचे सर्वच विषय प्रिय असतात. खरे तर मनुष्य हा वरील सर्व प्राण्यांपेक्षा अति बुद्धिमान असा प्राणी आहे. तरीही तो प्रत्येक इंद्रियाच्या विषयावर इतका आसक्त होतो की वैराग्यासारखी महान गोष्ट प्राप्त करून घेणे त्याला केवळ अशक्यच वाटू लागते. विषयभोग मग ते कोणतेही असोत, परिणामी ते माणसाचा अधपातच करीत असतात. श्रीमद भगवद्गीतेत भगवंत म्हणतात, जे सुख इंद्रिये आणि विषय यांच्या संयोगाने होते ते आरंभी अमृतासारखे गोड वाटले तरी परिणामी ते विषासारखेच घातक ठरत असते. भोगांच्या बाबतीत भृतहरी तर म्हणतात, भोगान भुक्ता वयमेव भुक्ता. आम्ही भोग भोगले नाहीत तर भोगांनीच आम्हाला भोगले आहे. गुलाबजामून खूप आवडतात म्हणून संधी मिळताच जास्त गुलाबजामून खाऊन आजारी पडणाऱ्या माणसांची संख्या काही कमी नसते. योग साध्य करावा म्हणून भगवंत अर्जुनाला उपदेश करताना गीतेत म्हणतात, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. दुःखांचा नाश करणारा योग यथायोग्य आहार आणि विहार करणाऱ्यांना कर्मात यथायोग्य प्रयत्न करणाऱ्यांना तसेच यथायोग्य झोपणाऱ्यांना आणि जागणाऱ्यांनाच प्राप्त होऊ शकतो. वशिकार नावाचे हे वैराग्य भोगांना चटावलेल्या माणसाला सहजासहजी प्राप्त करता येत नाही, त्याकरिता त्याला

0: या मार्गाचाच अवलंब करावा लागतो. प्रथम त्याला इंद्रियांना विषय भोगात प्रवृत्त करणारे रागदोष जिंकून घ्यावे लागतात. विषय वासना जिंकण्याच्या प्रयत्नात साधक प्रथम काही क्षीण वासना जिंकण्यात यशस्वी होतो. असे झाले म्हणजे हळूहळू त्याच्या चित्तातील रजस्तमोमूलक रागद्वेषादी मल नष्ट होऊ लागतात. अभ्यासात सातत्य ठेवले तर अंती त्याच्या चित्तातील सर्वच वासनांचा क्षय होऊ शकतो. वशिकार नावाचे वैराग्य सिद्ध झाले म्हणजे साधकाच्या बुद्धीत औत्सुक्य रूपाने राहिलेल्या वासनाही पूर्णपणे संपून जातात. कित्येक वर्षे प्रयत्न केल्यानंतर प्राप्त होऊ शकणारे हे वैराग्य काही महाभागांना मात्र अल्पावधीतच प्राप्त होऊ शकते. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, असे ज्या महापुरुषाच्या वैराग्याचे वर्णन केले जाते त्या समर्थ रामदास स्वामींनी तर तारुण्यात पदार्पण करताच वशिकार नावाच्या वैराग्याची प्राप्ती करून घेतली होती. रामकृष्ण परमहंसाच्या सानिध्यात येताच बालपणी हूड असलेला नरेंद्र थोड्याच दिवसात वैराग्यवान झाला होता. तर वैराग्याची परिसीमा गाठता गाठताच बुद्धीत स्फुल्लिंग रूपाने राहिलेल्या विषय वासनेला मेनकेने हळूच फुंकर घालताच विश्वामित्राचे पक्वावस्थेत येऊ पाहणारे वैराग्य क्षणात धुळीला मिळाले होते. अर्जुनाला पुरुषोत्तम योग सांगताना भगवंतांनी अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की संसार वृक्षाची अहंता ममता व वासनारूपीमुळे वैराग्यरूपी शस्त्राने छेदून टाक आणि ऊर्ध्वगतीच्या मार्गाने जाऊन माझी प्राप्ती करून घे. विषय भोगून भोगून कंटाळा आला म्हणजे नैराश्याच्या गर्तेत जाता जाताच काहींना या वैराग्याची प्राप्ती होते. राजा ययातीने जेव्हा विषय भोगांची परिसीमा गाठली होती तेव्हा विषय भोगाद्वारा वाटणारे क्षणभंगूर सुख हे खरे सुख नाहीच असे त्याच्या लक्षात आले आणि त्याच क्षणी त्याच्या मनात वैराग्याचा उदय झाला. हाड मासको देह मम तापर जितनी प्रीती तीसु आधी गर प्रभु पर मिट जाये भवभीती. आपल्या शरीरावर आसक्त असलेल्या आपल्या पतीची या शब्दात कान उघाडणी करताच तुलसीदासजींना ज्या वैराग्याची प्राप्ती झाली होती ते वैराग्य वशिकार नावाचेच वैराग्य होते. आत्तापर्यंत आपण अभ्यास आणि वैराग्याबद्दलच चिंतन करत आहोत जो चित्ताच्या वृत्तीच्या निरोधाचे सुंदर असे उपाय आहेत. आपण अभ्यासाचंही वर्णन बघितलं आणि वैराग्याचंही वर्णन बघितलं. याच्यापेक्षा श्रेष्ठ अजून कुठलं वैराग्य आहे त्याच्याबद्दलचं विवेचन आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत. तोपर्यंत हरिओम.
1: रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत योगसूत्र विवेचनमाला अध्यात्म मनशांती आणि जीवनदर्शन यांचा सुरेख संगम श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योगदर्शनाचा सखोल प्रवास पातंजल योगदर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भरंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी KC सोसायटी संचलित मुजिजेठा महाविद्यालय जळगाव योगसूत्र विवेचनमाला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग. रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे एक सुरेल सफर स्वर साधना तुमच्या हृदयाला स्पर्श करणारे राग त्यावर आधारित गाणी आणि सुरांची जादू हे सगळं अनुभवायला तयार आहात ना? तर मग ऐका स्वर साधना. भारतीय शास्त्रीय संगीताच्या मनमोहक रागांवर आधारित हा खास कार्यक्रम घेऊन येत आहेत प्राध्यापक संजय बडगुजर संचालक स्वर साधना संगीत विद्यालय जळगाव. दर मंगळवारी सकाळी 10:30 आणि सायंकाळी 6:30 आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग.

इतिहास, आपल्या सातबाराचे जुने उतारे, जुने आर्थिक व्यवहाराची कागदपत्र आणि मराठाकालीन पत्रव्यवहार हे सर्व आजही एका लिपीत बंदिस्त आहे. ती लिपी म्हणजे मोडी भाषा, मराठी लिपी मोडी. आपण सध्या मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरतो ती देवनागरी लिपी, पण सुमारे 700 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारभारात आणि लोकव्यवहारात मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरात असलेली मोडी लिपी आज कालबाह्य होत आहे. ही लिपी आपल्याला वाचता येते का? आपला हा 700 वर्षांचा ऐतिहासिक वारसा आपण विसरत तर नाही आहोत ना? काळजी नको, हाच वारसा जपण्यासाठी मुळजी जठा महाविद्यालय जळगाव येथील इतिहास विभाग आणि वारसा संवर्धन क्लब आणि GD बेंडाळे महिला महाविद्यालय संयुक्त विद्यमाने घेऊन येत आहे मोडी लिपी परिचय कार्यशाळा 9 ते 14 फेब्रुवारी 2026 दरम्यान दुपारी 11 ते 12:30 या वेळेत. मानव विद्या शाखा इमारत H12 इथं होईल. आणि विशेष म्हणजे सर्वांसाठी ही कार्यशाळा पूर्णतः विनामूल्य आहे. चला तर मग आपल्या संस्कृतीची गुरुकिल्ली मिळवूया. आजच नोंदणी करा. मुळजी जठा महाविद्यालय जळगाव, वारसा जपा, इतिहास शिका.

सुरांची साधना, शब्दांची श्रीमंती आणि अनुभवाचा खजिना. प्रख्यात गायिका, संगीत संशोधक आणि लेखिका सौ अंजली मालकर जोशी यांच्याशी आरजे शुभांगी यांनी केलेल्या दिलखुलास मनमोकळ्या गप्पा, संगीताचा प्रवास, संशोधनाची प्रेरणा, लेखनीतील अनुभव आणि आयुष्याला सूर लावणाऱ्या आठवणी, हे सगळं अनुभवायला नक्की ऐका स्वामिनी हा विशेष कार्यक्रम. दिनांक 6 जानेवारी 2026, वेळ 10:00 आणि 6:00. फक्त आणि फक्त रेडिओ मन भावन 90.8 FM वर. आवाज, विचार आणि सुरांचा सुंदर संगम म्हणजे स्वामिनी आरजे शुभांगी सोबत.

नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोती आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

0: मी काहीतरी चांगलं करू शकतो, करू शकण्याची जी मला स्वप्न दाखवली ती त्या रेडिओने दाखवली.
1: गझलेचा प्रवास श्रोते हो श्वास गझल या विशेष कार्यक्रमात गझल नवाज भीमरावजी पांचाळे यांच्याशी आर जे अमोल यांनी केलेल्या दिलखुलास गप्पा नक्कीच ऐकू शकाल दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6 वाजता आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज.

श्रोते हो नमस्कार. मी प्राध्यापक योगेश सोमण. आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

तुमच्यासाठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आर जे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आर जे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

सुनते हो रेडियो मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज।

उद्योगाची दुकानाची जाहिरात एका क्षणात 150 पेक्षा जास्त देशातील लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्यास सज्ज आहे. रेडिओ मनभवन 90.8 FM. जाहिरातीसाठी संपर्क करा 8600700999 किंवा 9922233361. नंबर पुन्हा एकदा 8600700999 किंवा 9922233361 या नंबर वर नक्की संपर्क करा. नववर्षाच्या विशेष सवलतीसह आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग.

इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.

0: मला ऍक्टर व्हायचंय ग.
1: मग ही संधी अजिबात चुकवू नकोस.
2: जळगावात प्रथमच उन्हाळी बालनाट्य अभिनय कार्यशाळा कान्हललित कला केंद्र जळगाव आयोजित वय वर्ष 16 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी
1: 27 एप्रिल ते 7 मे 2026 रोज सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत
2: अनुभवी प्रशिक्षक
1: हेमंत पाटील, अनिल मोरे, संकेत खेडकर आणि डॉक्टर वैभव मावळे.
2: आत्मविश्वास, अभिनय, ऑडिशनची तयारी, सर्व काही एकाच ठिकाणी.
3: स्थळ कान्ह ललित कला केंद्र, मनभावन संकुल, मूळजी जेठा महाविद्यालय परिसर, जळगाव.
2: नोंदणीसाठी संपर्क
1: 9970771713
2: 9960855753. कान्ह ललित कला केंद्र
1: तुमच्या मुलाच्या कलेला देत आहे नवी दिशा.
2: कान्ह ललित कला केंद्र.
1: कान्ह ललित कला केंद्र.

रेडिओ मन भावन 90.8 FM घेऊन येत आहे एक सुरेल सफर स्वर साधना, तुमच्या हृदयाला स्पर्श करणारे राग, त्यावर आधारित गाणी आणि सुरांची जादू, हे सगळं अनुभवायला तयार आहात ना? तर मग ऐका स्वर साधना। भारतीय शास्त्रीय संगीताच्या मनमोहक रागांवर आधारित हा खास कार्यक्रम घेऊन येत आहेत प्राध्यापक संजय बडगुजर, संचालक स्वर साधना संगीत विद्यालय जळगाव। दर मंगळवारी सकाळी 10:30 आणि सायंकाळी 6:30 आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग।

इतिहास, आपल्या सातबाराचे जुने उतारे, जुने आर्थिक व्यवहाराची कागदपत्र आणि मराठा कालीन पत्र व्यवहार हे सर्व आजही एका लिपीत बंदिस्त आहे. ती लिपी म्हणजे मोडी भाषा, मराठी लिपी मोडी. आपण सध्या मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरतो ती देवनागरी लिपी, पण सुमारे 700 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारभारात आणि लोकव्यवहारात मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरात असलेली मोडी लिपी आज कालबाह्य होत आहे. ही लिपी आपल्याला वाचता येते का? आपला हा 700 वर्षांचा ऐतिहासिक वारसा आपण विसरत तर नाही आहोत ना? काळजी नको, हाच वारसा जपण्यासाठी मूळजी जठा महाविद्यालय जळगाव येथील इतिहास विभाग आणि वारसा संवर्धन क्लब आणि जी डी बेंडाळे महिला महाविद्यालय संयुक्त विद्यमाने घेऊन येत आहे मोडी लिपी परिचय कार्यशाळा. 9 ते 14 फेब्रुवारी 2026 दरम्यान दुपारी 11 ते 12:30 या वेळेत मानव विद्या शाखा इमारत H12 इथं होईल. आणि विशेष म्हणजे सर्वांसाठी ही कार्यशाळा पूर्णतः विनामूल्य आहे. चला तर मग आपल्या संस्कृतीची गुरुकिल्ली मिळवूया. आजच नोंदणी करा. मूळजी जठा महाविद्यालय जळगाव, वारसा जपा, इतिहास.

सुरांची साधना, शब्दांची श्रीमंती आणि अनुभवाचा खजिना. प्रख्यात गायिका, संगीत संशोधक आणि लेखिका सौ अंजली मालकर जोशी यांच्याशी आरजे शुभांगी यांनी केलेल्या दिलखुलास, मनमोकळ्या गप्पा, संगीताचा प्रवास, संशोधनाची प्रेरणा, लेखनीतील अनुभव आणि आयुष्याला सूर लावणाऱ्या आठवणी, हे सगळं अनुभवायला नक्की ऐका स्वामिनी हा विशेष कार्यक्रम. दिनांक 6 जानेवारी 2026, वेळ 10:00 आणि 6:30. फक्त आणि फक्त रेडिओ मन भावन 90.8 FM वर. आवाज, विचार आणि सुरांचा सुंदर संगम म्हणजे स्वामिनी आरजे शुभांगी सोबत.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

0: मी काहीतरी चांगलं करू शकतो करू शकण्याची जी जी मला स्वप्न दाखवली ती त्या रेडिओने दाखवली.
1: गझलेचा प्रवास श्रोते हो श्वास गझल या विशेष कार्यक्रमात गझल नवाज भीमरावजी पांचाळे यांच्याशी आर जे अमोल यांनी केलेल्या दिलखुलास गप्पा नक्कीच ऐकू शकाल. दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6 वाजता आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज.

श्रोते हो नमस्कार, मी प्राध्यापक योगेश सोमण. आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

मूडसाठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज.

उद्योगाची दुकानाची जाहिरात एका क्षणात 150 पेक्षा जास्त देशातील लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्यास सज्ज आहे. रेडिओ मनभवन 90.8 FM. जाहिरातीसाठी संपर्क करा 8600700099 किंवा 9922233361. नंबर पुन्हा एकदा 8600700099 किंवा 9922233361 या नंबर वर नक्की संपर्क करा. नववर्षाच्या विशेष सवलतीसह आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग.

इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव युडायस कोड 270-316-022-14

0: मला ऍक्टर व्हायचंय ग.
1: मग ही संधी अजिबात चुकवू नकोस.
2: जळगावात प्रथमच उन्हाळी बालनाट्य अभिनय कार्यशाळा कानललित कला केंद्र जळगाव आयोजित वय वर्ष 16 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी
1: 27 एप्रिल ते 7 मे 2026 रोज सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत.
2: अनुभवी प्रशिक्षक
1: हेमंत पाटील, अनिल मोरे, संकेत खेडकर आणि डॉक्टर वैभव मावळे.
2: आत्मविश्वास, अभिनय, ऑडिशनची तयारी, सर्व काही एकाच ठिकाणी.
3: स्थळ कान्ह ललित कला केंद्र, मनभावन संकुल, मूळजी जेठा महाविद्यालय परिसर, जळगाव.
2: नोंदणीसाठी संपर्क
1: 9970771713
2: 9960855753. कान्ह ललित कला केंद्र
1: तुमच्या मुलाच्या कलेला देत आहे नवी दिशा.
2: कान्ह ललित कला केंद्र.
1: कान्ह ललित कला केंद्र.

रेडिओ मन भावन 90.8 FM घेऊन येत आहे एक सुरेल सफर स्वर साधना, तुमच्या हृदयाला स्पर्श करणारे राग, त्यावर आधारित गाणी आणि सुरांची जादू, हे सगळं अनुभवायला तयार आहात ना? तर मग ऐका स्वर साधना। भारतीय शास्त्रीय संगीताच्या मनमोहक रागांवर आधारित हा खास कार्यक्रम घेऊन येत आहेत प्राध्यापक संजय बडगुजर, संचालक स्वर साधना संगीत विद्यालय जळगाव। दर मंगळवारी सकाळी 10:30 आणि सायंकाळी 6:30 आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग।

आपला इतिहास, आपल्या सातबाराचे जुने उतारे, जुने आर्थिक व्यवहाराची कागदपत्र आणि मराठा कालीन पत्र व्यवहार हे सर्व आजही एका लिपीत बंदिस्त आहे. ती लिपी म्हणजे मोडी भाषा, मराठी लिपी मोडी. आपण सध्या मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरतो ती देवनागरी लिपी, पण सुमारे 700 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारभारात आणि लोकव्यवहारात मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरात असलेली मोडी लिपी आज कालबाह्य होत आहे. ही लिपी आपल्याला वाचता येते का? आपला हा 700 वर्षांचा ऐतिहासिक वारसा आपण विसरत तर नाही आहोत ना? काळजी नको, हाच वारसा जपण्यासाठी मुळजी जठा महाविद्यालय जळगाव येथील इतिहास विभाग आणि वारसा संवर्धन क्लब आणि जी डी बेंडाळे महिला महाविद्यालय संयुक्त विद्यमाने घेऊन येत आहे मोडी लिपी परिचय कार्यशाळा 9 ते 14 फेब्रुवारी 2000

सव्वीस दरम्यान दुपारी 11 ते 12:30 या वेळेत मानव विद्या शाखा इमारत H12 इथं होईल. आणि विशेष म्हणजे सर्वांसाठी ही कार्यशाळा पूर्णतः विनामूल्य आहे. चला तर मग आपल्या संस्कृतीची गुरुकिल्ली मिळवूया. आजच नोंदणी करा. मूज जठा महाविद्यालय जळगाव, वारसा जपा, इतिहास शिक

सुरांची साधना, शब्दांची श्रीमंती आणि अनुभवाचा खजिना. प्रख्यात गायिका, संगीत संशोधक आणि लेखिका सौ अंजली मालकर जोशी यांच्याशी आरजे शुभांगी यांनी केलेल्या दिलखुलास, मनमोकळ्या गप्पा, संगीताचा प्रवास, संशोधनाची प्रेरणा, लेखनीतील अनुभव आणि आयुष्याला सूर लावणाऱ्या आठवणी, हे सगळं अनुभवायला नक्की ऐका स्वामिनी हा विशेष कार्यक्रम. दिनांक 6 जानेवारी 2026, वेळ 10:00 आणि 6:00. फक्त आणि फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. आवाज, विचार आणि सुरांचा सुंदर संगम म्हणजे स्वामिनी आरजे शुभांगी सोबत.

नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केला आहे रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टच.

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

0: मी काहीतरी चांगलं करू शकतो, करू शकण्याची जी मला स्वप्न दाखवली ती त्या रेडिओने दाखवली.
1: गझलेचा प्रवास श्रोते हो श्वास गझल या विशेष कार्यक्रमात गझल नवाज भीमरावजी पांचाळे यांच्याशी आर जे अमोल यांनी केलेल्या दिलखुलास गप्पा नक्कीच ऐकू शकाल दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6 वाजता आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज.

श्रोते हो नमस्कार, मी प्राध्यापक योगेश सोमण. आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

श्रोते हो रेडियो मन भवन 90.8 FM घेता है खास फोन इन कार्यक्रम हेलो मन भवन। एक खास संधि तुम आवड़त गाण संगी थे ही थेट रेडियो वर तुम्हार मनातल कुछ ही गाण कई खास आठवनी शुभेच्छा कि तुमच मत आम शेयर करा दर मंगलवार दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433 विसरू नका। दर मंगलवार दुपारी 12 वाजता फोन घ्या गाण सांगा आणि बनवा हा क्षण खास आरजे शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर ऑलवेज।

आपल्या उद्योगाची दुकानाची जाहिरात एका क्षणात 150 पेक्षा जास्त देशातील लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्यास सज्ज आहे. रेडिओ मनभवन 90.8 FM. जाहिरातीसाठी संपर्क करा 8600700999 किंवा 9922233731. नंबर पुन्हा एकदा 8600700999 किंवा 9922233731. या नंबर वर नक्की संपर्क करा. नववर्षाच्या विशेष सवलतीसह आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग.

इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव युडायस कोड 270-316-022-14

0: डॉक्टर व्हायचंय ग.
1: मग ही संधी अजिबात चुकवू नकोस.
2: जळगावात प्रथमच उन्हाळी बालनाट्य अभिनय कार्यशाळा कान्ह ललित कला केंद्र जळगाव आयोजित वय वर्ष 16 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी
1: 27 एप्रिल ते 7 मे 2026 रोज सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत
2: अनुभवी प्रशिक्षक
1: हेमंत पाटील अनिल मोरे संकेत खेडकर आणि डॉक्टर वैभव मावळे.
2: आत्मविश्वास अभिनय ऑडिशनची तयारी सर्व काही एकाच ठिकाणी.
3: स्थळ कान्ह ललित कला केंद्र मनभावन संकुल मूळजी जेठा महाविद्यालय परिसर जळगाव.
2: नोंदणीसाठी संपर्क 9970771713 9960855753. कान्ह ललित कला केंद्र
1: तुमच्या मुलाच्या कलेला देत आहे नवी दिशा.
2: कान्ह ललित कला केंद्र.
1: कान्ह ललित कला केंद्र.

आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.

रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे एक सुरेल सफर स्वर साधना, तुमच्या हृदयाला स्पर्श करणारे राग, त्यावर आधारित गाणी आणि सुरांची जादू, हे सगळं अनुभवायला तयार आहात ना? तर मग ऐका स्वर साधना। भारतीय शास्त्रीय संगीताच्या मनमोहक रागांवर आधारित हा खास कार्यक्रम घेऊन येत आहेत प्राध्यापक संजय बडगुजर, संचालक स्वर साधना संगीत विद्यालय जळगाव। दर मंगळवारी सकाळी 10:30 आणि सायंकाळी 6:30 आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग।

आपला इतिहास, आपल्या सातबाराचे जुने उतारे, जुने आर्थिक व्यवहाराची कागदपत्र आणि मराठा कालीन पत्र व्यवहार हे सर्व आजही एका लिपीत बंदिस्त आहे. ती लिपी म्हणजे मोडी भाषा, मराठी लिपी मोडी. आपण सध्या मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरतो ती देवनागरी लिपी, पण सुमारे 700 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारभारात आणि लोकव्यवहारात मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरात असलेली मोडी लिपी आज कालबाह्य होत आहे. ही लिपी आपल्याला वाचता येते का? आपला हा 700 वर्षांचा ऐतिहासिक वारसा आपण विसरत तर नाही आहोत ना? काळजी नको, हाच वारसा जपण्यासाठी मुळजी जठा महाविद्यालय जळगाव येथील इतिहास विभाग आणि वारसा संवर्धन क्लब आणि जी डी बेंडाळे महिला महाविद्यालय संयुक्त विद्यमाने घेऊन येत आहे मोडी लिपी परिचय कार्यशाळा 9 ते 14 फेब्रुवारी 2026 दरम्यान दुपारी 11 ते 12:30 या वेळेत मानव विद्या शाखा इमारत H12 इथं होईल. आणि विशेष म्हणजे सर्वांसाठी ही कार्यशाळा पूर्णतः विनामूल्य आहे. चला तर मग आपल्या संस्कृतीची गुरुकिल्ली मिळवूया. आजच नोंदणी करा. मुळजी जठा महाविद्यालय जळगाव, वारसा जपा, इतिहास.

सुरांची साधना, शब्दांची श्रीमंती आणि अनुभवाचा खजिना. प्रख्यात गायिका, संगीत संशोधक आणि लेखिका सौ अंजली मालकर जोशी यांच्याशी आरजे शुभांगी यांनी केलेल्या दिलखुलास मनमोकळ्या गप्पा, संगीताचा प्रवास, संशोधनाची प्रेरणा, लेखनीतील अनुभव आणि आयुष्याला सूर लावणाऱ्या आठवणी, हे सगळं अनुभवायला नक्की ऐका स्वामिनी हा विशेष कार्यक्रम. दिनांक 6 जानेवारी 2026, वेळ 10:00 आणि 6:30. फक्त आणि फक्त रेडिओ मन भावन 90.8 FM वर. आवाज, विचार आणि सुरांचा सुंदर संगम म्हणजे स्वामिनी आरजे शुभांगी सोबत.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

0: मी काहीतरी चांगलं करू शकतो करू शकण्याची जी मला स्वप्न दाखवली ती त्या रेडिओने दाखवली.
1: गझलेचा प्रवास श्रोते हो श्वास गझल या विशेष कार्यक्रमात गझल नवाज भीमरावजी पांचाळे यांच्याशी आर जे अमोल यांनी केलेल्या दिलखुलास गप्पा नक्कीच ऐकू शकाल दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6 वाजता आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज.

श्रोते हो नमस्कार, मी प्राध्यापक योगेश सोमण. आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30 सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.

सुनते हो रेडियो मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज हार्ट।

उद्योगाची दुकानाची जाहिरात एका क्षणात 150 पेक्षा जास्त देशातील लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्यास सज्ज आहे. रेडिओ मनभवन 90.8 FM. जाहिरातीसाठी संपर्क करा 8600700999 किंवा 9922233361. नंबर पुन्हा एकदा 8600700999 किंवा 9922233361 या नंबर वर नक्की संपर्क करा. नववर्षाच्या विशेष सवलतीसह आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग.

इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव युडायस कोड 270-316-022-14.

0: मला ऍक्टर व्हायचंय ग.
1: मग ही संधी अजिबात चुकवू नकोस.
2: जळगावात प्रथमच उन्हाळी बालनाट्य अभिनय कार्यशाळा कानललित कला केंद्र जळगाव आयोजित वय वर्ष 16 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी
1: 27 एप्रिल ते 7 मे 2026 रोज सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत.
2: अनुभवी प्रशिक्षक
1: हेमंत पाटील, अनिल मोरे, संकेत खेडकर आणि डॉक्टर वैभव मावळे.
2: आत्मविश्वास, अभिनय, ऑडिशनची तयारी, सर्व काही एकाच ठिकाणी.
3: स्थळ कान्ह ललित कला केंद्र, मनभावन संकुल, मूळजी जेठा महाविद्यालय परिसर, जळगाव.
2: नोंदणीसाठी संपर्क
1: 9970771713
2: 9960855753. कान्ह ललित कला केंद्र
1: तुमच्या मुलाच्या कलेला देत आहे नवी दिशा.
2: कान्ह ललित कला केंद्र.
1: कान्ह ललित कला केंद्र.

आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.

रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे एक सुरेल सफर स्वर साधना, तुमच्या हृदयाला स्पर्श करणारे राग, त्यावर आधारित गाणी आणि सुरांची जादू, हे सगळं अनुभवायला तयार आहात ना? तर मग ऐका स्वर साधना। भारतीय शास्त्रीय संगीताच्या मनमोहक रागांवर आधारित हा खास कार्यक्रम घेऊन येत आहेत प्राध्यापक संजय बडगुजर, संचालक स्वर साधना संगीत विद्यालय जळगाव। दर मंगळवारी सकाळी 10:30 आणि सायंकाळी 6:30 आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग।

इतिहास, आपल्या सातबाराचे जुने उतारे, जुने आर्थिक व्यवहाराची कागदपत्र आणि मराठाकालीन पत्रव्यवहार हे सर्व आजही एका लिपीत बंदिस्त आहे. ती लिपी म्हणजे मोडी भाषा, मराठी लिपी मोडी. आपण सध्या मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरतो ती देवनागरी लिपी, पण सुमारे 700 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारभारात आणि लोकव्यवहारात मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरात असलेली मोडी लिपी आज कालबाह्य होत आहे. ही लिपी आपल्याला वाचता येते का? आपला हा 700 वर्षांचा ऐतिहासिक वारसा आपण विसरत तर नाही आहोत ना? काळजी नको, हाच वारसा जपण्यासाठी मूळजी जठा महाविद्यालय जळगाव येथील इतिहास विभाग आणि वारसा संवर्धन क्लब आणि जी डी बेंडाळे महिला महाविद्यालय संयुक्त विद्यमाने घेऊन येत आहे मोडी लिपी परिचय कार्यशाळा 9 ते 14 फेब्रुवारी 2026 दरम्यान दुपारी 11 ते 12:30 या वेळेत मानव विद्या शाखा इमारत H12 इथं होईल. आणि विशेष म्हणजे सर्वांसाठी ही कार्यशाळा पूर्णतः विनामूल्य आहे. चला तर मग आपल्या संस्कृतीची गुरुकिल्ली मिळवूया. आजच नोंदणी करा. मूळजी जठा महाविद्यालय जळगाव, वारसा जपा, इतिहास शिका.

सुरांची साधना, शब्दांची श्रीमंती आणि अनुभवाचा खजिना. प्रख्यात गायिका, संगीत संशोधक आणि लेखिका सौ अंजली मालकर जोशी यांच्याशी आरजे शुभांगी यांनी केलेल्या दिलखुलास, मनमोकळ्या गप्पा, संगीताचा प्रवास, संशोधनाची प्रेरणा, लेखनीतील अनुभव आणि आयुष्याला सूर लावणाऱ्या आठवणी, हे सगळं अनुभवायला नक्की ऐका स्वामिनी हा विशेष कार्यक्रम. दिनांक 6 जानेवारी 2026, वेळ 10:00 आणि 6:30. फक्त आणि फक्त रेडिओ मन भावन 90.8 FM वर. आवाज, विचार आणि सुरांचा सुंदर संगम म्हणजे स्वामिनी आरजे शुभांगी सोबत.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

0: मी काहीतरी चांगलं करू शकतो, करू शकण्याची जी जी मला स्वप्न दाखवली ती त्या रेडिओने दाखवली.
1: गझलेचा प्रवास, श्रोते हो श्वास गझल या विशेष कार्यक्रमात गझल नवाज भीमरावजी पांचाळे यांच्याशी आर जे अमोल यांनी केलेल्या दिलखुलास गप्पा नक्कीच ऐकू शकाल. दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6 वाजता आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज.

श्रोते हो नमस्कार, मी प्राध्यापक योगेश सोमण, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।